भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 221 दशक 17 समास 6 देहात्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ आत्मा देहामध्ये असतो

तो नाना सुखदुःख भोगतो, शेवटी अचानक शरीर सोडून जातो। शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते, नाना सुख प्राणी भोगतो, वृद्धपणे अशक्त झाल्यावर दुःख भोगतो। मरू नये अशी त्याची इच्छा असते, अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो। वृद्धपणे नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो। देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळतं, नंतर देह अंताच्या काळी तडफडून जीव जातो, असा आत्मा दुःखदायक असतो। एकाचे एक प्राण घेतो, शेवटी सगळं निरर्थक ठरतं, काहीच उरत नाही, असा 2 दिवसाचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात। नाना दुःखांचा पसारा वाढवतात, दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचंही समाधान झालं नाही। काही दुःख भोगलं, थोडस सुख भोगलं, बाकीचं सगळं दुःख। जन्मापासून आठवावं म्हणजे लक्षात येईल की दुःख मिळालं, त्याची मोजदात कशासाठी करायची, अशी आत्म्याची संगती आहे। नाना दुःख प्राप्त होतात, प्राणी मात्र दीनमानव होऊन जातो, काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो। नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, झोपेच्या वेळी ढेकोण पिसवा नाना प्रकारचे दास देतात, भोजनाच्या वेळी माशा येतात, नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात, पुढे त्याची फजिती मांजर करतात, डोक्यातील ओवा, त्वचेत घुसणाऱ्या ओवा, गोचीड, गांधील, माशा, सर्प असा त्रास होतो। त्याच्यावर उपाय केला तर त्या प्राण्यांचा त्याचा त्रास होतो। विष, विंचू, सर्प, वाघ, अस्व, सुसरी, लांडगा माणसाला माणसे त्रास देतात, परस्परांना सुख संतोष एकही देत नाही। 84 लक्ष योनी असतात, एकाला एक भक्षण करतात, नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगायची, अशी अंतरात्म्याची करणी। नाना जीव धरणीवर गर्दी करतात, एकमेकांचा संहार करतात, अखंड रडतात, सरफडतात, तडफडतात, प्राण देतात, आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रह्म म्हणतात। परब्रह्म जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, परब्रह्मामध्ये निंदा स्तुती दोन्हीही नाही। उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या, विचार केला असता प्रत्ययाला धगडीचा, बुटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा। इतकं असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही, तिथे कल्पना चालत नाही, तिथे असंबद्ध ज्ञान उपयोगाचं नाही। सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, सगळ्यांना वैभव कसं मिळेल, त्यासाठी देवानं योग्य अयोग्य निर्माण केलं। बाजारामध्ये उदंड लोक असतात, जे बाजारात आलं ते घेतात, भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात। त्याचप्रकारे अन्न, वस्त्र, तसेच देवतार्चन, त्याचप्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात। सगळे लोक सुखी आहोत असं मानून घेतात, संसार गोड करून घेतात, महाराजे वैभव भोगतात, ते करंट्या माणसाला कसं मिळेल। मात्र नाना दुःख असतात तिथे सगळं सारखंच, पूर्वी नाना सुख भोगलेले असतात, शेवटी कठीण दुःख सोसवत नाही, प्राण शरीर सोडत नाही, मृत्यूचं दुःख सगळ्यांना कासावीस करतं। नाना अवयून झाले तसंच जगत राहिले, प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले, रूप लावण्य निघून जातं, शरीर सामर्थ्य नष्ट होतं, कोणी संकट येऊन मरतात, अंतकाळ दीन वाईट सर्वांना समान असतो, असं चंचल अवलक्षण आहे, ते दुःखदायक आहे। काही लोक भोगून अभोगता असं म्हणतात, ती तर अवघीच फजिती, लोक पाहिल्याशिवाय उगाच बोलतात। अंतकाळ कठीण आहे, शरीर प्राण सोडत नाही, अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पाहायला मिळते, असा इशारा समर्थ देत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास षष्ठ समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आओ मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन आपण गेल्या काही भागापासून करतो आहोत. आज सुद्धा एक अशाच अवलियाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंथी गजानन महाराज गुप्ते. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासाने ताऊन सुलाखून निघालेले एक नाव म्हणजे गजानन महाराज गुप्ते. महाराजांचा जन्म 1892 सालचा, 15 ऑगस्ट 1892 कुलाब जिल्ह्यातील पेण येथील वतनदार कुलकर्णी मुरलीधर गुप्ते आणि लक्ष्मीबाई गुप्ते या दाम्पत्याच्या पोटी गजानन महाराज यांचा जन्म झाला. त्यांना 5 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय मोठा परिवार. गजानन महाराज सर्वात लहान. लहानपणापासूनच धार्मिकतेकडे ओढा असल्याने ते देवपूजेत रमून जात. महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आल्या. महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आला. त्यांचा उजवा पाय या आजारात कायमचा निकामी झाला. महाराजांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आईही देवाघरी गेली आणि त्यांची जबाबदारी मावशी बाळूबाईवर येऊन पडली. लहानग्या गजाननाच्या घरात चिखली तालुक्यातील जांबोरा येथील नवनाथ मंदिराची पूजा होती. येथे आलेल्या यलोबा महाराजांच्या देवस्थानी राहत असलेल्या नारायण सरस्वती नावाच्या योगी पुरुषाला ते निशितीनी भजत असत. एकदा गुप्ते कुटुंबीय त्यांच्या दर्शनाला गेले असता नारायण बाबांनी आपला कृपाहस्त लहानग्या गजाननाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सज्ञान केले. पुढे गजानन महाराजांना योगी मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झाला. तो दिवस मोठा पावन होता. जांबोरी मुक्कामी लहानगा गजानन झोपलेला असताना स्वप्नात समाधी दुभंगून नाथपंथी योगी आला आणि स्पष्ट अशा आदेश ओम हंस सोहम ब्रह्म मंत्राची दीक्षा देऊन अदृश्य झाला. जागे झाल्यावर गजाननाला तो मंत्र स्पष्ट आठवत होता. त्याने नारायण बाबांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आधीच या घटनेची कल्पना होती. त्यांनी मंत्राचा उच्चार करावयास लावला आणि सतत जप करायला सांगितलं. त्यानुसार गजानन महाराज पुढे आयुष्यभर या मंत्राचा जप करत होते. यशवंतराव देव मामलेदार पटांगणावर गजानन महाराज यांची समाधी आहे. 20व्या शतकातील अनेक सिद्ध अवलियांपैकी एक असलेले गजानन महाराज नाथपंथी होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे ते लहान बंधू. आयुष्याच्या उत्तरार्धात गजानन महाराज नाशिकला येऊन राहिले. आपले सत्यस्वरूप कमी वेळा भक्तांपुढे प्रकट केल्याने त्यांचा शिष्यवर्ग अत्यंत तोकडा आहे, परंतु त्यांच्या समाधीवर डोकं टेकवून आजही नाशिककर स्वतःला धन्य मानतात. गजानन महाराजांना अनेक सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला होता. शेगावचे गजानन महाराज, माधानाचे गुलाबराव महाराज, वाशिमचे नंगे महाराज आणि श्री हरिहर स्वामी, द्वारकेचे तेली महाराज, यवतमाळचे खटिया महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पंढरपूरचे तपकिरी बुवा, कल्याणचे राम मारुती महाराज या सिद्ध पुरुषांच्या सहवासाने गजानन महाराज 52 कशी सोन्यासारखे ताऊन सुलाखून निघाले होते. कल्याणचे राम मारुती महाराज तर त्यांना चौरंगीनाथांचा अवतारच म्हणत. महाराज अकोल्याला बंधू कवी बी यांच्या घरी राहत असताना पडक्या वाड्यात जाऊन सोहम या जपाचे अनुष्ठान करीत असत. साधना काळ पूर्ण होत आल्यावर महाराजांची सोहम साधना प्रगत झाली आणि नाथांच्या कृपेने ती दुसऱ्यांना अनुग्रह देण्या इतपत विस्तारली. मनुष्य दररोज साधारण 2,16,000 वेळा श्वासोच्छवास करतो. शांतपणे लक्ष दिल्यास असे जाणवते की श्वास घेताना सो तर श्वास सोडताना हम असा ध्वनी येतो. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या ध्वनीची सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणारी प्रयत्नपूर्वक जाणीव म्हणजे सोहमची साधना होय. तीच साधना गजानन महाराज गुप्ते यांना सहज साध्य झाली होती. गजानन महाराजांची राहणी अगदी नीटनेटकी स्वच्छ पद्धतशीर होती. नाशिकच्या वास्तव्यात ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच जेवण करत असत. 5 ते 6 वेळेस चहा पीत आणि सतत सिगरेट ओढत असत. परंतु त्यांच्या खोलीत कधीही सिगरेटचा वास आला नाही. ते स्वतःची सही केरसुणी नावाने करत.
साधना काळात अनेक साधकांना गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक चमत्कार अनुभवास आले. एका विशिष्ट पातळीवर साधना पोहोचल्यावर योग्याला अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्यानुसार या अतिमानसाच्या स्तरावरील योग्याकडून अनेकदा असामान्य गोष्टी सहजच घडतात. जनसामान्यांना हा चमत्कार वाटतो, परंतु संतांचे मात्र अशा चमत्कारांकडे लक्ष नसते. गजानन महाराजांच्या सान्निध्यात बुक्याचा म्हणजेच अबीराचा वर्षाव होणे, गुलाबाची फुले उत्पन्न होणे, झोळीभर भस्म अचानक निर्माण होणे, अत्तराचा घमघमाट पसरणे, भक्तांना अनेक दुर्धर आजारातून सहज मुक्ती मिळणे असे अनेक अनुभव आले. हे अनुभव 1940 दरम्यानचे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे काही भक्त आजही नाशिकमध्ये आहेत. ते आजही गजानन महाराजांच्या चमत्कारांचे दाखले देत अनुभव सांगतात. गजानन महाराज नेहमी म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच असे करत बसलात तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि सुरुवात करा. बारीक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. मुमुक्षाने तर वाचन बंदच केलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने, चिकाटीने, श्रद्धेने सतत अभ्यास चालू ठेवला पाहिजे. कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यवहारिक गोष्टी करीत असावे आणि केवळ गुरुशी सोहम मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावाला अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच. आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्प रहित मन असणे, कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुख दुःखातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे, अशी निर्भय निरंकारी निरामय अवस्था आली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. नाशिकच्या गोदावरी नदीचे अनेकांना आकर्षण आहे. महाराज हे आधुनिक युगातील सिद्धयोगी आणि नाथपंथीय सत्पुरुषच होते. 24 सप्टेंबर 1946 रोजी महाराजांनी देह त्यागला. त्यांची समाधी यशवंतराव महाराज पटांगणावर आहे. अशा योग्याच्या समाधी, त्यांची वास्तव्य स्थाने, त्यांची अनुभूती केलेल्या अनेक वास्तू या दैवी सामर्थ्याने भरलेल्या असतात. दंभ त्यागला तर त्याच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला देखील येतो. डॉक्टर व्ही म भट यांच्यासारख्या साक्षात्काराच्या समीप पोहोचलेल्या आणि परामानस शास्त्राच्या साक्षेपी अभ्यासकाने महाराजांच्या चरित्राला त्यांच्याच सांगण्यावरून प्रस्तावना दिली आहे. देव मामलेदार पटांगणावर महाराजांना अग्नी देण्यात आल्यानंतर रामशेज येथून शिळा आणून त्यांची समाधी तयार करण्यात आली. भारतीय सैन्यातील एक सैनिक डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या लाडक्या शिष्यांच्या समाधी त्यांच्या समाधी शेजारीच उभारण्यात आल्या आहेत. चिटणीस महाराज कानडे मारुती लेन मध्ये राहत, तर कारखानीस महाराज पंढरपूर जवळच्या वेळापूर येथे राहत. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा, जयंती उत्सव, दादा महाराज पुण्यतिथी उत्सव, भाईनाथ महाराज जयंती उत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात. अनेक नाथपंथी योगी आजही गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ऊर्जा प्राप्त करीत असतात. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह असूनही महाराज कधी कुणाशी मोठेपणाने वागले नाही. प्रत्येक जो जीव त्यांच्याकडे येईल त्याला आत्म्याची ओळख करून देणे, चार महत्वाच्या गोष्टी सांगणे, सोहम साधना कशी करता येईल, त्यातून कसा फायदा होईल, आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करता येईल याकडे महाराजांचा कटाक्ष असे. स्वतःची ओळख केरसुणी म्हणून करणारे महाराज स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत. जो आपल्याकडे येईल त्याला साधना सांगणे एवढ्यावरच महाराज थांबत नसत, तर त्यांची साधना कुठपर्यंत आली हे देखील ते वारंवार तपासून पाहत. इतर सर्व साधूंशी त्यांचे अंतस्थ संभाषण चालत असल्याने ज्याची जशी उन्नती त्याला तसे पाठवत असत. समकालीन साधूंशी अनेकदा त्यांची भेट होत असे. महाराजांना भेटण्यासाठी दूरवरून साधू येत, त्यांच्याशी वेदांताच्या गप्पा मारत आणि अत्यंत समाधानाने परत माघारी जात. गुप्ते महाराजांनी कुणालाही कधी विनमुख पाठवले नाही. त्यांच्या समाधीस्थळी आजही मोठ्या प्रमाणात उत्सव चालतात. अनेक साधू पुरुष येऊन आजही त्यांचे दर्शन घेतात. गुप्ते महाराज यांची समाधी आज देखील अनेक साक्षात्कार देत चिरकाल उभी आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा आत्तापुरती आपली रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: लवादाच्या अधिकार क्षेत्राबाबत आपण आज काही बोलणार होतात, ते नेमकं काय?
1: होय, मागच्या वेळी आपण बघितलं की काही बाबी या लवादाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असूनही त्याचं परामर्श त्या आर्बिट्रल अवॉर्डमध्ये

0: दोन्ही पक्षांमधील लवाद करारानुसार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंटमधील तरतुदीनुसार लवाद न्यायाधिकरणाची रचना झालेली नाही आहे किंवा लवादाची संपूर्ण सुनावणी ही त्याच्यानुसार झालेली नाही आहे असं जर का निदर्शनास आणलं तर मात्र न्यायालय ते आर्बिट्रल लवाद हे बाजूला सारू शकतं.
1: वादाचा मुद्दाच जर लवाद प्रक्रियेने सोडवता येत नसेल तर काय होतं?
0: काही वेळेला न्यायालयाच्या असं निदर्शनास येतं किंवा आणून दिलं जातं की ज्या मुद्द्यावरून वाद लवादाकडे नेला होता तो मुद्दाच किंवा वादाचं ते कारण हे लवाद प्रक्रियेच्या माध्यमातून निकाली काढता येणार नाही त्यावेळेस मात्र असा आर्बिट्रल अवॉर्ड हे न्यायालय बाजूला सारतं.
1: जर ते अवॉर्ड देशाच्या सार्वजनिक धोरणाविरोधात आहे असं जर लक्षात आलं तर काय परिणाम होतो?
0: जर न्यायालयाच्या असं लक्षात आणून दिलं गेलं की जाहीर झालेलं आर्बिट्रल अवॉर्ड हे देशाच्या पब्लिक पॉलिसीच्या म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या विरोधामध्ये आहे तर अशावेळी न्यायालय निश्चितच ते अवॉर्ड बाजूला सारतं.
1: असे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा अर्ज करण्याबाबत काही कालमर्यादा असते का?
0: होय, न्यायालयाकडे असं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबाबत अर्ज करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते.
1: ही मुदत केव्हापासून सुरू होते?
0: ही मुदत त्या अर्जदाराला ते आर्बिट्रल अवॉर्ड अधिकृतरित्या मिळाल्यापासून सुरू होतं.
1: मग अवॉर्ड मधील दुरुस्त्या किंवा सुधारणा करताना जो वेळ लागणार असतो त्याचे परिणाम काय होतात?
0: अगदी योग्य प्रश्न विचारला. अवॉर्ड जाहीर म्हणजे घोषित केल्यानंतर दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर लवादाकडून किंवा लवाद मंडळाकडून तो अर्ज निकाली काढल्यानंतर अशी 3 महिन्यांची मुदत सुरू होते, त्याच्या आधी नाही.
1: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी सावित्री अभेकसच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रतीक्षा धारराव, ज्या पुण्याहून खास आपल्या इथे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे अभ्याकसचा आणि ब्रेन ट्रेन बरोबर त्यांचं कसे सूर जुळलेले आहेत हे सगळंच आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रतीक्षाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: प्रतीक्षाजी, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खास पुण्याहून आलेल्या आहात, तर तुम्ही म्हणजे नाशिक मधल्या आहात की पुण्यालाच आहात?
1: नाही, नाशिक मधलीच आहे मी.
0: बर.
1: आणि आता फक्त तिकडे शिफ्ट झालेली आहे लग्नानंतर.
0: बर. आणि मग तुम्ही काय करता, अजून काय शिकले आहात तुम्ही?
1: मी माझं MA BEd संस्कृत झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि मी तिकडे संस्कृत टीचर म्हणून जॉबला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. संस्कृत मध्ये MA करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. पुण्यात तुम्ही कुठे शिकवत आहात?
1: पुण्यात SMBP इंटरनॅशनल स्कूल आहे, पिंपरी चिंचवड.
0: तिथेच
1: मी संस्कृत टीचर म्हणून शिकवते आहे.
0: बर बर. अच्छा, खूपच छान. आता संस्कृत टीचर म्हणून काम करताय आणि आता त्याचबरोबर अबॅकसशी सुद्धा संबंध आलेला आहे. अगदी दोन खूप वेगळी टोक

0: डोकं आहेत, तर हे कसं काय जुळून आलं?
1: खरं तर दोन्ही डोकं वेगळी आहेत, पण पहिल्यापासून गणिताची आवड होती आणि संस्कृतची आवड होती. संस्कृत निवडलं आणि त्याच्यामध्ये करिअर केलं. पण गणिताची आवड असल्यामुळे अबॅकसचा कोर्स मला मिळाला आणि अबॅकसचा कोर्स ज्यावेळेस मला ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूट मिळाली, तर त्यामध्ये कळालं की असं काही नाही की तुम्ही फक्त म्हणजे गणितातच तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुम्ही अबॅकस करू शकता, शिकवू शकता, असं नाहीये. तर खरं तर मोकळं म्हणजे इतकं मुभा दिलेली आहे आणि बंधन नाहीये की शिक्षणाचं बंधन तिथे ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूटने ठेवलेलं नाहीये आमच्यासाठी, आणि म्हणून मी तिथे जोडली गेली आणि ब्रेन ट्रेन सोबतचा हा प्रवास सुरू झाला.
0: बर, मग जसं तुम्ही सांगितलं की गणिताची आवड होती, पण मग अबॅकस शिकताना ही सुरुवात कशी झाली, म्हणजे नेमकी कशी ओळख झाली, कशा पद्धतीने ठरलं की मला आता हे शिकायचंय?
1: माझी मावशी हा कोर्स करत होती आणि मला तिच्याकडनं कळलं की आपण हा कोर्स करू शकतो म्हणून, आणि कोर्स ऑनलाईन होता त्याच्यामुळे अजून चांगलं होतं की आम्ही घर बसल्या शिकू शकत होतो. तर त्यामुळे ना कुठलंही असं नव्हतं की मला एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचं, मी माझं बाकी करिअर सांभाळता मी यामध्ये प्रवेश करू शकत होते. म्हणूनच मग प्रवास सुरू होण्यासाठी मी या संस्थेशी जोडली गेली आणि नंतर ज्यावेळेस हा कोर्स केला त्यावेळेस ना हे लक्षात आलं की हे बंधन नसल्यामुळे कोणीही करू शकतं. खरं तर सगळ्यांसाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे नरेंद्र निकुम सरांनी, तर प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे, कारण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मीही काहीतरी करावं.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याचदा कशा ना कशा कारणामुळे शिक्षण थांबतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला करिअरचा वे चॉईस करावा लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात. अशा वेळेस तुम्ही हा एक योग्य प्लॅटफॉर्म निवडू शकतात, आणि ज्यांना असं वाटतं की मी घरात बसली माझं शिक्षण कमी झालेलं आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उभा आहे, कारण तिथे बंधन नाही की तुम्ही या स्पेसिफिक एज्युकेशन केलं आणि मग तुम्ही हा कोर्स मध्ये एंटर होऊ शकता.
0: बरोबर, नक्कीच. म्हणजे हा दुहेरी फायदा तुम्हाला झालेला आहे, संस्कृत बरोबर
1: गणिताची ओपन झाली.
0: खरंच आहे. आणि खरंच हे कौतुक आहे की एकाच वेळी आपण इतकं जर शिकत असू तर आपण खरोखर अपग्रेड राहतो आणि अपडेट होत जातो. आता अबॅकसचं हे शिक्षण म्हणजे आता तुमचं पूर्ण झालंय ब्रेन ट्रेन बरोबर की अजूनही शिकताय?
1: आता आमचे अबॅकस आणि वैदिक मॅथ तर हे जवळपास पूर्ण झालेलं, अबॅकस तर पूर्णच आहे, पण त्याच्यासोबत ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामुळे आम्ही संस्थेशी जोडलेला असतो.
0: बरोबर. मग आता पुण्याला शाळेतली नोकरी आणि आता अबॅकसची ही शिकवणी, तर हे सगळं कसं टाइम मॅनेजमेंट आहे?
1: खर तर माझा ऑनलाईन क्लास आहे, अबॅकस मी ऑनलाईन शिकवते, त्यामुळे जे काही पॅरेंट्स असे आहेत की जॉब करतात मग मुलांकडे फोन अवेलेबल नसतो, म्हणून मी संध्याकाळचा टाइम ठेवलेला आहे, 7 ते 8 किंवा 7:30 ते 8:30 अशा पद्धतीने संध्याकाळचा टाइम आहे, त्यामुळे माझा स्कूल आणि क्लास या दोन्ही गोष्टी मॅनेज होऊन जातात.
0: बर, मग आता सध्या किती विद्यार्थी शिकतात?
1: आता माझ्याकडे जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचे बॅच आता आहे.
0: बरं.
1: याआधी ऑनलाईन कोर्स बरेच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत.
0: बरं, खूपच छान. म्हणजे याच्याही आधी आपण क्लासेस घेतले की आताच ही सुरुवात नाही केलेली?
1: हो. याआधी मी 2.5 वर्षापासून क्लास घेते आहे.
0: बर. मग आता पुण्याला तुम्ही शिकवत आहात आणि पुण्यातच राहताय, तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आणि ऑनलाईन असल्यामुळे फक्त पुण्यातलीच मुलं आहेत का इतरही कुठली मुलं आहेत?
1: खरं तर हा मला ऑनलाईन शिकवण्याचा जास्त फायदा आहे की माझ्याकडे सगळ्याच ठिकाणची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मुलं
0: जॉईन होतात. बरोबर.
1: आधी मी पुण्याला शिफ्ट होण्याआधी ज्यावेळेस नाशिकमध्ये राहत होती त्या विद्यार्थ्यांवरही तो परिणाम झाला नाही, ते पुढे कंटिन्यू राहिले माझ्याकडे. आणि तिथे जे नवीन स्टुडंट मिळाले ते म्हणजे बरेचसे पेरेंट्स किंवा आणून घालू नाही शकत, जाणे येण्याचा वेळ तेवढा वाया जात असेल, तर त्या पालकांना हे सोयीस्कर होतं की तुम्ही ऑनलाईन घेताय तर आम्हाला दूर आहे तर आम्ही तुमच्याकडे ऑनलाईन. आणि बऱ्याचशा पालकांना हेही वाटत असतं की ऑनलाईन कोर्स आहे मग कसं काय कळणार का मुलाला, आमचा मुलगा लहान आहे, याही अनेक प्रश्न असे पेरेंट्सच्या मनात येत राहतात. आणि असे अनेक विद्यार्थी भेटलेत की जे एका जागी बसू शकत नाही, एकदम आता लहान मुलं म्हटल्यावरती अवखळ अल्लड.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष असलो की सांगू शकतो, थोडासा रागवू शकतो, मग त्या पेरेंट्सला फक्त सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आधी जॉईन व्हा, करतोय की नाही बघा, आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात परिवर्तन जाणवलं तर.
0: बरं,
1: असेच अनेक विद्यार्थी होते ज्यांनी जॉईन केला क्लास आणि नंतर त्यांनाच इतकी आवड निर्माण झाली की ते आता स्वतःहून क्लास समजा एखाद 2 दिवस सुट्टी भेटली काय नाही झाला तर स्वतःहून विचार दिला का नाही घेते क्लास, आम्हाला घरी बोर होतं का नाही घेते क्लास. म्हणजे अबॅकस ही खेळण्यातून शिकण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मुलं कंटाळत नाही, आनंदाने करतात.
0: आता पुण्यातल्या तुमच्या शाळेचं टायमिंग कसं आहे नेमकं?
1: माझा दुपारचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंतचा.
0: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर क्लासेस?
1: त्याच्यानंतर संध्याकाळी क्लास.
0: बरं, पण मग आता इतकं सतत दिवसभर बिझी असताना घरची कामं आपल्याला असतातच किंवा एक वेळ देणं जे आपण म्हणतो ते एक असतं, तर मग हे सगळं कसं मॅनेज करता?
1: खरं तर सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडला होता की एवढं सगळं हँडल होईल की नाही, घरही सांभाळायचं आहे, जॉबही करायचा आहे आणि क्लासेसही घ्यायचे. पण मनात इच्छा होती की करायचं तर आहेच, आणि आपण एकदा उडी मारली ना तर आपण करतोय, कसा ना कसा वेळ काढतोय, आणि फार विशेष वेळ काढायचा नाहीये. एक दोन तास आपल्याला आरामात उपलब्ध होतात, आपल्याला थोड्या गोष्टींचं नियोजन जर केलं ना घरातले कामांचं आणि आपल्या पर्सनल कामांचं तर होऊन जातं. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ह्या गोष्टी ताणतणावात पडताय, ताणल्या जात आहे, खेचावं लागतंय असं नाही होत.
0: बरोबर. आता कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे या सगळ्यात?
1: यात कुटुंबाचा सपोर्ट खरं तर खूप व्यवस्थित आहे. क्लासचा टायमिंग आहे तर तू क्लास घे, किंवा असं काही नाही की मग आता तू कशाला क्लास ठेवला, हे करायचं होतं ते करायचं होतं, काही नाही. घरात सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत.
0: खूपच छान, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि मुळात तुमचं खरंच विशेष कौतुक आहे, संस्कृतमध्ये तुम्ही एम ए केलेलं आहे आणि तर तिकडे छान ज्ञानदानाचं काम करत आहात आणि अभ्यासही शिकवत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल आपण काय बोलाल, काय सांगाल त्याचं वेगळेपण?
1: ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल हेच वाटतं की ब्रेन ट्रेनने आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय खरं तर, की कारण वेगवेगळ्या शाखा ओपन आहेत ना समोर आणि सरांकडनंही आम्हाला इतकं काही शिकायला मिळतं की जॉबही सांभाळायचे आहे, घरातलेही कामं सांभाळायची आहेत. आणि आम्ही स्वतः ऑनलाईन शिकल्यामुळे मलाही त्या गोष्टी करण्यासाठी सवयीची झाली होती. आणि ब्रेन ट्रेनने आम्हाला असं कधीच जाणवू नाही दिलं की तुम्ही वेगळे आहात, कायम आम्ही त्या फॅमिलीला कनेक्ट आहोत. नाही समजलंय तुम्ही कधीही विचारा, काही नाही येते तुम्ही एकदा नाही दोनदा नाही किती वेळेस विचारा, फक्त बंधन एवढंच आहे की तुमची शिकण्याची आवड तर असली पाहिजे, आहे बाकी शिकण्याची आवड आहे. तुम्ही कधीही विचारा किंवा किती प्रश्न विचारा, कायम सपोर्ट आहे.
0: नक्की नक्की, खूपच छान, खूप छान सगळी तुमची टीम आहे. ही मागच्या वेळेसही बोलले होते की खरंच मुळात ज्यांनी ही सुरुवात केली ते स्वतः खूप उत्साही एनर्जेटिक आहेत आणि त्यांना मुळात सगळं धडपड करून शिकवण्याची आणि शिकण्याची एक काय म्हणतो ऊर्जा आहे. आणि त्यांना मिळालेले तुमच्यासारखे साथीदार सुद्धा तितकेच धडाडीचे आहेत, खूप छान मनापासून काम करणारे आहेत. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं एखादी संस्था अशामुळेच विकसित होत असते आणि सतत प्रगतीपथावर असते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो ऐकूया दिन जुने अर्थ नवे. लेखिका ऍडव्होकेट अंजली महाजनी, सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार सखींनो, या खूप छान वाटतंय तुम्ही आलात म्हणून. आज माझ्याकडे 10 वाजता भेटायचे ठरले होते ना, आता 11:30 वाजत आले.
2: अहो काय सांगू अंजुताई, आजचा दिवस कोणता वटपौर्णिमा. आज आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या बायका गायब वडाच्या पूजेसाठी, आणि पेशंटची गर्दी होती म्हणून झाला उशीर. ह
3: माझ्याकडे तर राणीवाणीस, माझ्याकडच्या कामवाल्या सकाळी उठून नटून थटून वडाची पूजा करायला निघून गेल्या. शिवाय वडाची पूजा करताना त्यांनी उपासही केलेला, त्यांना कोणाला भोवळ आली, कोणाचं बीपी लो झालं, इकडे इतका उकाडा घाम आहे आणि मस्त 12 वाजता त्या जरीबिरीच्या साड्या नेसून तिथे गेलेल्या. मग एकीला तर सुप्रियाकडेच घेऊन आले तिचं बीपी लो झाल्यामुळे.
1: तेच म्हणलं, तुम्ही एवढ्या वक्तशीर पण काहीतरी कारण घडली असतील. पण एक मात्र यावरून असं वाटतंय की कधी सुधारणार या बायका. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निर्जयी उपास करून आपली तब्येत बिघडून द्यायची, याला काहीतरी अर्थ आहे का?
3: खरंय, आता तर नवरे सुद्धा वडाची पूजा करताना दिसतात. काही काही काही काही सिरियल मध्ये मी गंमत म्हणून बघते तर बायका पूजा करतायत तसं त्यांच्या मागे नवरेही फिरतायत, आणि आता काही ठिकाणी नवरे सुद्धा उपास करायला लागलेत. हा सगळ्यात कर्मकांडाचा भाग आहे. पुराण काळातील शास्त्रानुसार सावित्रीने नवऱ्याचे प्राण यमाकडून आणले. ही घटना घडली ते वडाच्या झाडाखाली. तेव्हापासून स्त्रिया जोडीदारांसाठी पतीची साथ मिळावी म्हणून, मग पती मारत असेल काही करत असेल तरी पूजा करतात, उपास ठेवतात.
2: खर तर या दिवशी ना या घटनेतलं वास्तव सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. भर उन्हात लाकूड कापता कापता सत्यवान भोवळ येऊन खाली पडला आणि जवळच असलेल्या वडाच्या डेरेधार सावलीखाली रिलॅक्स झाला असेल. त्याला बरं वाटलं तिथे थंड सावलीत. वडाचं झाड हे 24 तास म्हणजे दिवसा सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करत असते ना, आणि त्यामुळे त्याची शुद्ध खरं तर परत आली असणार.
3: बरोबर,
1: वडाचं झाड म्हणजे वृक्षवल्ली. शांत तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे निसर्गाची आपल्यावर कृपा आहे तेव्हा त्याचे उपकार जाणून वृक्षवल्लीची लागवड करा. वडबोलणीला वडावर जाऊन पूजा करणे किंवा वडाची एखादी खांदी ओरबाडून आणून तिथे पूजा करून कर्मकांड किंवा त्याचा अवडंबर करण्यापेक्षा नवऱ्याच्या बद्दलची श्रद्धा प्रेम मनातल्या मनात ठेवून त्याला बरोबरीने साथ घेऊन आत्मनिर्भर व्हा. हवे तर त्या वटपौर्णिमेची आठवण म्हणून एकातरी वटवृक्षाची लागवड करा.
3: हे अगदी गंमत म्हणून सांगते, बाजारात आता छोटे छोटे खोटी वडाची झाडं मिळतात. ती घरी आणून पूजा करतात आणि उपास करतात. काय काय करतात,
1: सुशिक्षित आणि अगदी शिकलेलं सुद्धा वडाचं बोनसाई ठेवतात आणि त्याची पूजा करतात.
3: हो, आता हा सगळा जुना हेतू, पण त्याचं नवीन रूप समजून घेतलं पाहिजे की आपण हा वटवृक्ष निसर्गात किती महत्वाचा आहे. एकीकडे मोठी वृक्षतोड चाललेली आहे, मोठ्याल्या इमारती उभ्या राहतात, पण वडाची झाडं लावली पाहिजे. या वटवृक्षाच्या घनदाट सावलीखाली आपण थोडा वेळ जरी थांबलो ना तरी खूप बरं वाटतं. एक आख्यायिका होती, कोणीतरी एक छोटी गोष्ट सांगितली. एक लाकूड तोड्या वडाचं झाड तोडत होता, तोडता तोडता दमला आणि तेव्हा झाड बोलून त्याला म्हणलं, ये बैस माझ्या सावलीकाठी बैस आणि तू ताजाचा वाला झालास की मला तोड.
1: वटवृक्षाची खूप उपयोग आहे. त्याची पानं फुलं चीक सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
2: हो, आणि स्त्रियांसाठी केशवर्धक तेलही मिळते म्हणतात. वडाच्या त्या छोट्या छोट्या नाजूक पारंब्यांपासून उकळवलं तेलात की ते तेल तयार करून केसांना लावलं तर वृक्षाच्या घनदाट सावलीसाठी घनदाट.
3: अरे वा, म्हणजे जाहिरातच झाली की खरंच आहे.
1: आणि या चीक त्याच्या चिकापासून जखमा भरून येतात, दातातील वेदनाही कमी होतात असं मी देखील ऐकलेलं आहे. खरंच या दृष्टिकोनातून जर आपण वटवृक्षाप्रती नव्हे तर सर्वच निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला हवे आहे. म्हणजे दिन आणि सण जुने जरी असले तरी त्याचे नवीन अर्थ आपण जाणून घ्यायला हवे आहे.
3: खरंय का अंजली, आपण अगदी पूर्वीपासून पर्यावरणाचे विचार करतो, झाडांचे उपकार मानले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, वृक्ष तोड थांबवली पाहिजे, आणि हे घडल्यामुळे काय होईल तर प्रदूषण कमी होईल. पर्यावरणाचं संवर्धन होईल म्हणून वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वंचारे तुकाराम म्हणून गेले ते काही खोटं नाही. आपण आपण नवीन तरुण मुलांना मुलींना घेऊन आपल्याच मुलांना घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
1: आणि त्यांना खत पाणी दिलं पाहिजे दोन्ही त्यांनी आपण त्याची जी संपत्ती आपल्याला मिळते ती सुद्धा त्याबद्दल आपण
3: कृतज्ञ
1: राहिलं पाहिजे.
3: म्हणून सावित्री
1: एक प्रकारचा पर्यावरण दिन म्हणून समजला पाहिजे तर तो तसंच पर्यावरण दिनही होईल.
3: खरं
2: हो ना खरंय तुमचं दोघींचं पण या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झाला त्यानुसार या दिनविशेषाची एक विशिष्ट थीम असते दरवर्षी. तर यावर्षीची थीम आहे भूमी आमची जमीन आमची भविष्य होती. पण आता आपण बघतो की कर्म उत्सर्जन वाढतच चाललेलं आहे. दरवर्षी पर्यावरण परिषदेत जी जून मध्येच आता पॅरिसला होईल प्रत्येक वर्षी चर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाला त्यांचं टार्गेट दिलं जातं की तुम्ही कर्म उत्सर्जन इतकं कमी करा इतक्या टक्क्यांनी कमी करा. पण पण याच्यावर गांभीर्याने कुठलाही सरकार किंवा कुठलाही देश विचार करताना दिसत नाही.
3: आणि पेपरवरती फक्त वर्क केलं जातं की असं टार्गेट पूर्ण झालं अमुक झालं.
1: उलट काय करतात वृक्षवल्ली दोन्ही सिमेंटची जंगले उभारली जात आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यांनी संवर्धन केले पाहिजे रक्षण
3: ते तर बरोबर आहे कारण राहायला जागा पाहिजे. आता इतकी लोकसंख्या वाढली की घरही बांधली जाणार ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या घराच्या आसपास आता गव्हर्नमेंटने पण सांगितलं की तुम्ही जरी एक फ्लॅट सिस्टीम केली 15-20 मजली उंच इमारत उभी केली तरी तुम्हाला तिथल्या सगळ्या आसपास मोठी मोठी झाडं लावणं अपरिहार्य आहे कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन पाणी वाचवणे पाणी जिरवणे अशा सगळी पर्यावरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे.
2: त्या सगळ्यासाठी ना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात किंचित बदल करणं खूप म्हणजे गरजेचं आहे. तरच ते पर्यायाने निसर्गाचे पृथ्वीचे संरक्षण केल्यासारखे होईल. म्हणजे खरं पाहिलं तर आपली हाव इतकी आहे ना आपण आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आणून घरामध्ये
3: ठेवतो.
2: ती वस्तू निर्माण करण्यासाठी पृथ्वीतनं जे काही रिसोर्स मटेरियल लागतं ते लिमिटेड आहे. ते कोणाच्या लक्षात येतच नाही
3: ते पुढच्या पिढींसाठी ठेवलं पाहिजे
2: ते वाढणार नाहीये.
1: बरोबर त्याशिवाय या महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती ही साजरी केली जाते.
3: अगं कॅलेंडर पाहिला ना की कळतं कोणते कोणते दिवस असतात काय साजरं केलं जातं आणि त्याचा नवीन अर्थ काय आहे हे आपण खरंच विचार करतोय ना तिघीजणी आणि पोहोचवतोय लोकांपर्यंत ते खूप छान आहे. कबीर म्हटला की मला सुप्रिया आठवते आणि सुप्रियाला काही कबीराचे दोहे आहेत माहिती आहे तर जरा दोहे सांग ना आम्हाला. तशी थोडी भाषा अवघड आहे पण तरी सुद्धा सांग.
2: आता कबीर म्हटलं की खरंच दोहे कबीराचे खूप सारे आहेत पण तुम्ही दोघी मला गुरु समान आहेत त्यामुळे पहिला दोहा त्यांचा गुरु गोविंदावर असलेला तो मी सांगते. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव बलहारी बलिहारी गुरु आपने गोविंद यो बताए कबीरा गोविंद यो बताए. म्हणजे परमेश्वर गुरु आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार कोणाला करायचा गुरुंना करावा असे संत कबीरजी निर्विवादपणे सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात.
3: अगदी खरंय. म्हणून कबीर हे वेंकरी कुटुंबात काशी इथं जन्मले खरे पण त्यांच्या जयंतीला कबीर प्रगट दिन असं म्हटलं जातं. आणि हिंदू किंवा मुस्लिम असं कुठल्याही धर्मात त्यांना बांधलेलं नाहीये तर भक्तीच्या मार्गाने समाजाला अंधविश्वासापासून पाखंडीपणापासून विचित्र पद्धतींपासून दूर राहायला सांगितलंय. हा पुढचा दोहा
2: पुढचा एक बघा ना रामावरती आहे. आपण राम राम नामाचा जप करूया असं सांगतो तर राम राम सब कोई कहे दशरथ कहे नकोये एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. म्हणजे राम राम सगळेच म्हणतात पण दशरथ म्हणजे काही रथ म्हणजे इंद्रिय दशरथ नव्हे दशरथ रथ म्हणजे इंद्रिय दाही इंद्रिय रथ करून एकदाच राम म्हणा म्हणजे कोटी यज्ञ फळ मिळेल असे कबीर सांगितलं.
3: खूप छान त्यांच्या शिकवणीचा विचारांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यांची जयंती आपण केली पाहिजे.
1: त्यांची जयंतीच्या निमित्ताने कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात
3: कीर्तन पण होतं म्हणे
1: आणि त्यांचं पालन पोषण आता नीरू आणि नीमा या मुस्लिम सुफी कुटुंबात झाले. तसेच त्यांच्या अनुयायी असंही सांगतात की कबीर हे प्रकाशाचे शरीर धारण करून संत लोकातून आले आणि तलावातील कमल पुष्पावर लहरताना त्यांना नीमा आणि मिरिया मुस्लिम दाम्पत्याने बघितले. वाह. आणि त्याच्यामुळे त्यांचे मध्ये पालन पोषण तिथे झाल्यामुळे त्यांचे बहुतेक लेखन
3: हे हिंदीमध्ये आणि दोह्यांमधनं आहे आणि दोह्यांमधून त्यांनी जनतेला खूप चांगले संदेश दिले की जात पात के बंधन मे लोक वरते है कबीर यह बंधन तोडो फिर मत मरणारे असं सगळं सांगत असतात आणि या पाखंडी बंधनात लोक मरतात म्हणून माणसा माणसावर प्रेम करा चुकीच्या मार्गाने विचार करू नका म्हणून वाईट ज्या गोष्टी आहेत ती बंधन सोडा असे कबीर म्हणतात. सुप्रिया अजून एक आठवतंय का दोहा?
2: अजून एक बघा ना, ते म्हणतात जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर. जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर दोनों ही ना खा पाए चाहे राजा हो या फकीर.
3: अरे वा, जीवनाचं सारच आहे.
2: सारच आहे,
3: सर्वज्ञानच आहे. मग तेच आहे ना, आपल्या बहिणाबाई म्हणून गेलेला तेच आहे की आला श्वास म्हणे मी कोण, गेला श्वास म्हणे तू कोण तू कोण.
2: बरोबर,
3: जगणं मरणं एका श्वासाचं रे अंतर आहे. मग याचं आपण कायम भान ठेवलं म्हणजे कबीराची आठवण ठेवली आणि त्याचे दोहे आपल्या स्मरणात असले म्हणजे आपण जगण्याला नवीन अर्थ देऊ शकतो, चांगला अर्थ देऊ शकतो. खरंच
2: त्या जीवनातलं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे कबीरांनी.
3: हो हो. आणि आठवतोय का एखादा दोहा?
1: ऐकूया.
3: बरेच दोहे पाठ आहेत तुझे, खरंच कौतुक वाटत. कबीरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवण दिली, अनेकांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांचे कितीतरी दोहे आहेत. त्याचं मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर
1: करणार नाही, भगवान पे भरोसा रखो.
3: अरे वा,
1: म्हणजे जेव्हा तुम्ही जगातील विविध प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना घाबरू नका, फक्त भगवान परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा असेही त्यांनी निश्चय केले. आणि आपल्या दोहांमधून विविध प्रकारची मौलिक शिकवण समाजाला त्यांनी दिली.
3: खरंच आहे, अगदी खरंच आहे. करू नका
1: हे चांगले संस्कार, हे चांगले सुविचार त्यांचे आपण नवीन पिढीत संक्रमित करायला पाहिजे. नवीन पिढीनेही हे वाचले गेले पाहिजे त्यांच्याकडनं. त्याप्रमाणे
3: या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद नष्ट करा असे परखड विचार सांगितले. हे नवीन पिढी सुद्धा रुजवले
2: पाहिजे. हो, आता इथं आपण शेवटी त्यांचा एक दोहा सांगते.
3: अरे वा,
2: रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय. रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, टूटे से फिर ना जुडे जुडे गाठ परी जाय.
3: वा वा वा,
2: अशा कबीरांना
3: काय सुंदर
2: आपण स्मरणात ठेवलं पाहिजे
3: आणि कायम ठेवलं पाहिजे. आणि कबीरांचे दोहे वगैरे सगळ्या मुलांनी वाचले पाहिजे. कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक संत साहित्याचा पेपर असला पाहिजे. आर्ट्सला असा, सायन्सला असा, कॉमर्सला असा, आपल्या संस्कृतीचा परिचय त्याच्यामधनं होईल. या सगळ्या संतांनी टाळकुटेपणा नाही सांगितला तर समाजामध्ये सगळे धर्म एकत्र सुंदरपणे तुम्ही नांदावेत यासाठी प्रयत्न केले. आणि परमेश्वर हा माणसामध्ये आहे, चांगलं वागण्यामध्ये आहे, चांगल्या कृतीमध्ये आहे असं सांगितलं आणि सगळ्यांनी एकोप्याने राहा असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, कॉलेजला असावं का नसावं असं
1: पाहिजे? असे इतके सुंदर विचार आणि इतक्या सुंदर शिकवणी पुढच्या पिढीमध्ये रुजवायला हव्यात.
2: पण तो एक गैरसमज आहे की संत किंवा संत वाङ्मय आणि हे सगळं जे करायचं ते कुठल्या आश्रमात, वानप्रस्थाश्रमातच करायचं, हा चुकीचा समज आहे. म्हणजे एखादा तरुण मुलगा वाचत जरी असेल तर त्याला दीक्षित म्हटलं जातं.
1: हो, मुलं नवीन
3: पिढीने हे वाचलं
1: पाहिजे
2: आणि लवकर वाचलं
1: पाहिजे आयुष्यात आपल्या.
3: म्हणजे त्यांचे जुने विचार हे जुने नाहीच आहेत, ते किती नवे आहेत ते लक्षात येतं.
1: आणि आपण म्हणतोय की जन्म जुने पण त्याचे अर्थ नवे, शब्द जुने पण.

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज मुलाखत घेणार आहे सोहम रानड या मुलाची. हा 8वीत शिकतो, अभिनव शाळेत आहे, पण मुलाखत अशासाठी घेणार आहे की याच्या आवडीनिवडी फार चांगल्या आहेत, वेगळ्या आहेत. म्हणजे काय तर त्याला ट्रेकिंग करण्याची आवड आहे आणि म्युझियम्स पाहण्याची आवड आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची म्युझियम पाहण्याची आवड जरा जाणून घेऊया. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: तुला म्युझियम पाहण्याची आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुठलं म्युझियम पाहिलं?
1: मी सर्वात पहिल्यांदा राजा केळकर म्युझियम जे पुण्यात आहे ते बघितलं. हे म्युझियम माझ्या आईने मला सर्वप्रथम दाखवलं.
0: बर.
1: आईने मला संग्रहालय याचा अर्थ मला सांगितला.
0: आणि
1: मला संग्रहालय म्हणजे काही माहिती नव्हतं, पण तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं. राजा केळकर हे म्युझियम राजा या नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलंय. हा राजा नावाचा मुलगा फार लवकरच वारला गेला, म्हणून तिच्या बाबांनी ह्या म्युझियमला नाव राजा दिनकर राजा केळकर म्युझियम ठेवलं. आणि नंतर त्यांनी ते महाराष्ट्र सरकारला सोपवून दिलं.
0: बरोबर. काय काय पाहिलंस या म्युझियम मध्ये? मगाशी पण परत एकदा सांग.
1: या म्युझियम मध्ये मी जुने दागिने, जुने दरवाजे, संगीत वाद्य, चित्रे आणि कोरी कामाचे काही नमुने बघितले.
0: कलेचे नमुने बघितले. हे सगळं जपून ठेवणं आणि त्याचा संग्रह करणं याचा अर्थ तुला मग आईने समजून दिल्यामुळे समजला. अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा तू आणखी एक दोन म्युझियम्स पाहिली असं मी ऐकलं. कुठलं म्युझियम पाहिलंस आणखी?
1: मी पुण्यामध्ये आणखी विक्रम पेंडसे सायकल म्युझियम बघितलं. हे म्युझियम विक्रम पेंडसे यांचं आहे. हे म्युझियम 3 मजल्याचं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सायकलींचे नमुने ठेवले आहेत. ह्या म्युझियम मध्ये जवळजवळ 150 सायकली आहेत. आम्ही 1916 मधली सर्वात जुनी सायकल बघितली. आम्ही आणखी तिकडे वेगवेगळे टायर्सचे प्रकार, पंप्सचे प्रकार, हॉर्न्सचे प्रकार आणि तेल जे आपण भरतो चेन मध्ये याचे कंटेनर्सचे पण प्रकार आम्ही बघितले.
0: अरे बाप.
1: आणि मला आठवतंय की माझ्या एका वाढदिवसाला मी आणि माझे मित्र आणि माझा परिवार ह्या म्युझियमला आम्ही भेट दिलेली.
0: फार छान. म्हणजे केवळ वाढदिवस म्हणजे खाणे पिणे, गप्पा मारणे, केक कापणे असं नाही, तर काहीतरी बौद्धिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही सगळ्यांची वर्गणी भरून तुमच्या वर्गातल्या मित्रांना नेलं होतं. बरोबर ना?
1: हो.
0: मग ते सगळे पाहिल्यानंतर तू लिहिलीस का माहिती त्याच्याबद्दल?
1: मला एक चांगली सवय आहे. मला कुठेही गेलो असेल, मी म्युझियमला गेलो असेल किंवा कुठलं पर्यटक स्थान बघितलं असेल तर मी त्याची माहिती लिहितो आणि त्यांचे काही कात्रणं कापतो. तर या म्युझियम मधल्या बद्दल मी माहिती लिहिली, माझा आणि माझ्या मित्रांबद्दलचा अनुभव लिहिला आणि मी जे तिकडे काही फोटोज काढलेले हेही माझ्या मी एका डायरीत चिटकवून ठेवले.
0: वा वा, फारच छान. आणि पुण्यात आणखी कुठलं म्युझियम पाहिलंस?
1: आणखी मी पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम बघितलं.
0: वा, क्रिकेट आवडतं का खेळायला?
1: हो, क्रिकेट तर मला फार आवडतं. हे म्युझियम जेव्हा मला कळलं तेव्हा मला फारच आनंद झाला. माझ्या आई बाबांच्या मागे लागलो आणि मग एका रविवारी आम्ही ते म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: हे म्युझियम पुण्यातील सहकार नगर येथे आहे. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली, त्या म्युझियम बद्दलची माहिती सांगितली, त्या म्युझियम मध्ये कोण कोण मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत आणि या म्युझियम मध्ये काय काय ठेवलं आहे. मग नंतर आम्हाला एक गाईड आले आणि त्यांनी माहिती सांगितली. आम्ही सचिन तेंडुलकर यांनी जी बॅट वापरलेली ही आम्ही बघितली. मी त्याच्या त्या बॅट सोबत फोटो पण काढला. नंतर मी सर्वात मोठे वाळ ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांनी जे शूज एकेकाळी वापरलेले यांचे नमुने तिकडे ठेवलेले, प्लेयर्सनी वापरलेल्या जर्सीज, त्यांच्या बॅट्स, त्यांचे ग्लव्स पण तिकडे साईन करून ठेवलेले. आणि जेव्हा मला कळलं की त्या म्युझियमला विराट कोहली पण येऊन गेला आहे तर माझा काय आनंद गगनात मावतच नव्हता.
0: वा, छान वाटायला लागलं तुला?
1: मला फार छान वाटायला लागलं. आणि क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे आणि त्याचं म्युझियम पुण्यात आहे हे म्हणल्यावर तर काय मी जायलाच पाहिजे.
0: बरोबर. हे तुझ्या डायरी मध्ये खूप छान लिहिलंयस, तू माझ्या समोर आहे डायरी, कात्रणं पण लावलेली आहेस
2: आणि अगदी तारीखवार लिहिलंय, फार चांगली सवय आहे ही. अशी सवय इतर मुलांना पण असायला हरकत नाही की कुठे जाल तिथे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवली असली पाहिजे. मग मला असं वाटतं मागच्या वर्षी तू गुजरातमध्ये गेला होतास, तिथे सायन्स सिटीला पण भेट दिलीस, तिथे काय पाहिलंस?
1: मी मागच्या वर्षी दिवाळीत गुजरातला गेलेलो माझ्या परिवारासोबत, तर तिकडे आम्ही एका दिवशी सायन्स सिटी बघितली. तरी सायन्स सिटी अहमदाबादमध्येच आहे आणि याची स्थापना 2001 मध्ये झालेली. तर आम्ही सायन्स सिटीमध्ये रोबोटिक गॅलरी बघितली, स्पेस गॅलरी बघितली, अक्वेरियम बघितलं आणि आणखी काही गोष्टी बघितल्या.
2: अरे वा, आणि रोबोटिक गॅलरी बघताना कसं वाटलं?
1: रोबोटिक गॅलरी बघितल्यावर

0: कोर्स डॉक्टरांना सर्जरीज मध्ये पण मदत करत आहे. तुम्ही आता ऐकत असाल पेपरात येतं की आता रोबोटिक सर्जरी पण व्हायला लागलीये. गुडघ्याची पण रोबोटिक सर्जरी होते, रोबोट सर्जरी, प्लास्टिक सर्जरी पण रोबोट सर्जरीने होते.
1: बर, म्हणजे ते रोबोट सगळ्याला मदत करतात. माणसानेच निर्माण केलेले हे रोबोट, त्याचे वेगवेगळे पार्ट्स या सगळ्याचं सुद्धा तिथे संग्रहालयासारखं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आहे. मग कॅन्टीन मधला अनुभव सांग ना तुझा तिथे गेल्यानंतर.
0: तर आम्हाला ते अख्खं म्युझियम बघितल्यावर प्रचंड भूक लागली. तर तिकडे कॅफे होता, आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. आमच्या समोर आम्हाला कुठला वेटर पण दिसत नव्हता. आम्ही विचार करतोय काय, पण अचानक आमच्या समोर रोबोटच आला. त्याच्या स्क्रीनवर ऑर्डरची लिस्ट होती. मग आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्या वेळानेच त्या रोबोटनी आम्हाला आमची ऑर्डर परत आणून दिली. हे बघून आम्हाला फारच आनंद झाला.
1: अरे वा, मस्त. म्हणजे प्रत्यक्ष रोबोट काम करताना तुम्हाला दिसला. आणि तू पुढचं आता बघूया तुझी डायरी पुढे काय लिहिली आहेस. मागच्या वर्षी तू लंडनला गेला होतास,
0: हो,
1: तिथे कुठले म्युझियम पाहिलं?
0: लंडनला मी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं.
1: कोणाकडे राहिलास तिथे?
0: तिकडे मी अमृतामोशी आणि पुष्कर काका यांच्याकडे राहिलो, माझे रिलेटिव्स आहेत.
1: हा, तिथे तू रेल्वेचे रूट्स पण पुष्कर काकाकडनं समजून घेतलेस,
0: हो,
1: असं लिहिलंयस मोहित. आणि मग म्युझियम्स पाहिलं.
0: हो, तर मी पहिला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की ह्या म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांची वाकनक अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ते या म्युझियम मध्ये ठेवलेले. हे बघून मला फारच आनंद झाला. मला शिवाजी महाराजांचा फार अभिमान वाटला आणि माझे हात त्या वाघनखांसमोर जोडले गेले.
1: मग वाघनखं घेऊन यावी असं वाटलं नाही का?
0: हो, पहिलं वाटलं की आपण चला घेऊन जाऊ वाघनखं भारतात, पण हे काही आता शक्य नाही आणि आम्हाला पण साध्या लोकांना जमणार नाही.
1: बरोबर, त्याला नियम असतात, अनेक गोष्टी असतात. बरोबर.
0: आणखी त्या म्युझियम मध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या, वेगवेगळे टॉवर्स होते आणि शिल्प होते, स्कल्पचर्स होते, युरोप आणि आशियातली काही पेंटिंग्स होती, मुघल आणि मराठा यांच्या तलवारी होत्या, जिरोटोपे होते आणि काही गोष्टी होत्या.
1: बरोबर. दिवसभर म्युझियम पाहताना दमून गेला असाल मग?
0: हो, लंडन आणि युके मधली म्युझियम प्रचंड आहेत. ती म्युझियम्स बघायला जवळजवळ दोन दोन दिवस लागतात.
1: बरोबर. कोहिनूर हिरा पाहिला का?
0: हो, मग कोहिनूर हिरा आम्ही बघितला. हा कोहिनूर हिरा क्राऊन ज्वेल्स च्या टॉवर ऑफ लंडनच्या क्राऊन ज्वेल्सच्या म्युझियम मध्ये स्थित आहे. तर आम्ही तो कोहिनूर हिरा बघितला. त्या कोहिनूर हिरा सोबत पण काही वेगवेगळे हिरे होते, काही दागिने होते. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच किंग चार्ल्स यांचं कॉरोनेशन झालेलं. तर त्या कॉरोनेशनला त्यांनी कुठले दागिने वापरलेले, काय काय गोष्टी वापरलेल्या याची माहिती मिळाली आणि ते प्रत्यक्ष तिकडे त्यांनी ठेवलेले.
1: बरोबर. आणि तू पुढच्या डायरीचं पुढचं पान मी उलटलंय, त्याच्यावरती ते व्हॅक्सिन्स बद्दल लिहिलंय, ते काय आहे?
0: हा, तर आम्ही दुसऱ्या दिवशी सायन्स म्युझियमला भेट दिली.
1: बर.
0: तर तिकडे फार वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर पहिलं एक डिपार्टमेंट होतं ज्याच्या जेम्स वॅट, जे इंग्लंडचे सर्वात मोठे दिग्गज सायंटिस्ट होते, यांनी स्टीम इंजिनचा पहिला शोध लावला, यांच्याबद्दल माहिती होती. आणि स्टीम इंजिनचं तिकडे एक मॉडेल ठेवलेलं. तर तिकडच्या मॉडेल बद्दल आम्हाला गाईडनी माहिती सांगितली आणि त्या मॉडेल ते कसं काम करतं आणि करायचं याची पण तिकडे माहिती होती. मग आणखी आम्ही सायन्स डिपार्टमेंट बघितलं. स्पेस शटल मध्ये किंवा रॉकेट जे आपण आता सोडतो, लॉन्च करतो, व्हर्च्युअल रॉकेट पण होतं त्याच्यात आम्ही बसलो आणि आम्हाला प्रॉपर फील आला की ऍस्ट्रॉनॉट्स हे अंतराळात कसे जात असतील. तर आम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे मटेरियल्स बघितले जे स्पेस मध्ये जायला उपयुक्त असतात आणि त्यांची बद्दल माहिती बघितली. अजून आम्ही ग्रहताऱ्यांची माहिती बघितली. आणि आता तुम्ही बोलल्यासारखं मी तिकडे व्हॅक्सिनचं पण एक डिपार्टमेंट होतं. तर आता कोरोनाच्या काळात व्हॅक्सिनची फार मोठी गरज होती. तर आपल्या भारतानेच जगाला खूप व्हॅक्सिनचा सप्लाय केला होता. तर त्याच्याबद्दल माहिती होती. व्हॅक्सिन्स कसं बनवतात त्याची पण माहिती होती.
1: अरे वा, म्हणजे सगळी माहिती तुझ्या डायरीत तू लिहिले.

0: येस, सायन्स सिटी जसं अहमदाबादला बघितलंस तसंच लंडनलाही ते बघितलंस आणि सायन्सचे वेगवेगळे प्रयोग मांडलेले हे सगळे बघितलेस, लिहिलेस, किती मोठी डायरी आता तुझी 8वीत असतानाच झालेली आहे, केवढी कात्रणं तू जमा केलीस, खूप चांगली सवय आहे ही. आणि हे सगळं तू आता आणखी तुला असं वाटतं का आपण सुद्धा इतर मुलांना असं घेऊन पुढे दाखवावं?
1: हो, माझी अशी इच्छा आहे की आता जेव्हा मी मोठा होईन, कॉलेजातून पासआउट होईल, तर मला कधी माझ्या जॉब मधनं वेळ मिळाला आणि मला काही संधी मिळाली तर शाळेतील मुलांना मी वेगवेगळे संग्रहालय दाखवायला जाऊ शकतो. पुण्यातले दाखवायला आवडेल मला, महाराष्ट्रातले दाखवायला आवडतील आणि देश विदेशातील दाखवायला आवडतील.
0: अरे वा, आता ही तर खूपच छान आवड तुझी आहे याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि आता दुसऱ्या डायरीमध्ये तुझ्या तू ट्रेक बद्दल लिहिलेलं आहे, हे ट्रेकिंगची आवड तुला कुणामुळे लागली?
1: हे ट्रेकिंगची आवड मला आई बाबांमुळे लागली. मी जेव्हा पहिला ट्रेक केला तो म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा, तर मला आईने सांगितलं की आता आपल्याला ट्रेकला जायचंय, तू ये. तर आधी मी हो बोललो, पण नंतर माझ्या मनात सारखा विचार चालायचा की काय असणार आहे तो ट्रेक, की एवढा भर उन्हात मला चढता येईल का, आणि एवढा वेळ तो ट्रेक असणार आहे, तिकडे कुठे खाऊ आम्ही, एवढे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण जेव्हा मी हा ट्रेक केला, घरी आलो, तेव्हा मला फार आनंद झाला, मला फार आवडलं आणि ह्यापासून मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मी ट्रेक करतो विकेंड्सला.
0: कुठले कुठले गड चढलास?
1: मी रायगड चढलो, तो शिवनेरी चढलो, लोहगड चढलो, वासोटा पण चढला.
0: मी ऐकलं की तू एक नाईट ट्रेक पण केलास.
1: हो,
0: तू अजून लहानच आहेस, 8वीतच आहेस तर?
1: हो, मी आज 6वीत केलेला.
0: अरे वा, कोणाबरोबर गेलास?
1: ह्या ट्रेकला मी माझा मित्र, त्याचे बाबा आणि त्याच्या बाबांचेही काही मित्र यांच्यासोबत गेलेलो.
0: काय काय साहित्य लागलं त्यासाठी?
1: नाईट ट्रेक होता म्हणून नक्कीच उजेड काही नव्हता, तर आम्हाला हेड टच आणायला सांगितलेला.
0: कोणत्या गडावर गेला त्याची?
1: आधी आम्ही तोरणा गडावर गेलो.
0: म्हणजे नाईट ट्रेक तोरणा गड,
1: तोरणा जो गड महाराजांनी स्वराज्य
0: तोरण बांधलं,
1: स्वराज्याचं तोरण बांधलं तो गड. तर मग आम्ही हेड टॉर्च नेले, काही इक्विपमेंट्स नेले, म्हणजे काठी नेली, स्पेशल बूट्स नेले आणि या साहित्याने आम्ही चढायला लागलो. तर आम्हाला आधी सांगितलं गेलं की त्या हेड टॉर्च मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते, म्हणजे व्हाईट लाईट, रेड लाईट इत्यादी. तर आम्हाला वॉर्न केलं गेलं की रेड लाईटचा तुम्ही वापर करू नका, कारण की समजा त्या गडावर कुठले अॅनिमल्स असतील तर त्याच्यामुळे ते त्या लाल लाईटमुळे प्रभावित होऊन आमच्यावर अटॅक पण करू शकतात.
0: घाबरलात का?
1: हो, थोडी भीती वाटली, पण नंतर आम्ही पांढरा लाईट ऑन करून गड सुखरूप वरती चढलो.
0: पूर्ण चढलात?
1: पूर्ण.
0: सूर्योदय गडावरनं
1: गडावरनं बघितलं,
0: लिहिलेलं आहे इथे की सूर्योदय आम्ही गडावरनं पाहिला. बरोबर आहे. तर ह्या तुझ्या सगळ्या आवडी खूप छान आहेत, असे छंद अशी आवडी तू कायम जपत राहा. आणि तुझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे डायरीत तू टिपून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टी फारच छान आहे. फार थोडी मुलं असं सगळं पाहिलेलं लिहून ठेवतात, त्यामुळे तुझ्या या सगळ्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि असंच तू पुढे मुलांना नक्की घेऊन जाशील, ट्रेकिंगला येशील आणि
1: म्युझियम्स दाखवायला येईल.
0: बरोबर. आज आपण सोहम रानडेची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चित्रे यांनी केलेला माझी जीवन यात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकार्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असंच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात
जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच, तिथे विसावला आहे अग्नी साक्षात, गौरव भारताचा, प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा, सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालंय, निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय, समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय, जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत, तुला कोणी बनवलं, तुला कोणी साकारलं, कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती। अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेतायत, बनवताना प्रत्येक भाग चहूबाजूनं तपासून घेतायत, माझी प्रत्येक चाल, तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात, दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात। जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा। पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनी केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी। कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी। मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली, आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी, लाखो अपेक्षांमध्ये मिसळल्या आशीर्वाद, आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची, निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह, घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम, शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर। स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य, आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं, राष्ट्र वाढतं, भरभराट होते। सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या, निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या। समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे। डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली। तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात। मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं। त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली। अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या। त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया। कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयान, चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होतायत यातना आणि वाटतंय रडावस का। अरे मदर तेरेसा दुःखात आहे,
जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची, जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी? आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल? भटक्या माणसांना घरी कोण नेईल? खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप, दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना. हे ईश्वरा, नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे. तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम. जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाज सेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबौद्ध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 221 दशक 17 समास 6 देहात्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःख भोगतो, शेवटी अचानक शरीर सोडून जातो। शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते, नाना सुख प्राणी भोगतो, वृद्धपणे अशक्त झाल्यावर दुःख भोगतो, मरू नये अशी त्याची इच्छा असते, अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो। वृद्धपणे नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो। देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळतं, नंतर देह अंताच्या काळी तडफडून जीव जातो, असा आत्मा दुःखदायक असतो। एकाचे एक प्राण घेतो, शेवटी सगळं निरर्थक ठरतं, काहीच उरत नाही, असा 2 दिवसाचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात। नाना दुःखांचा पसारा वाढवतात, दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचंही समाधान झालं नाही। काही दुःख भोगलं, थोडंसं सुख भोगलं, बाकीचं सगळं दुःख। जन्मापासून 8वा म्हणजे लक्षात येईल की दुःख मिळालं, त्याची मोजदात कशासाठी करायची, अशी आत्म्याची संगती आहे। नाना दुःख प्राप्त होतात, प्राणी मात्र दीनमानव होऊन जातो, काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो। नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, झोपेच्या वेळी ढेकोण पिसवा नाना प्रकारचे दास देतात, भोजनाच्या वेळी माशा येतात, नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात, पुढे त्याची फजिती मांजर करतात, डोक्यातील ओवा, त्वचेत घुसणाऱ्या ओवा, गोचीड, गांधील, माशा, सर्प असा त्रास होतो। त्याच्यावर उपाय केला तर त्या प्राण्यांचा त्याचा त्रास होतो। विष, विंचू, सर्प, वाघ, अस्व, सुसरी, लांडगा माणसाला माणसे त्रास देतात, परस्परांना सुख संतोष एकही देत नाही। 84 लक्ष योनी असतात, एकाला एक भक्षण करतात, नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगायची, अशी अंतरात्म्याची करणी। नाना जीव धरणीवर गर्दी करतात, एकमेकांचा संहार करतात, अखंड रडतात, सरफडतात, तडफडतात, प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रह्म म्हणतात। परब्रह्म जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, परब्रह्मामध्ये निंदा स्तुती दोन्हीही नाही। उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या, विचार केला असता प्रत्ययाला धगडीचा, बुटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा। इतकं असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही, तिथे कल्पना चालत नाही, तिथे असंबद्ध ज्ञान उपयोगाचं नाही। सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, सगळ्यांना वैभव कसं मिळेल, त्यासाठी देवानं योग्य अयोग्य निर्माण केलं। बाजारामध्ये उदंड लोक असतात, जे बाजारात आलं ते घेतात, भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात। त्याचप्रकारे अन्न, वस्त्र, तसेच देवतार्चन, त्याचप्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात। सगळे लोक सुखी आहोत असं मानून घेतात, संसार गोड करून घेतात, महाराजे वैभव भोगतात, ते करंट्या माणसाला कसं मिळेल। मात्र नाना दुःख असतात तिथे सगळं सारखंच, पूर्वी नाना सुख भोगलेले असतात, शेवटी कठीण दुःख सोसवत नाही, प्राण शरीर सोडत नाही, मृत्यूचं दुःख सगळ्यांना कासावीस करतं। नाना अवयून झाले, तसंच जगत राहिले, प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले, रूप लावण्य निघून जातं, शरीर सामर्थ्य नष्ट होतं, कोणी संकट येऊन मरतात, अंतकाळ दीन वाईट सर्वांना समान असतो, असं चंचल अवलक्षण आहे, ते दुःखदायक आहे। काही लोक भोगून अभोगता असं म्हणतात, ती तर अवघीच फजिती, लोक पाहिल्याशिवाय उगाच बोलतात। अंतकाळ कठीण आहे, शरीर प्राण सोडत नाही, अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पाहायला मिळते, असा इशारा समर्थ देत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आओ मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन आपण गेल्या काही भागापासून करतो आहोत. आज सुद्धा एक अशाच अवलियाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती गजानन महाराज गुप्ते. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासाने ताऊन सुलाखून निघालेले एक नाव म्हणजे गजानन महाराज गुप्ते. महाराजांचा जन्म 1892 सालचा, 15 ऑगस्ट 1892 कुलाब जिल्ह्यातील पेण येथील वतनदार कुलकर्णी मुरलीधर गुप्ते आणि लक्ष्मीबाई गुप्ते या दाम्पत्याच्या पोटी गजानन महाराज यांचा जन्म झाला. त्यांना 5 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय मोठा परिवार. गजानन महाराज सर्वात लहान. लहानपणापासूनच धार्मिकतेकडे ओढा असल्याने ते देवपूजेत रमून जात. महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आल्या. त्यांचा उजवा पाय या आजारात कायमचा निकामी झाला. महाराजांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आईही देवाघरी गेली आणि त्यांची जबाबदारी मावशी बाळूबाईवर येऊन पडली. लहानग्या गजाननाच्या घरात चिखली तालुक्यातील जांबोरा येथील नवनाथ मंदिराची पूजा होती. येथे आलेल्या यलोबा महाराजांच्या देवस्थानी राहत असलेल्या नारायण सरस्वती नावाच्या योगी पुरुषाला ते निशितीनी भजत असत. एकदा गुप्ते कुटुंबीय त्यांच्या दर्शनाला गेले असता नारायण बाबांनी आपला कृपाहस्त लहानग्या गजाननाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सज्ञान केले. पुढे गजानन महाराजांना योगी मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झाला. तो दिवस मोठा पावन होता. जांबोरी मुक्कामी लहानगा गजानन झोपलेला असताना स्वप्नात समाधी दुभंगून नाथपंती योगी आला आणि स्पष्ट अशा आदेश ओम हंस सोहम ब्रह्म मंत्राची दीक्षा देऊन अदृश्य झाला. जागे झाल्यावर गजाननाला तो मंत्र स्पष्ट आठवत होता. त्याने नारायण बाबांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आधीच या घटनेची कल्पना होती. त्यांनी मंत्राचा उच्चार करावयास लावला आणि सतत जप करायला सांगितलं. त्यानुसार गजानन महाराज पुढे आयुष्यभर या मंत्राचा जप करत होते. यशवंतराव देव मामलेदार पटांगणावर गजानन महाराज यांची समाधी आहे. 20व्या शतकातील अनेक सिद्ध अवलियांपैकी एक असलेले गजानन महाराज नाथपंती होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे ते लहान बंधू. आयुष्याच्या उत्तरार्धात गजानन महाराज नाशिकला येऊन राहिले. आपले सत्यस्वरूप कमी वेळा भक्तांपुढे प्रकट केल्याने त्यांचा शिष्यवर्ग अत्यंत तोकडा आहे, परंतु त्यांच्या समाधीवर डोकं टेकवून आजही नाशिककर स्वतःला धन्य मानतात. गजानन महाराजांना अनेक सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला होता. शेगावचे गजानन महाराज, माधानाचे गुलाबराव महाराज, वाशिमचे नंगे महाराज आणि श्री हरिहर स्वामी, द्वारकेचे तेली महाराज, यवतमाळचे खटिया महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पंढरपूरचे तपकिरी बुवा, कल्याणचे राम मारुती महाराज, या सिद्ध पुरुषांच्या सहवासाने गजानन महाराज 52 कशी सोन्यासारखे ताऊन सुलाखून निघाले होते. कल्याणचे राम मारुती महाराज तर त्यांना चौरंगीनाथांचा अवतारच म्हणत. महाराज अकोल्याला बंधू कवी बी यांच्या घरी राहत असताना पडक्या वाड्यात जाऊन सोहम या जपाचे अनुष्ठान करीत असत. साधना काळ पूर्ण होत आल्यावर महाराजांची सोहम साधना प्रगत झाली आणि नाथांच्या कृपेने ती दुसऱ्यांना अनुग्रह देण्या इतपत विस्तारली. मनुष्य दररोज साधारण 2,16,000 वेळा श्वासोच्छवास करतो. शांतपणे लक्ष दिल्यास असे जाणवते की श्वास घेताना सो तर श्वास सोडताना हुं असा ध्वनी येतो. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या ध्वनीची सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणारी प्रयत्नपूर्वक जाणीव म्हणजे सोहमची साधना होय. तीच साधना गजानन महाराज गुप्ते यांना सहज साध्य झाली होती. गजानन महाराजांची राहणी अगदी नीटनेटकी स्वच्छ पद्धतशीर होती. नाशिकच्या वास्तव्यात ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच जेवण करत असत. 5 ते 6 वेळेस चहा पीत आणि सतत सिगरेट ओढत असत. परंतु त्यांच्या खोलीत कधीही सिगरेटचा वास आला नाही. ते स्वतःची सही केरसुणी नावाने करत.
साधना काळात अनेक साधकांना गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक चमत्कार अनुभवास आले. एका विशिष्ट पातळीवर साधना पोहोचल्यावर योग्याला अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्यानुसार या अतिमानसाच्या स्तरावरील योग्याकडून अनेकदा असामान्य गोष्टी सहजच घडतात. जनसामान्यांना हा चमत्कार वाटतो, परंतु संतांचे मात्र अशा चमत्कारांकडे लक्ष नसते. गजानन महाराजांच्या सान्निध्यात बुक्याचा म्हणजेच अबीराचा वर्षाव होणे, गुलाबाची फुले उत्पन्न होणे, झोळीभर भस्म अचानक निर्माण होणे, अत्तराचा घमघमाट पसरणे, भक्तांना अनेक दुर्धर आजारातून सहज मुक्ती मिळणे असे अनेक अनुभव आले. हे अनुभव 1940 दरम्यानचे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे काही भक्त आजही नाशिकमध्ये आहेत. ते आजही गजानन महाराजांच्या चमत्कारांचे दाखले देत अनुभव सांगतात. गजानन महाराज नेहमी म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच असे करत बसलात तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि सुरुवात करा. बारीक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. मुमुक्षाने तर वाचन बंदच केलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने, चिकाटीने, श्रद्धेने सतत अभ्यास चालू ठेवला पाहिजे. कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यवहारिक गोष्टी करीत असावे आणि केवळ गुरुशी सोहम मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावाला अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच. आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्प रहित मन असणे, कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुखदुःखातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे, अशी निर्भय निरंकारी निरामय अवस्था आली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. नाशिकच्या गोदावरी नदीचे अनेकांना आकर्षण आहे. महाराज हे आधुनिक युगातील सिद्धयोगी आणि नाथपंथीय सत्पुरुषच होते. 24 सप्टेंबर 1946 रोजी महाराजांनी देह त्यागला. त्यांची समाधी यशवंतराव महाराज पटांगणावर आहे. अशा योग्याच्या समाधी, त्यांची वास्तव्य स्थाने, त्यांची अनुभूती केलेल्या अनेक वास्तू या दैवी सामर्थ्याने भरलेल्या असतात. दंभ त्यागला तर त्याच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला देखील येतो. डॉक्टर व्ही म भट यांच्यासारख्या साक्षात्काराच्या समीप पोहोचलेल्या आणि परामानस शास्त्राच्या साक्षेपी अभ्यासकाने महाराजांच्या चरित्राला त्यांच्याच सांगण्यावरून प्रस्तावना दिली आहे. देव मामलेदार पटांगणावर महाराजांना अग्नी देण्यात आल्यानंतर रामशेज येथून शिळा आणून त्यांची समाधी तयार करण्यात आली. भारतीय सैन्यातील एक सैनिक डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या लाडक्या शिष्यांच्या समाधी त्यांच्या समाधी शेजारीच उभारण्यात आल्या आहेत. चिटणीस महाराज कानडे मारुती लेन मध्ये राहत, तर कारखानीस महाराज पंढरपूर जवळच्या वेळापूर येथे राहत. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा, जयंती उत्सव, दादा महाराज पुण्यतिथी उत्सव, भाईनाथ महाराज जयंती उत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात. अनेक नाथपंथी योगी आजही गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ऊर्जा प्राप्त करीत असतात. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह असूनही महाराज कधी कुणाशी मोठेपणाने वागले नाही. प्रत्येक जो जीव त्यांच्याकडे येईल त्याला आत्म्याची ओळख करून देणे, चार महत्वाच्या गोष्टी सांगणे, सोहम साधना कशी करता येईल, त्यातून कसा फायदा होईल, आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करता येईल याकडे महाराजांचा कटाक्ष असे. स्वतःची ओळख केरसुणी म्हणून करणारे महाराज स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत. जो आपल्याकडे येईल त्याला साधना सांगणे एवढ्यावरच महाराज थांबत नसत, तर त्यांची साधना कुठपर्यंत आली हे देखील ते वारंवार तपासून पाहत. इतर सर्व साधूंशी त्यांचे अंतस्थ संभाषण चालत असल्याने ज्याची जशी उन्नती त्याला तसे पाठवत असत. समकालीन साधूंशी अनेकदा त्यांची भेट होत असे. महाराजांना भेटण्यासाठी दूरवरून साधू येत, त्यांच्याशी वेदांताच्या गप्पा मारत आणि अत्यंत समाधानाने परत माघारी जात. गुप्ते महाराजांनी कुणालाही कधी विनमुख पाठवले नाही. त्यांच्या समाधीस्थळी आजही मोठ्या प्रमाणात उत्सव चालतात. अनेक साधू पुरुष येऊन आजही त्यांचे दर्शन घेतात. गुप्ते महाराज यांची समाधी आज देखील अनेक साक्षात्कार देत चिरकाल उभी आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा आत्तापुरती आपली रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: लवादाच्या अधिकार क्षेत्राबाबत आपण आज काही बोलणार होतात, ते नेमकं काय?
1: होय, मागच्या वेळी आपण बघितलं की काही बाबी या लवादाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असूनही त्याचा परामर्श त्या आर्बिट्रल अवॉर्डमध्ये लवादाने घेतल्याचं दिसल्यावरती तो पक्ष हा न्यायालयाचा आधार घेतो, ते आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्याबद्दल किंवा रद्द करण्याबद्दल. अशा वेळी जर का ज्या बाबी लवादासमोर सादर केल्या होत्या त्या आणि लवादासमोर सादर न केलेल्या बाबी असं जर का वर्गीकरण करता आलं तर मात्र लवादासमोर सादर न केलेल्या बाबींवरचा लवादाचा निर्णय मात्र न्यायालय ते बाजूला सारू शकतं.
0: लवाद न्यायाधिकरणाच्या रचनेवरून काय परिणाम होऊ शकतो का?
1: होय, जर का न्यायालयाच्या असं निदर्शनाला आलं की दोन्ही पक्षांमधील लवाद करारानुसार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंटमधील तरतुदीनुसार लवाद न्यायाधिकरणाची रचना झालेली नाही आहे किंवा लवादाची संपूर्ण सुनावणी ही त्याच्यानुसार झालेली नाही आहे असं जर का निदर्शनास आणलं तर मात्र न्यायालय ते आर्बिट्रल लवाद हे बाजूला सारू शकतं.
0: वादाचा मुद्दाच जर लवाद प्रक्रियेने सोडवता येत नसेल तर काय होतं?
1: काही वेळेला न्यायालयाच्या असं निदर्शनास येतं किंवा आणून दिलं जातं की ज्या मुद्द्यावरून वाद लवादाकडे नेला होता तो मुद्दाच किंवा वादाचं ते कारण हे लवाद प्रक्रियेच्या माध्यमातून निकाली काढता येणार नाही त्यावेळेस मात्र असं आर्बिट्रल अवॉर्ड हे न्यायालय बाजूला सारतं.
0: जर ते अवॉर्ड देशाच्या सार्वजनिक धोरणाविरोधात आहे असं जर लक्षात आलं तर काय परिणाम होतो?
1: जर न्यायालयाच्या असं लक्षात आणून दिलं गेलं की जाहीर झालेलं आर्बिट्रल अवॉर्ड हे देशाच्या पब्लिक पॉलिसीच्या म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या विरोधामध्ये आहे तर अशावेळी न्यायालय निश्चितच ते अवॉर्ड बाजूला सारतं.
0: असे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा अर्ज करण्याबाबत काही कालमर्यादा असते का?
1: होय, न्यायालयाकडे असं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबाबत अर्ज करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते.
0: ही मुदत केव्हापासून सुरू होते?
1: ही मुदत त्या अर्जदाराला ते आर्बिट्रल अवॉर्ड अधिकृतरित्या मिळाल्यापासून सुरू होतं.
0: मग अवॉर्ड मधील दुरुस्त्या किंवा सुधारणा करताना जो वेळ लागणार असतो त्याचे परिणाम काय होतात?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला. अवॉर्ड जाहीर म्हणजे घोषित केल्यानंतर दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर लवादाकडून किंवा लवाद मंडळाकडून तो अर्ज निकाली काढल्यानंतर अशी 3 महिन्यांची मुदत सुरू होते, त्याच्या आधी नाही.
0: क्या बात है सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी सावित्री अभय कश्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रतीक्षा धारराव, ज्या पुण्याहून खास आपल्या इथे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे अभ्याकसचा आणि ब्रेन ट्रेन बरोबर त्यांचं कसे सुरू जुळलेले आहेत हे सगळंच आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रतीक्षाताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: प्रतीक्षाजी, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खास पुण्याहून आलेल्या आहात, तर तुम्ही म्हणजे नाशिक मधले आहात की पुण्यालाच आहात?
1: नाही, नाशिक मधलीच आहे मी.
0: बर.
1: आणि आता फक्त तिकडे शिफ्ट झालेली आहे लग्नानंतर.
0: बर. आणि मग तुम्ही काय करता, अजून काय शिकले आहात तुम्ही?
1: मी माझं एम ए बी एड संस्कृत झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि मी तिकडे संस्कृत टीचर म्हणून जॉबला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. संस्कृत मध्ये एम ए करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. पुण्यात तुम्ही कुठे शिकवत आहात?
1: पुण्यात एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल आहे, पिंपरी चिंचवड.
0: तिथेच
1: मी संस्कृत टीचर म्हणून शिकवते आहे.
0: बर बर. अच्छा, खूपच छान. आता संस्कृत टीचर म्हणून काम करताय आणि आता त्याचबरोबर अॅबॅकसशी सुद्धा संबंध आलेला आहे. अगदी दोन खूप वेगळी टोकं आहेत, तर हे कसं काय जुळून आलं?
1: खरं तर दोन्ही टोकं वेगळी आहेत, पण पहिल्यापासून गणिताची आवड होती आणि संस्कृतची आवड होती. संस्कृत निवडलं आणि त्याच्यामध्ये करिअर केलं. पण गणिताची आवड असल्यामुळे अबॅकसचा कोर्स मला मिळाला आणि अबॅकसचा कोर्स ज्यावेळेस मला ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूट मिळाली, तर त्यामध्ये कळालं की असं काही नाही की तुम्ही फक्त म्हणजे गणितातच तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुम्ही अबॅकस करू शकता, शिकवू शकता, असं नाहीये. तर खरं तर मोकळं म्हणजे इतकं उभा दिलेली आहे आणि बंधन नाहीये की शिक्षणाचं बंधन तिथे ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूटने ठेवलेलं नाहीये आमच्यासाठी, आणि म्हणून मी तिथे जोडली गेली आणि ब्रेन ट्रेन सोबतचा हा प्रवास सुरू झाला.
0: बर. मग जसं तुम्ही सांगितलं की गणिताची आवड होती, पण मग अबॅकस शिकताना ही सुरुवात कशी झाली, म्हणजे नेमकी कशी ओळख झाली, कशा पद्धतीने ठरलं की मला आता हे शिकायचंय?
1: माझी मावशी हा कोर्स करत होती आणि मला तिच्याकडनं कळलं की आपण हा कोर्स करू शकतो म्हणून, आणि कोर्स ऑनलाईन होता त्याच्यामुळे अजून चांगलं होतं की आम्ही घर बसल्या शिकू शकत होतो. तर त्यामुळे ना कुठलंही असं नव्हतं की मला एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचं. मी माझं बाकी करिअर सांभाळता मी यामध्ये प्रवेश करू शकत होते. म्हणूनच मग प्रवास सुरू होण्यासाठी मी या संस्थेशी जोडली गेली आणि नंतर ज्यावेळेस हा कोर्स केला त्यावेळेस ना हे लक्षात आलं की हे बंधन नसल्यामुळे कोणीही करू शकतं. खरं तर सगळ्यांसाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे नरेंद्र निकुम सरांनी, तर प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मीही काहीतरी करावं.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याचदा कशा ना कशा कारणामुळे शिक्षण थांबतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला करिअरचा वे चॉईस करावा लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात. अशा वेळेस तुम्ही हा एक योग्य प्लॅटफॉर्म निवडू शकतात. आणि ज्यांना असं वाटतं की मी घरात बसली, माझं शिक्षण कमी झालेलं आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उभा आहे. कारण तिथे बंधन नाही की तुम्ही या स्पेसिफिक एज्युकेशन केलं आणि मग तुम्ही हा कोर्स मध्ये एंटर होऊ शकता.
0: बरोबर, नक्कीच. म्हणजे हा दुहेरी फायदा तुम्हाला झालेला आहे की संस्कृत बरोबर
1: गणिताची ओपन झाली.
0: खरंच आहे. आणि खरंच हे कौतुक आहे की एकाच वेळी आपण इतकं जर शिकत असू तर आपण खरोखर अपग्रेड राहतो आणि अपडेट होत जातो. आता अबॅकसचं हे शिक्षण म्हणजे आता तुमचं पूर्ण झालंय ब्रेन ट्रेन बरोबर की अजूनही शिकताय?
1: आता आमचे अबॅकस आणि वैदिक मॅथ तर हे जवळपास पूर्ण झालेलं. अबॅकस तर पूर्णच आहे, पण त्याच्यासोबत ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याच्यामुळे आम्ही संस्थेशी जोडलेला असतो.
0: बरोबर. मग आता पुण्याला शाळेतली नोकरी आणि आता अबॅकसची ही शिकवणी, तर हे सगळं कसं टाइम मॅनेजमेंट आहे?
1: खरं तर माझा ऑनलाईन क्लास आहे, अबॅकस मी ऑनलाईन शिकवते. त्यामुळे जे काही पॅरेंट्स असे आहेत की जॉब करतात, मग मुलांकडे फोन अवेलेबल नसतो, म्हणून मी संध्याकाळचा टाइम ठेवलेला आहे, 7 ते 8 किंवा 7:30 ते 8:30 अशा पद्धतीने संध्याकाळचा टाइम आहे. त्यामुळे माझा स्कूल आणि क्लास या दोन्ही गोष्टी मॅनेजमेंट जातात.
0: बर. मग आता सध्या किती विद्यार्थी शिकतात?
1: आता माझ्याकडे जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचे बॅच आता आहे.

0: पण याआधी ऑनलाईन कोर्स बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत.
1: बर, खूपच छान. म्हणजे याच्याही आधी आपण क्लासेस घेतले की आताच ही सुरुवात नाही केलेली?
0: हो, याआधी मी 2.5 वर्षापासून क्लास घेते आहे.
1: बर बर. मग आता पुण्याला तुम्ही शिकवत आहात आणि पुण्यातच राहताय, तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आणि ऑनलाईन असल्यामुळे फक्त पुण्यातलीच मुलं आहेत का इतरही कुठली मुलं आहेत?
0: खरं तर हा मला ऑनलाईन शिकवण्याचा जास्त फायदा आहे की माझ्याकडे सगळ्याच ठिकाणची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मुलं
1: जॉईन होतात. बरोबर.
0: आधी मी पुण्याला शिफ्ट होण्याआधी ज्यावेळेस नाशिकमध्ये राहत होती त्या विद्यार्थ्यांवरही तो परिणाम झाला नाही, ते पुढे कंटिन्यू राहिले माझ्याकडे. आणि तिथे जे नवीन स्टुडंट मिळाले ते म्हणजे बरेचशे पेरेंट्स किंवा आणून घालू नाही शकत, जाण्यायेण्याचा वेळ तेवढा वाया जात असेल, तर त्या पालकांना हे सोयीस्कर होतं की तुम्ही ऑनलाईन घेताय तर आम्हाला दूर आहे तर आम्ही तुमच्याकडे ऑनलाईन. आणि बऱ्याचशा पालकांना हे वाटत असतं की ऑनलाईन कोर्स आहे मग कसं काय कळणार का मुलाला, आमचा मुलगा लहान आहे, याही अनेक प्रश्न असे पेरेंट्सच्या मनात येत राहतात. आणि अशा अनेक विद्यार्थी भेटलेत की जे एका जागी बसू शकत नाही, एकदम आता लहान मुलं म्हटल्यावरती अवखळ अल्लड.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष असलो की सांगू शकतो, थोडासा रागवू शकतो. मग त्या पेरेंट्सला फक्त सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आधी जॉईन व्हा, करतोय की नाही बघा, आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय वाटतंय, त्याच्यात परिवर्तन जाणवलं तर.
1: बर,
0: असेच अनेक विद्यार्थी होते ज्यांनी जॉईन केला क्लास आणि नंतर त्यांनाच इतकी आवड निर्माण झाली की ते आता स्वतःहून क्लास समजा एखाद दोन दिवस सुट्टी भेटली काय नाही झाला तर स्वतःहून विचारतील का नाही घेते क्लास, आम्हाला घरी बोर होतं का नाही घेते क्लास. म्हणजे अभ्यास ही खेळण्यातून शिकण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मुलं कंटाळत नाही, आनंदाने करतात.
1: आता पुण्यातल्या तुमच्या शाळेचं टायमिंग कसं आहे नेमकं?
0: माझा दुपारचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंतचा.
1: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर क्लासेस?
0: त्याच्यानंतर संध्याकाळी क्लास.
1: बर. पण मग आता इतकं सतत दिवसभर बिझी असताना घरची कामं आपल्याला असतातच किंवा एक वेळ देणं जे आपण म्हणतो ते एक असतं, तर मग हे सगळं कसं मॅनेज करता?
0: खरं तर सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडला होता की एवढं सगळं हँडल होईल की नाही, घरही सांभाळायचं आहे, जॉबही करायचा आहे आणि क्लासेसही घ्यायचे. पण मनात इच्छा होती की करायचं तर आहेच, आणि आपण एकदा उडी मारली ना तर आपण करतोय, कसा ना कसा वेळ काढतोय. आणि फार विशेष वेळ काढायचा नाहीये, 1-2 तास आपल्याला आरामात उपलब्ध होतात. आपल्याला थोड्या गोष्टींचं नियोजन जर केलं ना घरातले कामांचं आणि आपल्या पर्सनल कामांचं तर होऊन जातं. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ह्या गोष्टी ताणतणावात पडताय, ताणल्या जात आहे, खेचावं लागतंय असं नाही होत.
1: बरोबर. आता कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे या सगळ्यात?
0: यात कुटुंबाचा सपोर्ट खरं तर खूप व्यवस्थित आहे. क्लासचा टायमिंग आहे तर तू क्लास घे, किंवा असं काही नाही की मग आता तू कशाला क्लास ठेवला, हे करायचं होतं ते करायचं होतं, काही नाही. घरात सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत.
1: खूपच छान. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि मुळात तुमचं खरंच विशेष कौतुक आहे, संस्कृतमध्ये तुम्ही एम ए केलेलं आहे आणि तर तिकडे छान ज्ञानदानाचं काम करत आहात आणि अभ्यासही शिकवत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ब्रेनट्रेन अकॅडमीबद्दल आपण काय बोलाल, काय सांगाल त्याचं वेगळेपण?
0: ब्रेनट्रेन अकॅडमीबद्दल हेच वाटतं की ब्रेनट्रेनने आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय खरं तर, की कारण वेगवेगळ्या शाखा ओपन आहेत ना समोर, आणि सरांकडनंही आम्हाला इतकं काही शिकायला मिळतं की जॉबही सांभाळायचे, घरातलेही कामं सांभाळायची आहेत. आणि आम्ही स्वतः ऑनलाईन शिकल्यामुळे मलाही त्या गोष्टी करण्यासाठी सवयीची झाली होती. आणि ब्रेनट्रेनने आम्हाला असं कधीच जाणवू नाही दिलं की तुम्ही वेगळे आहात, कायम आम्ही त्या फॅमिलीला कनेक्ट आहोत. नाही समजलंय तुम्ही कधीही विचारा, काही नाही येते तुम्ही एकदा नाही दोनदा नाही किती वेळेस विचारा, फक्त बंधन एवढंच आहे की तुमची शिकण्याची आवड तर असली पाहिजे, एवढंच आहे. बाकी शिकण्याची आवड आहे, तुम्ही कधीही विचारा किंवा किती प्रश्न विचारा, कायम सपोर्ट आहे.
1: नक्की नक्की. खूपच छान. खूप छान सगळी तुमची टीम आहे. ही मागच्या वेळेसही बोलले होते की खरंच मुळात ज्यांनी ही सुरुवात केली ते स्वतः खूप उत्साही एनर्जेटिक आहेत आणि त्यांना मुळात सगळं धडपड करून शिकवण्याची आणि शिकण्याची एक काय म्हणतो ऊर्जा आहे. आणि त्यांना मिळालेले तुमच्यासारखे साथीदार सुद्धा तितकेच धडाडीचे आहेत, खूप छान मनापासून काम करणारे आहेत. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं एखादी संस्था अशामुळेच विकसित होत असते आणि सतत प्रगतीपथावर असते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो ऐकूया दिन जुने अर्थ नवे. लेखिका ऍडव्होकेट अंजली महाजनी, सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार सखींनो, या खूप छान वाटतंय तुम्ही आलात म्हणून. आज माझ्याकडे 10 वाजता भेटायचे ठरले होते ना, आता 11:30 वाजत आले.
2: हो काय सांगू अंजुताई, आजचा दिवस कोणता वटपौर्णिमा. आज आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या बायका गायब बडाच्या पूजेसाठी, आणि पेशंटची गर्दी होती म्हणून झाला उशीर. ह
0: माझ्याकडे तर राणीवाणीस, माझ्याकडच्या कामवाल्या सकाळी उठून नटून थटून वडाची पूजा करायला निघून गेल्या. शिवाय वडाची पूजा करताना त्यांनी उपासही केलेला, त्यांना कोणाला भोवळ आली, कोणाचं बीपी लो झालं, इकडे इतका उकाडा घाम आहे, आणि मस्त 12 वाजता त्या जरीबिरीच्या साड्या नेसून तिथे गेलेल्या. मग एकीला तर सुप्रियाकडेच घेऊन आले तिचं बीपी लो झाल्यामुळे.
1: तेच म्हणलं, तुम्ही एवढ्या वक्तशीर पण काहीतरी कारण घडली असतील. पण एक मात्र यावरून असं वाटतंय की कधी सुधारणार या बायका. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निर्जयी उपास करून आपली तब्येत बिघडून द्यायची, याला काहीतरी अर्थ आहे का?
0: खरंय, आता तर नवरे सुद्धा वडाची पूजा करताना दिसतात. काही काही काही काही सिरियल मध्ये मी गंमत म्हणून बघते तर बायका पूजा करतायत तसं त्यांच्या मागे नवरेही फिरतायत, आणि आता काही ठिकाणी नवरे सुद्धा उपास करायला लागलेत. हा सगळ्यात कर्मकांडाचा भाग आहे. पुराण काळातील शास्त्रानुसार सावित्रीने नवऱ्याचे प्राण यमाकडून आणले. ही घटना घडली ते वडाच्या झाडाखाली. तेव्हापासून स्त्रिया जोडीदारांसाठी पतीची साथ मिळावी म्हणून, मग पती मारत असेल काय करत असेल तरी पूजा करतात, उपास ठेवतात.
2: खर तर या दिवशी ना या घटनेतलं वास्तव सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. भर उन्हात लाकूड कापता कापता सत्यवान भोवळ येऊन खाली पडला आणि जवळच असलेल्या वडाच्या डेरेधार सावलीखाली रिलॅक्स झाला असेल. त्याला बरं वाटलं तिथे थंड सावलीत. वडाचं झाड हे 24 तास म्हणजे दिवसा सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करत असते ना, आणि त्यामुळे त्याची शुद्ध खरं तर परत आली असणार.
0: बरोबर.
1: आणि वडाचं झाड म्हणजे वृक्षवल्ली. शंतराज तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे निसर्गाची आपल्यावर कृपा आहे तेव्हा त्याचे उपकार जाणून वृक्षवल्लीची लागवड करा. वडबोलणीमेळा वडावर जाऊन पूजा करणे किंवा वडाची एखादी खांदी ओरबाडून आणून तिथे पूजा करून कर्मकांड किंवा त्याचा अवडंबर करण्यापेक्षा नवऱ्याच्या बद्दलची श्रद्धा प्रेम मनातल्या मनात ठेवून त्याला बरोबरीने साथ घेऊन आत्मनिर्भर व्हा. हवे तर त्या वटपौर्णिमेची आठवण म्हणून एकातरी वटवृक्षाची लागवड करा.
0: हे अगदी गंमत म्हणून सांगते, बाजारात आता छोटे छोटे खोटी वडाची झाडं मिळतात. ती घरी आणून पूजा करतात आणि उपास करतात. काय काय करायचं,
1: सुशिक्षित आणि अगदी शिकलेलं सुद्धा वडाचं बोनसाई ठेवतात आणि त्याची पूजा करतात.
0: हो आता हा सगळा जुना हेतू, पण त्याचं नवीन रूप समजून घेतलं पाहिजे की आपण हा वटवृक्ष निसर्गात किती महत्वाचा आहे. एकीकडे मोठे वृक्षतोड चाललेली आहे, मोठ्याल्या इमारती उभ्या राहत आहेत, पण वडाची झाडं लावली पाहिजे या वटवृक्षाच्या घनदाट सावलीखाली. आपण थोडा वेळ जरी थांबलो ना तरी खूप बरं वाटतं. एक आख्यायिका होती, कोणीतरी एक छोटी गोष्ट सांगितली. एक लाकूड तोड्या वडाचं झाड तोडत होता, तोडता तोडता दमला आणि तेव्हा झाड बोलून त्याला म्हणलं, ये बैस माझ्या सावलीकाठी बैस आणि तू ताकाचा वाला झालास की मला तोड.
1: वटवृक्षाची खूप उपयोग आहे. एकदा घरची पानं फुलं चीज सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
2: हो आणि स्त्रियांसाठी केशवर्धक तेलही मिळते म्हणतात. वडाच्या त्या छोट्या छोट्या नाजूक पारंब्यांपासून उकळवलं तेलात की ते तेल तयार करून केसांना लावलं तर वृक्षाच्या घनदाट सावलीसाठी घनदाट हे सही असतात.
0: अरे वा, म्हणजे जाहिरातच झाली की खरंच आहे.
1: आणि या चीक त्याच्या चिकापासून जखमा भरून येतात, दातातील वेदनाही कमी होतात असं मी देखील ऐकलेलं आहे. खरंच या दृष्टिकोनातून जर आपण वटवृक्षाप्रती नव्हे तर सर्वच निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला हवे आहे. म्हणजे दिन आणि सण जुने जरी असले तरी त्याचे नवीन अर्थ आपण जाणून घ्यायला हवे आहे.
0: खरंय का अंजली, आपण अगदी पूर्वीपासून पर्यावरणाचे विचार करतो, झाडांचे उपकार मानले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, वृक्ष तोड थांबवली पाहिजे, आणि हे घडल्यामुळे काय होईल तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचं संवर्धन होईल म्हणून वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वंचरे तुकाराम म्हणून गेले ते काही खोटं नाही. आपण आपण नवीन तरुण मुलांना मुलींना घेऊन आपल्याच मुलांना घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
1: आणि त्यांना खत पाणी दिलं पाहिजे दोन्ही हातांनी. आपण त्याची जी संपत्ती आपल्याला मिळते ती सुद्धा त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे.
0: म्हणून सावित्री
1: एक प्रकारचा पर्यावरण दिन म्हणून समजला पाहिजे तर तो तसंच पर्यावरण दिनही होईल.
2: खरं हो ना, खरं आहे तुमचं दोघींचं. पण या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानुसार या दिनविशेषाची एक विशिष्ट थीम असते दरवर्षी. तर यावर्षीची थीम आहे भूमी आमची जमीन आमची भविष्य होती. पण आता आपण बघतो की कर्म उत्सर्जन वाढतच चाललेलं आहे. दरवर्षी पर्यावरण परिषदेत जी जूनमध्येच आता पॅरिसला होईल प्रत्येक वर्षी चर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाला त्यांचं टार्गेट दिलं जातं की तुम्ही कर्म उत्सर्जन इतकं कमी करा, इतक्या टक्क्यांनी कमी करा. पण पण याच्यावर गांभीर्याने कुठलाही सरकार किंवा कुठलाही देश विचार करताना दिसत नाही.
0: आणि पेपरवरती फक्त वर्क केलं जातं की असं टार्गेट पूर्ण झालं अमुक झालं.
1: उलट काय करतात वृक्षवल्ली दोन्ही सिमेंटची जंगले उभारली जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यांनी संवर्धन केले पाहिजे, रक्षण
0: ते तर बरोबर आहे. कारण राहायला जागा पाहिजे. आता इतकी लोकसंख्या वाढली की घरही बांधलीच जाणार ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या घराच्या आसपास आता गव्हर्नमेंटने पण सांगितले की तुम्ही जरी एक फ्लॅट सिस्टीम केली 15-20 मजली उंच इमारत उभी केली तरी तुम्हाला तिथल्या सगळ्या आसपास मोठी मोठी झाडं लावणं अपरिहार्य आहे, कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, पाणी वाचवणे, पाणी जिरवणे अशा सगळी पर्यावरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे.
2: त्या सगळ्यासाठी ना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात किंचित बदल करणं खूप म्हणजे गरजेचं आहे. तरच ते पर्यायाने निसर्गाचे पृथ्वीचे संरक्षण केल्यासारखे होईल. म्हणजे खरं पाहिलं तर आपली हाव इतकी आहे ना. आपण आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आणून घरामध्ये
0: ठेवतो.
2: ती वस्तू निर्माण करण्यासाठी पृथ्वीतनं जे काही रिसोर्स मटेरियल लागतं ते लिमिटेड आहे. हो ते कोणाच्या लक्षात येतच नाही.
0: ते पुढच्या पिढींसाठी ठेवलं पाहिजे.
2: ते वाढणार नाहीये.
1: बरोबर आहे. त्याशिवाय या महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती ही साजरी केली जाते.
0: अगं कॅलेंडर पाहिला ना की कळतं कोणते कोणते दिवस असतात, काय साजरं केलं जातं आणि त्याचा नवीन अर्थ काय आहे हे आपण खरंच विचार करतोय ना तिघीजणी आणि पोहोचवतोय लोकांपर्यंत. ते खूप छान आहे. कबीर म्हटला की मला सुप्रिया आठवते आणि सुप्रियाला काही कबीराचे दोहे आणि माहिती आहे. तर जरा दोहे सांग ना आम्हाला. तशी थोडी भाषा अवघड आहे पण तरी सुद्धा सांग.
2: आता कबीर म्हटलं की खरंच दोहे कबीराचे खूप सारे आहेत. पण तुम्ही दोघी मला गुरु समान आहेत त्यामुळे पहिला दोहा त्यांचा गुरु गोविंदावर असलेला तो मी सांगते. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव, बलहारी बलिहारी गुरु आपने गोविंदियो बताय, कबीरा गोविंदियो बताय. म्हणजे परमेश्वर गुरु आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार कोणाला करायचा, गुरुंना करावा असे संत कबीरजी निर्विवादपणे सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात.
0: अगदी खरंय. म्हणून कबीर हे वेंकरी कुटुंबात काशी इथं जन्मले खरे पण त्यांच्या जयंतीला कबीर प्रगट दिन असं म्हटलं जातं. आणि हिंदू किंवा मुस्लिम असं कुठल्याही धर्मात त्यानं बांधलेलं नाहीये. तर भक्तीच्या मार्गाने समाजाला अंधविश्वासापासून, पाखंडीपणापासून, विचित्र पद्धतींपासून दूर राहायला सांगितलंय. हा पुढचा दोहा,
2: पुढचा एक बघा ना, रामावरती आहे. आपण राम राम नामाचा जप करूया असं सांगतो. तर राम राम सब कोई कहे, दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. म्हणजे राम राम सगळेच म्हणतात पण दशरथ, दशरथ म्हणजे काही, रथ म्हणजे इंद्रिय, दशरथ नव्हे दशरथ, रथ म्हणजे इंद्रिय, दाही इंद्रिय रथ करून एकदाच राम म्हणा म्हणजे कोटी यज्ञ फळ मिळेल असे कबीर सांगितले.
0: खूप छान. त्यांच्या शिकवणीचा विचारांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यांची जयंती आपण केली पाहिजे.
1: त्यांची जयंतीच्या निमित्ताने कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात,
0: कीर्तन पण होतं. म्हणजे
1: आणि त्यांचं पालन पोषण आता नीरू आणि नीमा या मुस्लिम सुफी कुटुंबात झाले. तसेच त्यांच्या अनुयायी असंही सांगतात की कबीर हे प्रकाशाचे शरीर धारण करून संत लोकातून आले आणि तलावातील कमल पुष्पावर लहरताना त्यांना नीमा आणि मिरू या मुस्लिम दाम्पत्याने बघितले. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मध्ये पालन पोषण तिथे झाल्यामुळे त्यांचे बहुतेक लेखन
0: हे हिंदीमध्ये आणि दोह्यांमधनं आहे आणि दोह्यांमधून त्यांनी जनतेला खूप चांगले संदेश दिले की जात पात के बंधन मे लोक वरते है कबीर यह बंधन तोडो फिर मत मरणारे असं सगळं सांगत असतात. आणि या पाखंडी बंधनात लोक मरतात म्हणून माणसा माणसावर प्रेम करा, चुकीच्या मार्गाने विचार करू नका, म्हणून वाईट ज्या गोष्टी आहेत ती बंधन सोडा असे कबीर म्हणतात. सुप्रिया अजून एक आठवतंय का दोहा?
2: अजून एक बघा ना, ते म्हणतात जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, दोनों ही ना खा पाए चाहे राजा हो या फकीर.
0: अरे वा, जीवनाचं सारच आहे,
2: सारच आहे,
0: सर्वज्ञानच आहे. मग तेच आहे ना, आपल्या बहिणाबाई म्हणून गेलेला तेच आहे की आला श्वास आला श्वास म्हणे मी कोण मी कोण, गेला श्वास गेला श्वास म्हणे तू कोण तू कोण.
2: बरोबर,
0: जगण वर्ण एका श्वासाचं अंतर आहे. मग ह्याचं आपण कायम भान ठेवलं म्हणजे कबीराची आठवण ठेवली आणि त्याचे दोहे आपल्या स्मरणात असले म्हणजे आपण जगण्याला नवीन अर्थ देऊ शकतो, चांगला अर्थ देऊ शकतो. खरंच
2: त्या जीवनातलं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे कबीरांनी.
0: हो हो, आणि आठवतोय का एखादा दोहा?
1: हा ऐकूया.
0: बरेच दोहे पाठ आहेत ना तुझे, खरंच कौतुक वाटत. कबीरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवण दिली, अनेकांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांचे कितीतरी दोहे आहेत. त्याचं मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर
1: करणार नाही, भगवान पे भरोसा रखो.
0: अरे वा,
1: म्हणजे जेव्हा तुम्ही जगातील विविध प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना घाबरू नका, फक्त भगवान परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा असेही त्यांनी निश्चय केले. आणि आपल्या दोहांमधनं विविध प्रकारची मौलिक शिकवण समाजाला त्यांनी दिली.
0: खरंच आहे, अगदी खरंच आहे. टाळूटेपणा करू नका,
1: हे चांगले संस्कार, हे चांगले सुविचार त्यांचे आपण नवीन पिढीत संक्रमित करायला पाहिजे. नवीन पिढीनेही हे वाचले गेले पाहिजे त्यांच्याकडनंही. त्याप्रमाणे
0: त्या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद नष्ट करा असे परखड विचार सांगितले. हे नवीन पिढी सुद्धा रुजवले
2: पाहिजे. हो, आता येतो आपण शेवटी त्यांचा एक दोहा सांगते.
0: अरे वा,
2: रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, टूटे से फिर ना जुडे जुडे गाठ परिजाय.
0: वा वा वा,
2: अशा कबीरांना
0: काय सुंदर
2: आपण स्मरणात ठेवलं पाहिजे
0: आणि कायम ठेवलं पाहिजे. आणि कबीरांचे दोहे वगैरे सगळ्या मुलांनी वाचले पाहिजे. कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक संत साहित्याचा पेपर असला पाहिजे ना, आर्ट्सला असा, सायन्सला असा, कॉमर्सला असा, आपल्या संस्कृतीचा परिचय त्याच्यामधनं होईल. या सगळ्या संतांनी टाळकुटेपणा नाही सांगितला तर समाजामध्ये सगळे धर्म एकत्र सुंदरपणे तुम्ही नांदावेत यासाठी प्रयत्न केले. आणि परमेश्वर हा माणसामध्ये आहे, चांगलं वागण्यामध्ये आहे, चांगल्या कृतीमध्ये आहे असं सांगितलं आणि सगळ्यांनी एकोप्याने राहा असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, कॉलेजला असावं का नसावं असं
1: पाहिजे? असे इतके सुंदर विचार आणि इतक्या सुंदर शिकवणी पुढच्या पिढीमध्ये रुजवायला हव्यात.
2: पण तो एक गैरसमज आहे की संत किंवा संत वाङ्मय आणि हे सगळं जे करायचं ते कुठल्या आश्रमात, वानप्रस्थाश्रमातच करायचं, हा चुकीचा समज आहे. म्हणजे एखादा तरुण मुलगा वाचत जरी असेल तर त्याला विक्षिप्त म्हटलं जातं.
1: कारण नवीन
0: पिढीने हे वाचलं पाहिजे
2: आणि लवकर वाचलं
1: पाहिजे आयुष्यात आपल्या.
0: म्हणजे त्यांचे जुने विचार हे जुने नाहीच आहेत, ते किती नवे आहेत ते लक्षात येतं.
1: आणि आपण म्हणतोय की शब्द जुने पण त्याचे अर्थ नवे, शब्द जुने पण अर्थ नवे.

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज मुलाखत घेणार आहे सोहम रानडे या मुलाची. हा 8वीत शिकतो, अभिनव शाळेत आहे, पण मुलाखत अशासाठी घेणार आहे की याच्या आवडीनिवडी फार चांगल्या आहेत, वेगळ्या आहेत. म्हणजे काय तर त्याला ट्रेकिंग करण्याची आवड आहे आणि म्युझियम्स पाहण्याची आवड आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची म्युझियम पाहण्याची आवड जरा जाणून घेऊया. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: तुला म्युझियम पाहण्याची आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुठलं म्युझियम पाहिलं?
1: मी सर्वात पहिल्यांदा राजा केळकर म्युझियम जे पुण्यात आहे ते बघितलं. हे म्युझियम माझ्या आईने मला सर्वप्रथम दाखवलं.
0: बर.
1: आईने मला संग्रहालय याचा अर्थ मला सांगितला.
0: आणि
1: मला संग्रहालय म्हणजे काही माहिती नव्हतं, पण तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं. राजा केळकर हे म्युझियम राजा या नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलंय. हा राजा नावाचा मुलगा फार लवकरच वारला गेला, म्हणून तिच्या बाबाने ह्या म्युझियमला नाव राजा दिनकर राजा केळकर म्युझियम ठेवलं. आणि नंतर त्यांनी ते महाराष्ट्र सरकारला सोपवून दिलं.
0: बरोबर. काय काय पाहिलंस या म्युझियम मध्ये सांगितलं तू मगाशी, पण परत एकदा सांग.
1: या म्युझियम मध्ये मी जुने दागिने, जुने दरवाजे, संगीत वाद्ये, चित्रे आणि कोरीव कामाचे काही नमुने बघितले.
0: कलेचे नमुने बघितले. हे सगळं जपून ठेवणं आणि त्याचा संग्रह करणं याचा अर्थ तुला मग आईने समजून दिल्यामुळे समजला.
1: समजला.
0: अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा तू आणखी एक दोन म्युझियम्स पाहिली असं मी ऐकलं. कुठलं म्युझियम पाहिलंस आणखी?
1: मी पुण्यामध्ये आणखी विक्रम पेंडसे सायकल म्युझियम बघितलं. हे म्युझियम विक्रम पेंडसे यांचं आहे. हे म्युझियम 3 मजल्याचं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सायकलींचे नमुने ठेवले आहेत. ह्या म्युझियम मध्ये जवळजवळ 150 सायकली आहेत. आम्ही 1916 मधली सर्वात जुनी सायकल बघितली. आम्ही आणखी तिकडे वेगवेगळे टायर्सचे प्रकार, पंप्सचे प्रकार, हॉर्न्सचे प्रकार आणि तेल जे आपण भरतो चेन मध्ये याचे कंटेनर्सचे पण प्रकार आम्ही बघितले.
0: अरे बाप.
1: आणि मला आठवत आहे की माझ्या एका वाढदिवसाला मी आणि माझे मित्र आणि माझा परिवार ह्या म्युझियमला आम्ही भेट दिलेली.
0: फार छान. म्हणजे केवळ वाढदिवस म्हणजे खाणे पिणे, गप्पा मारणे, केक कापणे असं नाही, तर काहीतरी बौद्धिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही सगळ्यांची वर्गणी भरून तुमच्या वर्गातल्या मित्रांना नेलं होतं. बरोबर ना?
1: हो.
0: मग ते सगळं पाहिल्यानंतर तू लिहिलीस का माहिती त्याच्याबद्दल?
1: मला एक चांगली सवय आहे. मला कुठेही गेलो असेल, मी म्युझियमला गेलो असेल किंवा कुठलं पर्यटक स्थान बघितलं असेल तर मी त्याची माहिती लिहितो आणि त्यांचे काही कात्रणं कापतो. तर या म्युझियम बद्दल मी माहिती लिहिली, माझा आणि माझ्या मित्रांबद्दलचा अनुभव लिहिला आणि मी जे तिकडे काही फोटोज काढलेले हेही माझ्या मी एका डायरीत चिटकवून ठेवले.
0: वा वा, फारच छान. आणि पुण्यात आणखी कुठलं म्युझियम पाहिलंस?
1: आणखी मी पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम बघितलं.
0: वा, क्रिकेट आवडतं का खेळायला?
1: हो, क्रिकेट तर मला फार आवडतं. हे म्युझियम जेव्हा मला कळलं तेव्हा मला फारच आनंद झाला. माझ्या आई बाबांच्या मागे लागलो आणि मग एका रविवारी आम्ही ते म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: हे म्युझियम पुण्यातील सहकार नगर येथे आहे. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली, त्या म्युझियम बद्दलची माहिती सांगितली, त्या म्युझियम मध्ये कोण कोण मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत आणि या म्युझियम मध्ये काय काय ठेवलं आहे. मग नंतर आम्हाला एक गाईड आले आणि त्यांनी माहिती सांगितली. आम्ही सचिन तेंडुलकर यांनी जी बॅट वापरलेली ही आम्ही बघितली. मी त्याच्या त्या बॅट सोबत फोटो पण काढला. नंतर मी सर्वात मोठे बॉलर ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांनी जे शूज एकेकाळी वापरलेले यांचे नमुने तिकडे ठेवलेले, प्लेयर्सनी वापरलेल्या जर्सीज, त्यांच्या बॅट्स, त्यांचे ग्लव्स पण तिकडे साइन करून ठेवलेले.
0: वा.
1: आणि जेव्हा मला कळलं की त्या म्युझियमला विराट कोहली पण येऊन गेला आहे तर माझा काय आनंद गगनात मावतच नव्हता.
0: वा, छान वाटायला लागलं तुला?
1: मला फार छान वाटायला लागलं. आणि क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे आणि त्याचं म्युझियम पुण्यात आहे हे म्हणल्यावर तर काय, मी जायलाच पाहिजे.
0: बरोबर. हे तुझ्या डायरीमध्ये खूप छान लिहिलंयस, तू माझ्या समोर आहे डायरी, कात्रणं पण लावलेली आहेस आणि अगदी तारीखवार लिहिलंय. फार चांगली सवय आहे ही. अशी सवय इतर मुलांना पण असायला हरकत नाही की कुठे जाल तिथे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवली असली पाहिजे. मग मला असं वाटतं मागच्या वर्षी तू गुजरातमध्ये गेला होतास, तिथे सायन्स सिटीला पण भेट दिलीस, तिथे काय पाहिलंस?
1: मी मागच्या वर्षी दिवाळीत गुजरातला गेलेलो माझ्या परिवारासोबत. तर तिकडे आम्ही एका दिवशी सायन्स सिटी बघितली. तर ही सायन्स सिटी अहमदाबादमध्येच आहे आणि याची स्थापना 2001 मध्ये झालेली. तर आम्ही सायन्स सिटीमध्ये रोबोटिक गॅलरी बघितली, स्पेस गॅलरी बघितली, अॅक्वेरियम बघितलं आणि आणखी काही गोष्टी बघितल्या.
0: अरे वा. आणि रोबोटिक गॅलरी बघताना कसं वाटलं?
1: रोबोटिक गॅलरी बघितल्यावर फारच आनंद झाला. रोबोट यांचं आताच्या आयुष्यात किती काम आहे, किती महत्व आहे हेही आम्हाला कळले. रोबोटचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो, त्यात आता काही रोबोट्स असे आले आहेत जे आता घरातला झाडू पोछा पण करतात, शेती करतात, म्हणजे जे आपण पेस्टिसाइड्स हे शेतकरी स्प्रे करतो तर ते रोबोटच आकाशातून स्प्रेड करतो. आणखी आता रोबोट्स डॉक्टरांना सर्जरीज मध्ये पण मदत करत आहे. तुम्ही आता ऐकत असाल पेपरात येतं की आता रोबोटिक सर्जरी पण व्हायला लागली आहे. गुडघ्याची पण रोबोटिक सर्जरी होते, रोबोट सर्जरी, प्लास्टिक सर्जरी पण रोबोट सर्जरीने होते.
0: बर, म्हणजे ते रोबोट सगळ्याला मदत करतात. माणसानेच निर्माण केलेले हे रोबोट, त्याचे वेगवेगळे पार्ट्स या सगळ्याचं सुद्धा तिथे संग्रहालयासारखं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आहे. मग कॅन्टीन मधला अनुभव सांग ना तुझा तिथे गेल्यानंतर.
1: तर आम्हाला ते अख्खं म्युझियम बघितल्यावर प्रचंड भूक लागली. तर तिकडे कॅफे होता, आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. आमच्या समोर तर आम्हाला कुठला वेटर पण दिसत नव्हता. आम्ही विचार करतोय काय, पण अचानक आमच्या समोर रोबोटच आला. त्याच्या स्क्रीनवर ऑर्डरची लिस्ट होती. मग आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्या वेळानेच त्या रोबोटनी आम्हाला आमची ऑर्डर परत आणून दिली. हे बघून आम्हाला फारच आनंद झाला.
0: अरे वा, मस्त. म्हणजे प्रत्यक्ष रोबोट काम करताना तुम्हाला दिसला?
1: दिसला.
0: आणि तू पुढचं आता बघूया तुझी डायरी पुढे काय लिहिलीस. मागच्या वर्षी तू लंडनला गेला होतास,
1: हो,
0: तिथे कुठले म्युझियम पाहिलं?
1: लंडनला मी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं.
0: कोणाकडे राहिलास तिथे?
1: तिकडे मी अमृतामोशी आणि पुष्कर काका यांच्याकडे राहिलो, माझे रिलेटिव्ह आहेत.
0: हा, तिथे तू रेल्वेचे रूट्स पण पुष्कर काकाकडनं समजून घेतलेस,
1: हो,
0: असं लिहिलंयस मोहित. आणि मग म्युझियम पाहिलं?
1: हो. तर मी पहिलं व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ह्या म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांनी जी वाकनख अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ते या म्युझियम मध्ये ठेवलेले. हे बघून मला फारच आनंद झाला. मला शिवाजी महाराजांचा फार अभिमान वाटला आणि माझे हात त्या वाघनखांसमोर जोडले गेले.
0: मग वाघनख घेऊन यावी असं वाटलं नाही का?
1: हो, पहिलं वाटलं की आपण चला घेऊन जाऊ वाघनख भारतात, पण हे काही आता शक्य नाही आणि आम्हाला पण साध्या लोकांना जमणार नाही.
0: बरोबर, त्याला नियम असतात, अनेक गोष्टी असतात. बरोबर.
1: आणखी त्या म्युझियम मध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या, वेगवेगळे टॉवर्स होते आणि शिल्प होते, स्कल्पचर्स होते, युरोप आणि आशियातली काही पेंटिंग्स होती, मुघल आणि मराठा यांच्या तलवारी होती.

0: होते, काही दागिने होते. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच किंग चार्ल्स यांचं कॉरोनेशन झालेलं, तर त्या कॉरोनेशनला त्यांनी कुठले दागिने वापरलेले, काय काय गोष्टी वापरलेल्या याची माहिती मिळाली आणि ते प्रत्यक्ष तिकडे त्यांनी ठेवलेले.
1: बरोबर. आणि तू पुढच्या डायरीचं पुढचं पान मी उलटलंय, त्याच्यावरती ते व्हॅक्सिन्स बद्दल लिहिलंय, ते काय आहे?
0: हा, तर आम्ही दुसऱ्या दिवशी सायन्स म्युझियमला भेट दिली.
1: बर.
0: तर तिकडे फार वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर पहिलं एक डिपार्टमेंट होतं ज्याच्या जेम्स वॅट, जे इंग्लंडचे सर्वात मोठे दिग्गज सायंटिस्ट होते, यांनी स्टीम इंजिनचा पहिला शोध लावला यांच्याबद्दल माहिती होती. आणि स्टीम इंजिनचं तिकडे एक मॉडेल ठेवलेलं, तर तिकडच्या मॉडेल बद्दल आम्हाला गाईडनी माहिती सांगितली. आणि त्या मॉडेल ते कसं काम करतं आणि करायचं याची पण तिकडे माहिती होती. मग आणखी आम्ही सायन्स डिपार्टमेंट बघितलं, स्पेस शटल मध्ये किंवा रॉकेट जे आपण आता सोडतो, लॉन्च करतो, व्हर्च्युअल रॉकेट पण होतं त्याच्यात आम्ही बसलो. आणि आम्हाला प्रॉपर फील आला की ऍस्ट्रॉनॉट हे अंतराळात कसे जात असतील. तर आम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे मटेरियल्स बघितले जे स्पेस मध्ये जायला उपयुक्त असतात आणि त्यांची बद्दल माहिती बघितली. अजून आम्ही ग्रह ताऱ्यांचीही माहिती बघितली. आणि आता तुम्ही बोलल्यासारखं मी तिकडे व्हॅक्सिनचं पण एक डिपार्टमेंट होतं, तर आता कोरोनाच्या काळात व्हॅक्सिनची फार मोठी गरज होती, तर आपल्या भारतानेच जगाला खूप व्हॅक्सिनचा सप्लाय केला होता, तर त्याच्याबद्दल माहिती होती. व्हॅक्सिन कसं बनवतात त्याची पण माहिती होती.
1: अरे वा, म्हणजे सगळी माहिती तुझ्या डायरीत तू लिहिलेली आहेस. सायन्स सिटी जसं अहमदाबादला बघितलंस, तसंच लंडनलाही ते बघितलंस आणि सायन्सचे वेगवेगळे प्रयोग मांडलेले हे सगळे बघितलेस, लिहिलेस. किती मोठी डायरी आता तुझी 8वीत असतानाच झालेली आहे, केवढी कात्रणं तू जमा केली आहेस. खूप चांगली सवय आहे ही. आणि हे सगळं तू आता आणखी तुला असं वाटतं का आपण सुद्धा इतर मुलांना असं घेऊन पुढे दाखवावं?
0: हो, माझी अशी इच्छा आहे की आता जेव्हा मी मोठा होईन, कॉलेजातून पासआउट होईन, तर मला कधी माझ्या जॉब मधनं वेळ मिळाला आणि मला काही संधी मिळाली तर शाळेतील मुलांना मी वेगवेगळे संग्रहालय दाखवायला जाऊ शकतो. पुण्यातले दाखवायला आवडेल मला, महाराष्ट्रातले दाखवायला आवडतील आणि देश विदेशातील दाखवायला आवडतील.
1: अरे वा, आता ही तर खूपच छान आवड तुझी आहे याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि आता दुसऱ्या डायरीमध्ये तुझ्या तू ट्रेक बद्दल लिहिलेलं आहे, हे ट्रेकिंगची आवड तुला कुणामुळे लागली?
0: हे ट्रेकिंगची आवड मला आई बाबांमुळे लागली.
1: बर.
0: मी जेव्हा पहिला ट्रेक केला तो म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा, तर मला आईने सांगितलं की आता आपल्याला ट्रेकला जायचंय, तू ये. तर आधी मी हो बोललो, पण नंतर माझ्या मनात सारखा विचार चालायचा की काय असणार आहे तो ट्रेक, की एवढा भर उन्हात मला चढता येईल का, आणि एवढा वेळ तो ट्रेक असणार आहे, तिकडे कुठे खाऊ आम्ही, एवढे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण जेव्हा मी हा ट्रेक केला, घरी आलो, तेव्हा मला फार आनंद झाला, मला फार आवडलं. आणि ह्यापासून मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मी ट्रेक करतो विकेंड्सला.
1: कुठले कुठले गड चढलास?
0: मी रायगड चढलो, तो शिवनेरी चढलो, लोहगड चढलो, वासोटा पण चढला.
1: मी ऐकलं की तू एक नाईट ट्रेक पण केलास.
0: हो,
1: तू अजून लहानच आहेस, 8वीतच आहेस ना?
0: हो, मी आज 6वीत केलेला.
1: अरे वा, कोणाबरोबर गेलास?
0: ह्या ट्रेकला मी माझा मित्र, त्याचे बाबा आणि त्याच्या बाबांचेही काही मित्र यांच्यासोबत गेलेलो.
1: काय काय साहित्य लागलं त्यासाठी?
0: नाईट ट्रेक होता म्हणून नक्कीच उजेड काही नव्हता, तर आम्हाला हेड टच आणायला सांगितलेला.
1: कोणत्या गडावर गेला त्याची?
0: आधी आम्ही तोरणा गडावर गेलो.
1: म्हणजे नाईट ट्रेक तोरणा गड,
0: तोरणा जो गड महाराजांनी स्वराज्य
1: तोरण बांधलं,
0: स्वराज्याचं तोरण बांधलं तो गड. तर मग आम्ही हेड टॉर्च नेले, काही इक्विपमेंट्स नेले, म्हणजे काठी नेली, स्पेशल बूट्स नेले, आणि या साहित्याने आम्ही चढायला लागलो. तर आम्हाला आधी सांगितलं गेलं की त्या हेड टॉर्च मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते, म्हणजे व्हाईट लाईट, रेड लाईट इत्यादी. तर आम्हाला वॉर्न केलं गेलं की रेड लाईटचा तुम्ही वापर करू नका, कारण की समजा त्या गडावर कुठले अॅनिमल्स असतील तर त्याच्यामुळे ते त्या लाल लाईटमुळे प्रभावित हो

0: आमच्यावर अटॅक पण करू शकतात.
1: घाबरलात का?
0: हो, थोडी भीती वाटली, पण नंतर आम्ही पांढरा रिटर्न करून गड सुखरूप वरती चढलो.
1: पूर्ण चढलात?
0: पूर्ण.
1: सूर्योदय गडावरनं
0: गडावरनं बघितलं,
1: लिहिलेलं आहे इथे की सूर्योदय आम्ही गडावरनं पाहिला. बरोबर आहे. तर ह्या तुझ्या सगळ्या आवडी खूप छान आहेत. असे छंद, अशी आवडी तू कायम जपत राहा. आणि तुझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे डायरीत तू टिपून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टी फारच छान आहे. फार थोडी मुलं असं सगळं पाहिलेलं लिहून ठेवतात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आणि असंच तू पुढे मुलांना नक्की घेऊन जाशील, ट्रेकिंगला येशील आणि
0: म्युझियम दाखवायला.
1: बरोबर. आज आपण सोहम रानडेची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा, माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवन यात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असंच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं, कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल
आणि लाटा आहेत उंच, तिथे विसावला आहे अग्नी साक्षात, गौरव भारताचा, प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा, सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालंय, निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय, समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय, जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत, तुला कोणी बनवलं, तुला कोणी साकारलं, कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती? अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेतायत बनवताना प्रत्येक भाग, चहूबाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल, तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात, दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात. जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनी केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली, आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी, लाखो अपेक्षांमध्ये मिसळल्या आशीर्वाद, आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची, निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह, घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम, शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर. स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य, आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं, राष्ट्र वाढतं भरभराट होते. सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या, निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या. समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होतायत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर,
काळजी घेतली आई बनून सर्वांची. जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची. ती का आहे आजारी आणि दुःखी? आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल? भटक्या माणसांना घरी कोण नेईल? खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना. हे ईश्वरा, नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे. तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम. जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाज सेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 221, दशक 17, समास 6, देहात्म निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःख भोगतो, शेवटी अचानक शरीर सोडून जातो। शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते, नाना सुख प्राणी भोगतो, वृद्धपणे अशक्त झाल्यावर दुःख भोगतो, मरू नये अशी त्याची इच्छा असते, अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो। वृद्धपणी नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो। देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळतं, नंतर देह अंताच्या काळी तडफडून जीव जातो, असा आत्मा दुःखदायक असतो। एकाचे एक प्राण घेतो, शेवटी सगळं निरर्थक ठरतं, काहीच उरत नाही, असा 2 दिवसाचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात। नाना दुःखांचा पसारा वाढवतात, दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचंही समाधान झालं नाही। काही दुःख भोगलं, थोडस सुख भोगलं, बाकीचं सगळं दुःख। जन्मापासून आठवावं म्हणजे लक्षात येईल की दुःख मिळालं, त्याची मोजदात कशासाठी करायची, अशी आत्म्याची संगती आहे। नाना दुःख प्राप्त होतात, प्राणी मात्र दीनमानव होऊन जातो, काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो। नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, झोपेच्या वेळी ढेकोण पिसवा नाना प्रकारचे दास देतात, भोजनाच्या वेळी माशा येतात, नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात, पुढे त्याची फजिती मांजर करतात, डोक्यातील ओवा, त्वचेत घुसणाऱ्या ओवा, गोचीड, गांधील, माशा, सर्प असा त्रास होतो। त्याच्यावर उपाय केला तर त्या प्राण्यांचा त्याचा त्रास होतो। विष, विंचू, सर्प, वाघ, अस्व, सुसरी, लांडगा माणसाला माणसे त्रास देतात, परस्परांना सुख संतोष एकही देत नाही। 84 लक्ष योनी असतात, एकाला एक भक्षण करतात, नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगायची, अशी अंतरात्म्याची करणी। नाना जीव धरणीवर गर्दी करतात, एकमेकांचा संहार करतात, अखंड रडतात, सरफडतात, तडफडतात, प्राण देतात, आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रह्म म्हणतात। परब्रह्म जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, परब्रह्मामध्ये निंदा स्तुती दोन्हीही नाही। उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या, विचार केला असता प्रत्ययाला धगडीचा, बुटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा। इतकं असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही, तिथे कल्पना चालत नाही, तिथे असंबद्ध ज्ञान उपयोगाचं नाही। सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, सगळ्यांना वैभव कसं मिळेल, त्यासाठी देवानं योग्य अयोग्य निर्माण केलं। बाजारामध्ये उदंड लोक असतात, जे बाजारात आलं ते घेतात, भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात। त्याचप्रकारे अन्न वस्त्र, त्याचे देवतार्चन, त्याचप्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात। सगळे लोक सुखी आहोत असं मानून घेतात, संसार गोड करून घेतात, महाराजे वैभव भोगतात, ते करंट्या माणसाला कसं मिळेल। मात्र नाना दुःख असतात तिथे सगळं सारखंच, पूर्वी नाना सुख भोगलेले असतात, शेवटी कठीण दुःख सोसवत नाही, प्राण शरीर सोडत नाही, मृत्यूचं दुःख सगळ्यांना कासावीस करतं। नाना अवयून झाले तसंच जगत राहिले, प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले, रूप लावण्य निघून जातं, शरीर सामर्थ्य नष्ट होतं, कोणी संकट येऊन मरतात, अंतकाळ दीन वाईट सर्वांना समान असतो, असं चंचल अवलक्षण आहे, ते दुःखदायक आहे। काही लोक भोगून अभोगता असं म्हणतात, ती तर अवघीच फजिती, लोक पाहिल्याशिवाय उगाच बोलतात। अंतकाळ कठीण आहे, शरीर प्राण सोडत नाही, अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पाहायला मिळते, असा इशारा समर्थ देत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6 समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आओ मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोत्यो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन आपण गेल्या काही भागापासून करतो आहोत. आज सुद्धा एक अशाच अवलियाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती गजानन महाराज गुप्ते. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासाने ताऊन सुलाखून निघालेले एक नाव म्हणजे गजानन महाराज गुप्ते. महाराजांचा जन्म 1892 सालचा, 15 ऑगस्ट 1892 कुलाब जिल्ह्यातील पेण येथील वतनदार कुलकर्णी मुरलीधर गुप्ते आणि लक्ष्मीबाई गुप्ते या दाम्पत्याच्या पोटी गजानन महाराज यांचा जन्म झाला. त्यांना 5 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय मोठा परिवार. गजानन महाराज सर्वात लहान. लहानपणापासूनच धार्मिकतेकडे ओढा असल्याने ते देवपूजेत रमून जात. महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आल्या. त्यांचा उजवा पाय या आजारात कायमचा निकामी झाला. महाराजांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आईही देवाघरी गेली आणि त्यांची जबाबदारी मावशी बाळूबाईवर येऊन पडली. लहानग्या गजाननाच्या घरात चिखली तालुक्यातील जांबोरा येथील नवनाथ मंदिराची पूजा होती. येथे आलेल्या यलोबा महाराजांच्या देवस्थानी राहत असलेल्या नारायण सरस्वती नावाच्या योगी पुरुषाला ते निशितीनी भजत असत. एकदा गुप्ते कुटुंबीय त्यांच्या दर्शनाला गेले असता नारायण बाबांनी आपला कृपाहस्त लहानग्या गजाननाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सज्ञान केले. पुढे गजानन महाराजांना योगी मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झाला. तो दिवस मोठा पावन होता. जांबोरी मुक्कामी लहानगा गजानन झोपलेला असताना स्वप्नात समाधी दुभंगून नाथपंती योगी आला आणि स्पष्ट अशा आदेश ओम हंस सोहम ब्रह्म मंत्राची दीक्षा देऊन अदृश्य झाला. जागे झाल्यावर गजाननाला तो मंत्र स्पष्ट आठवत होता. त्याने नारायण बाबांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आधीच या घटनेची कल्पना होती. त्यांनी मंत्राचा उच्चार करावयास लावला आणि सतत जप करायला सांगितलं. त्यानुसार गजानन महाराज पुढे आयुष्यभर या मंत्राचा जप करत होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर गजानन महाराज यांची समाधी आहे. 20व्या शतकातील अनेक सिद्ध अवलियांपैकी एक असलेले गजानन महाराज नाथपंती होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे ते लहान बंधू. आयुष्याच्या उत्तरार्धात गजानन महाराज नाशिकला येऊन राहिले. आपले सत्यस्वरूप कमी वेळा भक्तांपुढे प्रकट केल्याने त्यांचा शिष्यवर्ग अत्यंत तोकडा आहे, परंतु त्यांच्या समाधीवर डोकं टेकवून आजही नाशिककर स्वतःला धन्य मानतात. गजानन महाराजांना अनेक सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला होता. शेगावचे गजानन महाराज, माधानाचे गुलाबराव महाराज, वाशिमचे नंगे महाराज आणि श्री हरिहर स्वामी, द्वारकेचे तेली महाराज, यवतमाळचे खटिया महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पंढरपूरचे तपकिरी बुवा, कल्याणचे राम मारुती महाराज या सिद्ध पुरुषांच्या सहवासाने गजानन महाराज 52 कशी सोन्यासारखे ताऊन सुलाखून निघाले होते. कल्याणचे राम मारुती महाराज तर त्यांना चौरंगीनाथांचा अवतारच म्हणत. महाराज अकोल्याला बंधू कवी बी यांच्या घरी राहत असताना पडक्या वाड्यात जाऊन सोहम या जपाचे अनुष्ठान करीत असत. साधना काळ पूर्ण होत आल्यावर महाराजांची सोहम साधना प्रगत झाली आणि नाथांच्या कृपेने ती दुसऱ्यांना अनुग्रह देण्या इतपत विस्तारली. मनुष्य दररोज साधारण 2,16,000 वेळा श्वासोच्छवास करतो. शांतपणे लक्ष दिल्यास असे जाणवते की श्वास घेताना सो तर श्वास सोडताना हुं असा ध्वनी येतो. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या ध्वनीची सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणारी प्रयत्नपूर्वक जाणीव म्हणजे सोहमची साधना होय. तीच साधना गजानन महाराज गुप्ते यांना सहज साध्य झाली होती. गजानन महाराजांची राहणी अगदी नीटनेटकी स्वच्छ पद्धतशीर होती. नाशिकच्या वास्तव्यात ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच जेवण करत असत. 5 ते 6 वेळेस चहा पीत आणि सतत सिगरेट ओढत असत. परंतु त्यांच्या खोलीत कधीही सिगरेटचा वास आला नाही. ते स्वतःची सही केरसुणी नावाने करत.
साधना काळात अनेक साधकांना गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक चमत्कार अनुभवास आले. एका विशिष्ट पातळीवर साधना पोहोचल्यावर योग्याला अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्यानुसार या अतिमानसाच्या स्तरावरील योग्याकडून अनेकदा असामान्य गोष्टी सहजच घडतात. जनसामान्यांना हा चमत्कार वाटतो, परंतु संतांचे मात्र अशा चमत्कारांकडे लक्ष नसते. गजानन महाराजांच्या सान्निध्यात बुक्याचा म्हणजेच अबीराचा वर्षाव होणे, गुलाबाची फुले उत्पन्न होणे, झोळीभर भस्म अचानक निर्माण होणे, अत्तराचा घमघमाट पसरणे, भक्तांना अनेक दुर्धर आजारातून सहज मुक्ती मिळणे असे अनेक अनुभव आले. हे अनुभव 1940 दरम्यानचे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे काही भक्त आजही नाशिकमध्ये आहेत. ते आजही गजानन महाराजांच्या चमत्कारांचे दाखले देत अनुभव सांगतात. गजानन महाराज नेहमी म्हणतात, हा काय म्हणतो तो काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच तो ग्रंथ वाच असे करत बसलात तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि सुरुवात करा. बारीक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. मुमुक्षाने तर वाचन बंदच केलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने, चिकाटीने, श्रद्धेने सतत अभ्यास चालू ठेवला पाहिजे. कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यवहारिक गोष्टी करीत असावे आणि केवळ गुरुशी सोहम मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावाला अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच. आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्प रहित मन असणे, कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुखदुःखातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे, अशी निर्भय निरंकारी निरामय अवस्था आली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. नाशिकच्या गोदावरी नदीचे अनेकांना आकर्षण आहे. महाराज हे आधुनिक युगातील सिद्धयोगी आणि नाथपंथीय सत्पुरुषच होते. 24 सप्टेंबर 1946 रोजी महाराजांनी देह त्यागला. त्यांची समाधी यशवंतराव महाराज पटांगणावर आहे. अशा योग्याच्या समाधी, त्यांची वास्तव्य स्थाने, त्यांची अनुभूती केलेल्या अनेक वास्तू या दैवी सामर्थ्याने भरलेल्या असतात. दंभ त्यागला तर त्याच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला देखील येतो. डॉक्टर व्ही म भट यांच्यासारख्या साक्षात्काराच्या समीप पोहोचलेल्या आणि परामानस शास्त्राच्या साक्षेपी अभ्यासकाने महाराजांच्या चरित्राला त्यांच्याच सांगण्यावरून प्रस्तावना दिली आहे. देव मामलेदार पटांगणावर महाराजांना अग्नी देण्यात आल्यानंतर रामशेज येथून शिळा आणून त्यांची समाधी तयार करण्यात आली. भारतीय सैन्यातील एक सैनिक डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या लाडक्या शिष्यांच्या समाधी त्यांच्या समाधी शेजारीच उभारण्यात आल्या आहेत. चिटणीस महाराज कानडे मारुती लेन मध्ये राहत, तर कारखानीस महाराज पंढरपूर जवळच्या वेळापूर येथे राहत. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा, जयंती उत्सव, दादा महाराज पुण्यतिथी उत्सव, भाईनाथ महाराज जयंती उत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज गुप्ते विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात. अनेक नाथपंथी योगी आजही गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ऊर्जा प्राप्त करीत असतात. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह असूनही महाराज कधी कुणाशी मोठेपणाने वागले नाही. प्रत्येक जो जीव त्यांच्याकडे येईल त्याला आत्म्याची ओळख करून देणे, चार महत्वाच्या गोष्टी सांगणे, सोहम साधना कशी करता येईल, त्यातून कसा फायदा होईल, आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करता येईल याकडे महाराजांचा कटाक्ष असे. स्वतःची ओळख केरसुणी म्हणून करणारे महाराज स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत. जो आपल्याकडे येईल त्याला साधना सांगणे एवढ्यावरच महाराज थांबत नसत, तर त्यांची साधना कुठपर्यंत आली हे देखील ते वारंवार तपासून पाहत. इतर सर्व साधूंशी त्यांचे अंतस्थ संभाषण चालत असल्याने ज्याची जशी उन्नती त्याला तसे पाठवत असत. समकालीन साधूंशी अनेकदा त्यांची भेट होत असे. महाराजांना भेटण्यासाठी दूरवरून साधू येत, त्यांच्याशी वेदांताच्या गप्पा मारत आणि अत्यंत समाधानाने परत माघारी जात. गुप्ते महाराजांनी कुणालाही कधी विनमुख पाठवले नाही. त्यांच्या समाधीस्थळी आजही मोठ्या प्रमाणात उत्सव चालतात. अनेक साधू पुरुष येऊन आजही त्यांचे दर्शन घेतात. गुप्ते महाराज यांची समाधी आज देखील अनेक साक्षात्कार देत चिरकाल उभी आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा आत्तापुरती आपली रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: लवादाच्या अधिकार क्षेत्राबाबत आपण आज काही बोलणार होतात, ते नेमकं काय?
1: होय, मागच्या वेळी आपण बघितलं की काही बाबी या लवादाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असूनही त्याचा परामर्श त्या आर्बिट्रल अवॉर्डमध्ये लवादाने घेतल्याचं दिसल्यावरती तो पक्ष हा न्यायालयाचा आधार घेतो, ते आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्याबद्दल किंवा रद्द करण्याबद्दल. अशावेळी जर का ज्या बाबी लवादासमोर सादर केल्या होत्या त्या आणि लवादासमोर सादर न केलेल्या बाबी असं जर का वर्गीकरण करता आलं तर मात्र लवादासमोर सादर न केलेल्या बाबींवरचा लवादाचा निर्णय मात्र न्यायालय ते बाजूला सारू शकतं.
0: लवाद न्यायाधिकरणाच्या रचनेवरून काही परिणाम होऊ शकतो का?
1: होय, जर का न्यायालयाच्या असं निदर्शनाला आलं की दोन्ही पक्षांमधील लवाद करारानुसार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंटमधील तरतुदीनुसार लवाद न्यायाधिकरणाची रचना झालेली नाही आहे किंवा लवादाची संपूर्ण सुनावणी ही त्याच्यानुसार झालेली नाही आहे असं जर का निदर्शनास आणलं तर मात्र न्यायालय ते आर्बिट्रल लवाद हे बाजूला सारू शकतं.
0: वादाचा मुद्दाच जर लवाद प्रक्रियेने सोडवता येत नसेल तर काय होतं?
1: काही वेळेला न्यायालयाच्या असं निदर्शनास येतं किंवा आणून दिलं जातं की ज्या मुद्द्यावरून वाद लवादाकडे नेला होता तो मुद्दाच किंवा वादाचं ते कारण हे लवाद प्रक्रियेच्या माध्यमातून निकाली काढता येणार नाही, त्यावेळेस मात्र असा आर्बिट्रल अवॉर्ड हे न्यायालय बाजूला सारतं.
0: जर ते अवॉर्ड देशाच्या सार्वजनिक धोरणाविरोधात आहे असं जर लक्षात आलं तर काय परिणाम होतो?
1: जर न्यायालयाच्या असं लक्षात आणून दिलं गेलं की जाहीर झालेलं आर्बिट्रल अवॉर्ड हे देशाच्या पब्लिक पॉलिसीच्या म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या विरोधामध्ये आहे तर अशावेळी न्यायालय निश्चितच ते अवॉर्ड बाजूला सारतं.
0: असे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा अर्ज करण्याबाबत काही कालमर्यादा असते का?
1: होय, न्यायालयाकडे असं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबाबत अर्ज करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते.
0: ही मुदत केव्हापासून सुरू होते?
1: ही मुदत त्या अर्जदाराला ते आर्बिट्रल अवॉर्ड अधिकृतरित्या मिळाल्यापासून सुरू होतं.
0: मग अवॉर्ड मधील दुरुस्त्या किंवा सुधारणा करताना जो वेळ लागणार असतो त्याचे परिणाम काय होतात?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला. अवॉर्ड जाहीर म्हणजे घोषित केल्यानंतर दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर लवादाकडून किंवा लवाद मंडळाकडून तो अर्ज निकाली काढल्यानंतर अशी 3 महिन्यांची मुदत सुरू होते, त्याच्या आधी नाही.
0: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी सावित्री अभयकश्या या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रतीक्षा धारराव, ज्या पुण्याहून खास आपल्या इथे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे अभ्याकसचा आणि ब्रेन ट्रेन बरोबर त्यांचं कसे सुरू जुळलेले आहेत हे सगळंच आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रतीक्षाताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: प्रतीक्षाजी, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खास पुण्याहून आलेल्या आहात, तर तुम्ही म्हणजे नाशिक मधल्या आहात की पुण्यालाच आहात?
1: नाही, नाशिक मधलीच आहे मी.
0: बर.
1: आणि आता फक्त तिकडे शिफ्ट झालेले आहे लग्नानंतर.
0: बर. आणि मग तुम्ही काय करता, अजून काय शिकले आहात तुम्ही?
1: मी माझं एम ए बी एड संस्कृत झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि मी तिकडे संस्कृत टीचर म्हणून जॉबला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. संस्कृत मध्ये एम ए करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. पुण्यात तुम्ही कुठे शिकवत आहात?
1: पुण्यात एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल आहे पिंपरी चिंचवड.
0: हो,
1: तिथेच मी संस्कृत टीचर म्हणून शिकवते आहे.
0: बर बर. अच्छा, खूपच छान. आता संस्कृत टीचर म्हणून काम करताय आणि आता त्याचबरोबर अॅबॅकसशी सुद्धा संबंध आलेला आहे. अगदी दोन खूप वेगळी टोकं आहेत, तर हे कसं काय जुळून आलं?
1: खरं तर दोन्ही टोकं वेगळी आहेत, पण पहिल्यापासून गणिताची आवड होती आणि संस्कृतची आवड होती. संस्कृत निवडलं आणि त्याच्यामध्ये करिअर केलं. पण गणिताची आवड असल्यामुळे अबॅकसचा कोर्स मला मिळाला आणि अबॅकसचा कोर्स ज्यावेळेस मला ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूट मिळाली, तर त्यामध्ये कळालं की असं काही नाही की तुम्ही फक्त म्हणजे गणितातच तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुम्ही अबॅकस करू शकता, शिकवू शकता, असं नाही.

0: अजून चांगलं होतं की आम्ही घर बसल्या शिकू शकत होतो. तर त्यामुळे ना कुठलंही असं नव्हतं की मला एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचंय. मी माझं बाकी करिअर सांभाळता मी यामध्ये प्रवेश करू शकत होते. म्हणूनच मग प्रवास सुरू होण्यासाठी मी या संस्थेशी जोडली गेली आणि नंतर ज्यावेळेस हा कोर्स केला त्यावेळेस ना हे लक्षात आलं की हे बंधन नसल्यामुळे कोणीही करू शकतं. खरं तर सगळ्यांसाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे नरेंद्र निकुम सरांनी. तर प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे, कारण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मीही काहीतरी करावं.
1: बरोबर.
0: आणि बऱ्याचदा कशा ना कशा कारणामुळे शिक्षण थांबतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला करिअरचा वे चॉईस करावा लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात. अशा वेळेस तुम्ही हा एक योग्य प्लॅटफॉर्म निवडू शकतात. आणि ज्यांना असं वाटतं की मी घरात बसली माझं शिक्षण कमी झालेलं आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उभा आहे. कारण तिथे बंधन नाही की तुम्ही या स्पेसिफिक एज्युकेशन केलं आणि मग तुम्ही हा कोर्समध्ये एंटर होऊ शकता.
1: बरोबर, नक्कीच. म्हणजे हा दुहेरी फायदा तुम्हाला झालेला आहे की संस्कृत बरोबर
0: ओपन झाली.
1: खरंच आहे. आणि खरंच हे कौतुक आहे की एकाच वेळी आपण इतकं जर शिकत असू तर आपण खरोखर अपग्रेड राहतो आणि अपडेट होत जातो. आता अॅबॅकसचं हे शिक्षण म्हणजे आता तुमचं पूर्ण झालंय ब्रेनट्रेन बरोबर की अजूनही शिकताय?
0: आता आमचे अॅबॅकस आणि वैदिक मॅथ तर हे जवळपास पूर्ण झालेलं. अॅबॅकस तर पूर्णच आहे, पण त्याच्यासोबत ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याच्यामुळे आम्ही संस्थेशी जोडलेला असतो.
1: बरोबर. मग आता पुण्याला शाळेतली नोकरी आणि आता अॅबॅकसची ही शिकवणी, तर हे सगळं कसं टाइम मॅनेजमेंट आहे?
0: खरं तर माझा ऑनलाईन क्लास आहे, अॅबॅकस मी ऑनलाईन शिकवते. त्यामुळे जे काही पॅरेंट्स असे आहेत की जॉब करतात, मग मुलांकडे फोन अवेलेबल नसतो, म्हणून मी संध्याकाळचा टाइम ठेवलेला आहे. 7 ते 8 किंवा 7:30 ते 8:30 अशा पद्धतीने संध्याकाळचा टाइम आहे. त्यामुळे माझा स्कूल आणि क्लास या दोन्ही गोष्टी मॅनेजमेंट जातात.
1: बर, मग आता सध्या किती विद्यार्थी शिकतात?
0: आता माझ्याकडे जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचे बॅच आता आहे.
1: बरं.
0: याआधी ऑनलाईन कोर्स बरेच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत.
1: बर, खूपच छान. म्हणजे याच्याही आधी आपण क्लासेस घेतले की आताच ही सुरुवात नाही केलेली?
0: हो. याआधी मी 2.5 वर्षापासून क्लास घेते आहे.
1: बर. मग आता पुण्याला तुम्ही शिकवत आहात आणि पुण्यातच राहताय, तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आणि ऑनलाईन असल्यामुळे फक्त पुण्यातलीच मुलं आहेत का इतरही कुठली मुलं आहेत?
0: खरं तर हा मला ऑनलाईन शिकवण्याचा जास्त फायदा आहे की माझ्याकडे सगळ्याच ठिकाणची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मुलं
1: जॉईन होतात. बरोबर.
0: आधी मी पुण्याला शिफ्ट होण्याआधी ज्यावेळेस नाशिकमध्ये राहत होती त्या विद्यार्थ्यांवरही तो परिणाम झाला नाही, ते पुढे कंटिन्यू राहिले माझ्याकडे. आणि तिथे जे नवीन स्टुडंट मिळाले ते म्हणजे बरेचसे पेरेंट्स किंवा आणून घालू नाही शकत, जाण्यायेण्याचा वेळ तेवढा वाया जात असेल, तर त्या पालकांना हे सोयीस्कर होतं की तुम्ही ऑनलाईन घेताय तर आम्हाला दूर आहे तर आम्ही तुमच्याकडे ऑनलाईन. आणि बऱ्याचशा पालकांना हेही वाटत असतं की ऑनलाईन कोर्स आहे मग कसं काय कळणार का मुलाला, आमचा मुलगा लहान आहे, याही अनेक प्रश्न असे पेरेंट्सच्या मनात येत राहतात. आणि अशा अनेक विद्यार्थी भेटलेत की जे एका जागी बसू शकत नाही, एकदम आता लहान मुलं म्हटल्यावरती अवखळ अल्लड.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष असलो की सांगू शकतो, थोडासा रागवू शकतो. मग त्या पेरेंट्सला फक्त सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आधी जॉईन व्हा, करतोय की नाही बघा, आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात परिवर्तन जाणवलं तर.
1: बरं.
0: असेच अनेक विद्यार्थी होते ज्यांनी जॉईन केला क्लास आणि नंतर त्यांनाच इतकी आवड निर्माण झाली की ते आता स्वतःहून क्लास समजा एखाद 2 दिवस सुट्टी भेटली काही नाही झाला तर स्वतःहून विचार दिला का नाही घेते क्लास, आम्हाला घरी बोर होतं का नाही घेते क्लास. म्हणजे अभ्यास ही खेळण्यातून शिकण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मुलं कंटाळत नाही, आनंदाने करतात.
1: आता पुण्यातल्या तुमच्या शाळेचं टायमिंग कसं आहे नेमकं?
0: माझा दुपारचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंतचा.
1: अच्छा. आणि मग त्याच्यानंतर क्लासेस?
0: त्याच्यानंतर संध्याकाळी क्लास.
1: बरं. पण मग आता इतकं सतत दिवसभर बिझी असताना घरची कामं आपल्याला असतातच किंवा एक वेळ देणं जे आपण म्हणतो ते एक असतं, तर मग हे सगळं कसं मॅनेज करता?
0: खरं तर सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडला होता की एवढं सगळं हँडल होईल की नाही, घरही सांभाळायचं आहे, जॉबही करायचा आहे आणि क्लासेसही घ्यायचे. पण मनात इच्छा होती की करायचं तर आहेच, आणि आपण एकदा उडी मारली ना तर आपण करतोय, कसा ना कसा वेळ काढतोय. आणि फार विशेष वेळ काढायचा नाहीये, 1-2 तास आपल्याला आरामात उपलब्ध होतात. आपल्याला थोड्या गोष्टींचं नियोजन जर केलं ना घरातले कामांचं आणि आपल्या पर्सनल कामांचं तर होऊन जातं. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ह्या गोष्टी ताणतणावात पडताय, ताणल्या जात आहे, खेचावं लागतंय असं नाही होत.
1: बरोबर. आता कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे या सगळ्यात?
0: यात कुटुंबाचा सपोर्ट खरं तर खूप व्यवस्थित आहे. क्लासचा टायमिंग आहे तर तू क्लास घे, किंवा असं काही नाही की मग आता तू कशाला क्लास ठेवला, हे करायचं होतं ते करायचं होतं, काही नाही. घरात सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत.
1: खूपच छान. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि

0: मुळात तुमचं खरंच विशेष कौतुक आहे. संस्कृतमध्ये तुम्ही एम ए केलेलं आहे आणि तर तिकडे छान ज्ञानदानाचं काम करत आहात आणि अभ्यासही शिकवत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल आपण काय बोलाल, काय सांगाल त्याचं वेगळेपण?
1: ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल हेच वाटतं की ब्रेन ट्रेनने आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय खरं तर, की कारण वेगवेगळ्या शाखा ओपन आहेत ना समोर आणि सरांकडनंही आम्हाला इतकं काही शिकायला मिळतं की जॉबही सांभाळायचे आहे, घरातली कामं सांभाळायची आहेत आणि आम्ही स्वतः ऑनलाईन शिकल्यामुळे मलाही त्या गोष्टी करण्यासाठी सवयीची झाली होती. आणि ब्रेन ट्रेनने आम्हाला असं कधीच जाणवू नाही दिलं की तुम्ही वेगळे आहात, कायम आम्ही त्या फॅमिलीला कनेक्ट आहोत. नाही समजलंय तुम्ही कधीही विचारा, काही नाही येते तुम्ही एकदा नाही दोनदा नाही किती वेळेस विचारा, फक्त बंधन एवढंच आहे की तुमची शिकण्याची आवड तर असली पाहिजे एवढंच आहे. बाकी शिकण्याची आवड आहे, तुम्ही कधीही विचारा किंवा किती प्रश्न विचारा, कायम सपोर्ट आहे.
0: नक्की नक्की, खूपच छान, खूप छान सगळी तुमची टीम आहे. ही मागच्या वेळेसही बोलले होते की खरंच मुळात ज्यांनी ही सुरुवात केली ते स्वतः खूप उत्साही एनर्जेटिक आहेत आणि त्यांना मुळात सगळं धडपड करून शिकवण्याची आणि शिकण्याची एक काय म्हणतो ऊर्जा आहे आणि त्यांना मिळालेले तुमच्यासारखे साथीदार सुद्धा तितकेच धडाडीचे आहेत, खूप छान मनापासून काम करणारे आहेत आणि त्याच्यामुळेच मला वाटतं एखादी संस्था अशामुळेच विकसित होत असते आणि सतत प्रगतीपथावर असते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो ऐकूया दिन जुने अर्थ नवे. लेखिका ऍडव्होकेट अंजली महाजनी, सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार सखींनो, या खूप छान वाटतंय तुम्ही आलात म्हणून. आज माझ्याकडे 10 वाजता भेटायचे ठरले होते ना, आता 11:30 वाजत आले.
2: अहो काय सांगू अंजुताई, आजचा दिवस कोणता वटपौर्णिमा. आज आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या बायका गायब बडाच्या पूजेसाठी, आणि पेशंटची गर्दी होती म्हणून झाला उशीर. ह
0: माझ्याकडे तर राणीवाणीस, माझ्याकडच्या कामवाल्या सकाळी उठून नटून थटून वडाची पूजा करायला निघून गेल्या. शिवाय वडाची पूजा करताना त्यांनी उपासही केलेला, त्यांना कोणाला भोवळ आली, कोणाचं बीपी लो झालं, इकडे इतका उकाडा घाम आहे आणि मस्त 12 वाजता त्या जरीबिरीच्या साड्या नेसून तिथे गेलेल्या. मग एकीला तर सुप्रियाकडेच घेऊन आले तिचं बीपी लो झाल्यामुळे.
1: तेच म्हणलं, तुम्ही एवढ्या वक्तशीर पण काहीतरी कारण घडली असतील. पण एक मात्र यावरून असं वाटतंय की कधी सुधारणार या बायका. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निर्जयी उपास करून आपली तब्येत बिघडून द्यायची, याला काहीतरी अर्थ आहे का?
0: खरंय, आता तर नवरे सुद्धा वडाची पूजा करताना दिसतात. काही काही काही काही सिरियल मध्ये मी गंमत म्हणून बघते तर बायका पूजा करतायत तसं त्यांच्या मागे नवरेही फिरतायत, आणि आता काही ठिकाणी नवरे सुद्धा उपास करायला लागलेत. हा सगळ्यात कर्मकांडाचा भाग आहे. पुराण काळातील शास्त्रानुसार सावित्रीने नवऱ्याचे प्राण यमाकडे आणले. ही घटना घडली ते वडाच्या झाडाखाली. तेव्हापासून स्त्रिया जोडीदारांसाठी पतीची साथ मिळावी म्हणून मग पती मारत असेल काही करत असेल तरी पूजा करतात, उपास ठेवतात.
2: खर तर या दिवशी ना या घटनेतलं वास्तव सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. भर उन्हात लाकूड कापता कापता सत्यवान भोवळ येऊन खाली पडला आणि जवळच असलेल्या वडाच्या डेरेधार सावलीखाली रिलॅक्स झाला असेल. त्याला बरं वाटलं तिथे थंड सावलीत. वडाचं झाड हे 24 तास म्हणजे दिवसा सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करत असते ना, आणि त्यामुळे त्याची शुद्ध खरं तर परत आली असणार.
1: बरोबर. आणि वडाचे झाड म्हणजे वृक्षवल्ली, शरद तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे निसर्गाची आपल्यावर कृपा आहे तेव्हा त्याचे उपकार जाणून वृक्षवल्लीची लागवड करा. वडबोलणीमेला वडावर जाऊन पूजा करणे किंवा वडाची एखादी खांगी ओरबाडून आणून पूजा करून कर्मकांड किंवा त्याचा अवडंबर करण्यापेक्षा नवऱ्याच्या बद्दलची श्रद्धा प्रेम मनातल्या मनात ठेवून त्याला बरोबरीने साथ घेऊन आत्मनिर्भर व्हा. हवे तर त्या वटपौर्णिमेची आठवण म्हणून एकातरी वटवृक्षाची लागवड करा.
0: हे अगदी गंमत म्हणून सांगते, बाजारात आता छोटे छोटे खोटी वडाची झाडं मिळतात. ती घरी आणून पूजा करतात आणि उपास करतात. काय काय करायचं,
1: सुशिक्षित आणि अगदी शिकलेलं सुद्धा वडाचं बोनसाई ठेवतात आणि त्याची पूजा करतात.
0: हो, आता हा सगळा जुना हेतू पण त्याचं नवीन रूप समजून घेतलं पाहिजे की आपण हा वटवृक्ष निसर्गात किती महत्वाचा आहे. एकीकडे मोठे वृक्षतोड चाललेली आहे, मोठ्याल्या इमारती उभ्या राहत आहेत, पण वडाची झाडं लावली पाहिजे या वटवृक्षाच्या घनदाट सावलीखाली. आपण थोडा वेळ जरी थांबलं ना तरी खूप बरं वाटतं. एक आख्यायिका होती, कोणीतरी एक छोटी गोष्ट सांगितली. एक लाकूड तोड्या वडाचं झाड तोडत होता, तोडता तोडता दमला आणि तेव्हा झाड बोलून त्याला म्हणलं, ये बैस माझ्या सावलीकाठी बैस आणि तू ताजाचा वाला झालास की मला तोड.
1: वटवृक्षाची खूप उपयोग आहे एकदा, त्याची पानं फुलं चीज सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
2: हो, आणि स्त्रियांसाठी केशवर्धक तेलही मिळते म्हणतात. वडाच्या त्या छोट्या छोट्या नाजूक पारंभ्यांपासून उकळवलं तेलात की ते तेल तयार करून केसांना लावलं तर वृक्षाच्या घनदाट सावली सारखी घनदाट.
0: अरे वा, म्हणजे जाहिरातच झाली गेली. खरंच आहे,
1: आणि या जीव त्याच्या चिकापासून जखमा भरून येतात, दातातील वेदनाही कमी होतात असं मी देखील ऐकलेलं आहे. खरंच या दृष्टिकोनातून जर आपण वटवृक्षाप्रती नव्हे तर सर्वच निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला हवं आहे. म्हणजेच दिन आणि सण जुने जरी असले तरी त्याचे नवीन अर्थ आपण जाणून घ्यायला हवे आहे.
0: खरंय गा अंजली, आपण अगदी पूर्वीपासून पर्यावरणाचे विचार करतो, झाडांचे उपकार मानले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, वृक्ष तोड थांबवली पाहिजे, आणि हे घडल्यामुळे काय होईल तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचं संवर्धन होईल म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशारे तुकाराम म्हणून गेले ते काही खोटं नाही. आपण आपण नवीन तरुण मुलांना मुलींना घेऊन आपल्याच मुलांना घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
1: आणि त्यांना खत पाणी दिलं पाहिजे दोन्ही हातांनी. आपण त्याची जी संपत्ती आपल्याला मिळते ती सुद्धा त्याबद्दल आपण
0: म्हणून
1: कृतज्ञ राहिलं पाहिजे.
0: म्हणून सावित्री
1: हा एक प्रकारचा पर्यावरण दिन म्हणून समजला पाहिजे. तर तो तसंच पर्यावरण दिनही होईल.
2: खरं हो ना, खरंय तुमचं दोघींचं पण या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानुसार या दिनविशेषाची एक विशिष्ट थीम असते दरवर्षी. तर यावर्षीची थीम आहे भूमी आमची जमीन आमची भविष्य होती. पण आता आपण बघतो की कर्ब उत्सर्जन वाढतच चाललेलं आहे. दरवर्षी पर्यावरण परिषदेत जी जून मध्येच आता पॅरिसला होईल प्रत्येक वर्षी चर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाला त्यांचं टार्गेट दिलं जातं की तुम्ही कर्ब उत्सर्जन इतकं कमी करा, इतक्या टक्क्यांनी कमी करा. पण पण याच्यावर गांभीर्याने कुठलाही सरकार किंवा कुठलाही देश विचार करताना दिसत नाही.
0: आणि पेपरवरती फक्त वर्क केलं जातं की असं टार्गेट पूर्ण झालं अमुक झालं.
1: उलट काय करतात वृक्षवल्ली तोडून सिमेंटची जंगली उभारली जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यांनी संवर्धन केले पाहिजे, रक्षण केलं.
0: ते तर बरोबर आहे, कारण राहायला जागा पाहिजे. आता इतकी लोकसंख्या वाढली की घरही बांधली जाणार ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या घराच्या आसपास आता गव्हर्नमेंटने पण सांगितलं की तुम्ही जरी एक फ्लॅट सिस्टीम केली 15-20 मजली उंच इमारत उभी केली तरी तुम्हाला तिथल्या सगळ्या आसपास मोठी मोठी झाडं लावणं अपरिहार्य आहे, कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, पाणी वाचवणे, पाणी जिरवणे अशा सगळी पर्यावरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे.
2: त्या सगळ्यासाठी ना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात किंचित बदल करणं खूप म्हणजे गरजेचं आहे. तरच ते पर्यायाने निसर्गाचे पृथ्वीचे संरक्षण केल्यासारखे होईल. म्हणजे खरं पाहिलं तर आपली हाव इतकी आहे ना, आपण आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आणून घरामध्ये
0: ठेवतो.
2: ती वस्तू निर्माण करण्यासाठी पृथ्वीतनं जे काही रिसोर्स मटेरियल लागतं ते लिमिटेड आहे. हो, ते कोणाच्या लक्षात येतच नाही.
0: ते पुढच्या पिढ्यांसाठी ठेवलं पाहिजे,
2: ते वाढणार नाहीये.
1: बरोबर. त्याशिवाय या महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती ही साजरी केली जाते.
0: अगं कॅलेंडर पाहिला ना की कळतं कोणते कोणते दिवस असतात, काय साजरं केलं जातं आणि त्याचा नवीन अर्थ काय आहे हे आपण खरंच विचार करतोय ना ते गिजाणी आणि पोहोचवतोय लोकांपर्यंत. ते खूप छान आहे. कबीर म्हटला की मला सुप्रिया आठवते आणि सुप्रियाला काही कबीराचे दोहे आहेत माहिती आहे. तर जरा दोहे सांग ना आम्हाला. तशी थोडी भाषा अवघड आहे पण तरी सुद्धा सांग.
2: आता कबीर म्हटलं की खरंच दोहे कबीराचे खूप सारे आहेत. पण तुम्ही दोघी मला गुरु समान आहेत त्यामुळे पहिला दोहा त्यांचा गुरु गोविंदावर असलेला तो मी सांगते. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलहारी बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय, कबीरा गोविंद दियो बताय. म्हणजे परमेश्वर गुरु आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार कोणाला करायचा, गुरुंना करावा असे संत कबीरजी निर्विवादपणे सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात.
0: अगदी खरंय. म्हणून कबीर हे वेंकरे कुटुंबात काशी इथं जन्मले खरे पण त्यांच्या जयंतीला कबीर प्रगट दिन असं म्हटलं जातं. आणि हिंदू किंवा मुस्लिम असं कुठल्याही धर्मात त्यानं बांधलेलं नाहीये. तर भक्तीच्या मार्गाने समाजाला अंधविश्वासापासून, पाखंडीपणापासून, विचित्र पद्धतींपासून दूर राहायला सांगितलंय. हा पुढचा दोहा,
2: पुढचा एक बघा ना रामावरती आहे. आपण राम राम नामाचा जप करूया असं सांगतो. तर राम राम सब कोई कहे, दशरथ कहे न कोय, एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. म्हणजे राम राम सगळेच म्हणतात पण दशरथ, दशरथ म्हणजे दाही, रथ म्हणजे इंद्रिय, दशरथ नव्हे दशरथ, रथ म्हणजे इंद्रिय, दाही इंद्रिय रथ करून एकदाच राम म्हणा म्हणजे कोटी यज्ञ फळ मिळेल असे कबीर सांगतात.
0: खूप छान. त्यांच्या शिकवणीचा विचारांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यांची जयंती आपण केली पाहिजे.
1: त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात,
0: कीर्तन पण होतं.
1: हो, आणि त्यांचं पालन पोषण हा तर नीरू आणि नीमा या मुस्लिम सुफी कुटुंबात झाले. तसेच त्यांचे अनुयायी असंही सांगतात की कबीर हे प्रकाशाचे शरीर धारण करून संत लोकातून आले आणि तलावातील कमल पुष्पावर लहरताना त्यांना नीमा आणि नीरू या मुस्लिम दाम्पत्याने बघितले. आणि त्याच्यामुळे त्यांचे मध्ये पालन पोषण तिथे झाल्यामुळे त्यांचे बहुतेक लेखन
0: हे हिंदीमध्ये आणि दोह्यांमधनं आहे आणि दोह्यांमधून त्यांनी जनतेला खूप चांगले संदेश दिले की जात पात के बंधन में लोक वरते है कभी यह बंधन तोडो फिर मत मरणारे असं सगळं सांगत असतात आणि या पाखंडी बंधनात लोक मरतात म्हणून माणसा माणसावर प्रेम करा चुकीच्या मार्गाने विचार करू नका म्हणून वाईट ज्या गोष्टी आहेत ती बंधन सोडा असे कबीर म्हणतात. सुप्रिया अजून एक आठवतंय का दोहा?
2: अजून एक बघा ना, ते म्हणतात जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर. जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर दोनों ही ना खा पाए चाहे राजा हो या फकीर.
0: अरे वा, जीवनाचं सारच
2: आहे,
0: सर्वज्ञानच आहे. मग तेच आहे ना, आपल्या बहिणाबाई म्हणून गेलेला तेच आहे की आला श्वास म्हणे मी कोण, गेला श्वास गेला श्वास म्हणे तू कोण तू कोण.
2: बरोबर,
0: जगण वर्ण एका श्वासाचं अंतर आहे. मग ह्याचं आपण कायम भान ठेवलं म्हणजे कबीराची आठवण ठेवली आणि त्याचे दोहे आपल्या स्मरणात असले म्हणजे आपण जगण्याला नवीन अर्थ देऊ शकतो, चांगला अर्थ देऊ शकतो. खरंच
2: त्याच्या जीवनातलं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे कबीरांनी.
0: हो हो, आणि आठवतोय का एखादा दोहा?
1: हा ऐकूया.
0: बरेच दोहे पाठायचा तुझे, खरंच कौतुक वाटत. कबीरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवण दिली, अनेकांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांचे कितीतरी दोहे आहेत. त्याचं मराठी भाषांतर आहे, इंग्रजी भाषांतर
1: करणार नाही. भगवान पे भरोसा रखो.
0: अरे वा,
1: म्हणजे जेव्हा तुम्ही जगातील विविध प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना घाबरू नका, फक्त भगवान परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा असेही त्यांनी निश्चय केले. आणि आपल्या दोहांमधून विविध प्रकारची मौलिक शिकवण समाजाला त्यांनी दिली.
0: खरंच आहे, अगदी खरंच आहे. तांत्रिकपणा करू नका,
1: हे चांगले संस्कार, हे चांगले सुविचार त्यांचे आपण नवीन पिढीत संक्रमित करायला पाहिजे. नवीन पिढीनेही हे वाचले गेले पाहिजे त्यांच्याकडनं. त्याप्रमाणे
0: त्या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद नष्ट करा असे परखड विचार सांगितले. हे नवीन पिढी सुद्धा रुजवले
2: पाहिजे. हो, आता येतो आपण शेवटी त्यांचा एक दोहा सांगते.
0: अरे वा,
2: रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय. रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, टूटे से फिर ना जुडे जुडे गाठ परी जाय.
0: वा वा वा,
2: अशा कबीरांना
0: काय सुंदर
2: आपण स्मरणात ठेवलं पाहिजे
0: आणि कायम ठेवलं पाहिजे. आणि कबीरांचे दोहे वगैरे सगळ्या मुलांनी वाचले पाहिजे. कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक संत साहित्याचा पेपर असला पाहिजे. तुम्ही आर्ट्सला असा, सायन्सला असा, कॉमर्सला असा, आपल्या संस्कृतीचा परिचय त्याच्यामधनं होईल. या सगळ्या संतांनी टाळकुटेपणा नाही सांगितला तर समाजामध्ये सगळे धर्म एकत्र सुंदरपणे तुम्ही नांदावेत यासाठी प्रयत्न केले. आणि परमेश्वर हा माणसामध्ये आहे, चांगलं वागण्यामध्ये आहे, चांगल्या कृतीमध्ये आहे असं सांगितलं आणि सगळ्यांनी एकोप्याने राहा असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, कॉलेजला असावं का नसावं असं
1: पाहिजे? असे इतके सुंदर विचार आणि इतक्या सुंदर शिकवणी पुढच्या पिढीमध्ये रुजवायला हव्यात.
2: पण तो एक गैरसमज आहे की संत किंवा संत वाङ्मय आणि हे सगळं जे करायचं ते कुठल्या आश्रमात, वानप्रस्थाश्रमातच करायचं. हा चुकीचा समज आहे. म्हणजे एखादा तरुण मुलगा वाचत जरी असेल तर त्याला दीक्षित म्हटलं जातं.
1: हो, उलट नवीन
0: पिढीने हे वाचलं पाहिजे
2: आणि लवकर वाचलं
1: पाहिजे आयुष्यात आपल्या.
0: म्हणजे त्यांचे जुने विचार हे जुने नाहीच आहेत, ते किती नवे आहेत ते लक्षात येतं.
1: आणि आपण म्हणतोय की जन्म जुने पण त्याचे अर्थ नवे, शब्द जुने पण अर्थ नवे.

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज मुलाखत घेणार आहे सोहम रानडे या मुलाची. हा 8वीत शिकतो, अभिनव शाळेत आहे, पण मुलाखत अशासाठी घेणार आहे की याच्या आवडीनिवडी फार चांगल्या आहेत, वेगळ्या आहेत. म्हणजे काय तर त्याला ट्रेकिंग करण्याची आवड आहे आणि म्युझियम्स पाहण्याची आवड आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची म्युझियम पाहण्याची आवड जरा जाणून घेऊया. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: तुला म्युझियम पाहण्याची आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुठलं म्युझियम पाहिलं?
1: मी सर्वात पहिल्यांदा राजा केळकर म्युझियम जे पुण्यात आहे ते बघितलं. हे म्युझियम माझ्या आईने मला सर्वप्रथम दाखवलं.
0: बर.
1: आईने मला संग्रहालय याचा अर्थ मला सांगितला. मला संग्रहालय म्हणजे काही माहिती नव्हतं, पण तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं. राजा केळकर हे म्युझियम राजा या नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलंय. हा राजा नावाचा मुलगा फार लवकरच वारला गेला, म्हणून तिच्या बाबांनी ह्या म्युझियमला नाव राजा दिनकर राजा केळकर म्युझियम ठेवलं, आणि नंतर त्यांनी ते महाराष्ट्र सरकारला सोपवून दिलं.
0: बरोबर. काय काय पाहिलंस या म्युझियम मध्ये? मगाशी पण परत एकदा सांग.
1: या म्युझियम मध्ये मी जुने दागिने, जुने दरवाजे, संगीत वाद्ये, चित्रे आणि कोरीव कामाचे काही नमुने बघितले.
0: कलेचे नमुने बघितले. हे सगळं जपून ठेवणं आणि त्याचा संग्रह करणं याचा अर्थ तुला मग आईने समजून दिल्यामुळे समजला.
1: समजला.
0: अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा तू आणखी एक दोन म्युझियम्स पाहिली असं मी ऐकलं. कुठलं म्युझियम पाहिलंस आणखी?
1: मी पुण्यामध्ये आणखी विक्रम पेंडसे सायकल म्युझियम बघितलं. हे म्युझियम विक्रम पेंडसे यांचं आहे. हे म्युझियम 3 मजल्याचं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सायकलींचे नमुने ठेवले आहेत. ह्या म्युझियम मध्ये जवळजवळ 150 सायकली आहेत. आम्ही 1916 मधली सर्वात जुनी सायकल बघितली. आम्ही आणखी तिकडे वेगवेगळे टायर्सचे प्रकार, पंप्सचे प्रकार, हॉर्न्सचे प्रकार आणि तेल जे आपण भरतो चेन मध्ये याचे कंटेनर्सचे पण प्रकार आम्ही बघितले.
0: अरे बाप.
1: आणि मला आठवत आहे की माझ्या एका वाढदिवसाला मी आणि माझे मित्र आणि माझा परिवार ह्या म्युझियमला आम्ही भेट दिलेली.
0: फार छान. म्हणजे केवळ वाढदिवस म्हणजे खाणे पिणे, गप्पा मारणे, केक कापणे असं नाही, तर काहीतरी बौद्धिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही सगळ्यांची वर्गणी भरून तुमच्या वर्गातल्या मित्रांना नेलं होतं. बरोबर ना?
1: हो.
0: मग ते सगळं पाहिल्यानंतर तू लिहिलीस का माहिती त्याच्याबद्दल?
1: मला एक चांगली सवय आहे. मला कुठेही गेलो असेल, मी म्युझियमला गेलो असेल किंवा कुठलं पर्यटक स्थान बघितलं असेल तर मी त्याची माहिती लिहितो आणि त्यांचे काही कातरणं कापतो. तर या म्युझियम बद्दल मी माहिती लिहिली, माझा आणि माझ्या मित्रांबद्दलचा अनुभव लिहिला आणि मी जे तिकडे काही फोटोज काढलेले हे माझ्या मी एका डायरीत चिटकवून ठेवले.
0: वा वा, फारच छान. आणि पुण्यात आणखी कुठलं म्युझियम पाहिलंस?
1: आणखी मी पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम बघितलं.
0: वा, क्रिकेट आवडतं का खेळायला?
1: हो, क्रिकेट तर मला फार आवडतं. हे म्युझियम जेव्हा मला कळलं तेव्हा मला फारच आनंद झाला. माझ्या आई बाबांच्या मागे लागलो आणि मग एका रविवारी आम्ही ते म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: हे म्युझियम पुण्यातील सहकार नगर येथे आहे. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली, त्या म्युझियम बद्दलची माहिती सांगितली, त्या म्युझियम मध्ये कोण कोण मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत आणि या म्युझियम मध्ये काय काय ठेवलं आहे. मग नंतर आम्हाला एक गाईड आले आणि त्यांनी माहिती सांगितली. आम्ही सचिन तेंडुलकर यांनी जी बॅट वापरलेली ही आम्ही बघितली. मी त्याच्या त्या बॅट सोबत फोटो पण काढला. नंतर मी सर्वात मोठे बॉलर ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांनी जे शूज एकेकाळी वापरलेले यांचे नमुने तिकडे ठेवलेले, प्लेयर्सनी वापरलेल्या जर्सीज, त्यांच्या बॅट्स, त्यांचे ग्लव्स पण तिकडे साईन करून ठेवलेले. आणि जेव्हा मला कळलं की त्या म्युझियमला विराट कोहली पण येऊन गेला आहे तर माझा काय आनंद गगनात मावतच नव्हता.
0: वा, छान वाटायला लागलं तुला?
1: मला फार छान वाटायला लागलं. आणि क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे आणि त्याचं म्युझियम पुण्यात आहे हे म्हणल्यावर तर काय, मी जायलाच पाहिजे.
0: बरोबर. हे तुझ्या डायरीमध्ये खूप छान लिहिलंयस, तू माझ्या समोर आहे डायरी, कात्रणं पण लावलेली आहेस, आणि अगदी तारीखवार लिहिलंय, फार चांगली सवय आहे ही. अशी सवय इतर मुलांना पण असायला हरकत नाही की कुठे जाल तिथे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवली असली पाहिजे. मग मला असं वाटतं मागच्या वर्षी तू गुजरातमध्ये गेला होतास, तिथे सायन्स सिटीला पण भेट दिलीस, तिथे काय पाहिलंस?
1: मी मागच्या वर्षी दिवाळीत गुजरातला गेलेलो माझ्या परिवारासोबत, तर तिकडे आम्ही एका दिवशी सायन्स सिटी बघितली. तर ही सायन्स सिटी अहमदाबादमध्येच आहे आणि याची स्थापना 2001 झालेली. तर आम्ही सायन्स सिटीमध्ये रोबोटिक गॅलरी बघितली, स्पेस गॅलरी बघितली, अॅक्वेरियम बघितलं आणि आणखी काही गोष्टी बघितल्या.
0: अरे वा, आणि रोबोटिक गॅलरी बघताना कसं वाटलं?
1: रोबोटिक गॅलरी बघितल्यावर फारच आनंद झाला. रोबोट यांचं आत्ताच्या आयुष्यात किती काम आहे, किती महत्व आहे हेही आम्हाला कळले. रोबोटचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो, ते आता काही रोबोट्स असे आले आहेत ते आता घरातला झाडू पोछा पण करतात, शेती करतात, म्हणजे जे आपण पेस्टिसाइड्स हे शेतकरी स्प्रे करतो तर ते रोबोटच आकाशातून स्प्रेड करतो. आणखी आता रोबोट्स डॉक्टरांना सर्जरीज मध्ये पण मदत करत आहे. तुम्ही आता ऐकत असाल पेपरात येतं की आता रोबोटिक सर्जरी पण व्हायला लागली आहे, गुडघ्याची पण रोबोटिक सर्जरी होते, रोबोट सर्जरी प्लास्टिक सर्जरी पण रोबोट सर्जरीने होते.
0: बर, म्हणजे ते रोबोट सगळ्याला मदत करतात. माणसानेच निर्माण केलेले हे रोबोट, त्याचे वेगवेगळे पार्ट्स या सगळ्याचं सुद्धा तिथे संग्रहालयासारखं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आहे. मग कॅन्टीन मधला अनुभव सांग ना तुझा तिथे गेल्यानंतर.
1: तर आम्हाला ते अख्खं म्युझियम बघितल्यावर प्रचंड भूक लागली. तर तिकडे कॅफे होता, आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. आमच्या समोर तर आम्हाला कुठला वेटर पण दिसत नव्हता. आम्ही विचार करतोय काय, पण अचानक आमच्या समोर रोबोटच आला. त्याच्या स्क्रीनवर ऑर्डरची लिस्ट होती, मग आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्या वेळानेच त्या रोबोटने आम्हाला आमची ऑर्डर परत आणून दिली. हे बघून आम्हाला फारच आनंद झाला.
0: अरे वा, मस्त. म्हणजे प्रत्यक्ष रोबोट काम करताना तुम्हाला दिसला?
1: दिसला.
0: आणि तू पुढचं आता बघूया तुझी डायरी पुढे काय लिहिलीस. मागच्या वर्षी तू लंडनला गेला होतास,
1: हो,
0: तिथे कुठले म्युझियम पाहिलं?
1: लंडनला मी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं.
0: कोणाकडे राहिलास तिथे?
1: तिकडे मी अमृतामोशी आणि पुष्कर काका यांच्याकडे राहिलो, माझे रिलेटिव्ह आहेत.
0: हा, तिथे तू रेल्वेचे रूट्स पण पुष्कर काकाकडनं समजून घेतलेस,
1: हो,
0: असं लिहिलंयस वहीत. आणि मग म्युझियम पाहिलं?
1: हो, तर मी पहिला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ह्या म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांनी जी वाकनख अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ते या म्युझियम मध्ये ठेवलेले. हे बघून मला फारच आनंद झाला. मला शिवाजी महाराजांचा फार अभिमान वाटला आणि माझे हात त्या वाघनखांसमोर जोडले गेले.
0: मग वाघनख घेऊन यावी असं वाटलं नाही का?
1: हो, पहिलं वाटलं की आपण चला घेऊन जाऊ वाघनख भारतात, पण हे काही आता शक्य नाही आणि आम्हाला पण साध्या लोकांना जमणार नाही.
0: बरोबर, त्याला नियम असतात, अनेक गोष्टी असतात. बरोबर.
1: आणखी त्या म्युझियम मध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या, वेगवेगळे टॉवर्स होते आणि शिल्प होते, स्कल्पचर्स होते, युरोप आणि आशियातली काही पेंटिंग्स होती, मुघल आणि मराठा यांच्या तलवारी होत्या, झिरोटोपे होते आणि काही गोष्टी होत्या.
0: बरोबर, दिवसभर म्युझियम पाहताना दमून गेला असाल मग?
1: हो, लंडन आणि युके मधली म्युझियम प्रचंड आहेत. ती म्युझियम बघायला जवळजवळ 2-2 दिवस लागतात.
0: बरोबर. कोहिनूर हिरा पाहिला का?
1: हो, मग कोहिनूर हिरा आम्ही बघितला. हा कोहिनूर हिरा क्राऊन ज्वेल्स च्या टॉवर ऑफ लंडनच्या क्राऊन ज्वेल्स च्या म्युझियम मध्ये स्थित आहे. तर आम्ही तो कोहिनूर हिरा बघितला. त्या कोहिनूर हिरा सोबत पण काही वेगवेगळे हिरे होते, काही दागिने होते आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच किंग चार्ल्स यांचं कॉरोनेशन झालेलं. तर त्या कॉरोनेशनला त्यांनी कुठले दागिने वापरलेले, काय काय गोष्टी वापरलेल्या याची माहिती मिळाली आणि ते प्रत्यक्ष तिकडे त्यांनी ठेवलेले.
0: बर बर. आणि तू पुढच्या डायरीचं पुढचं पान मी उलटलंय, त्याच्यावरती ते व्हॅक्सिन्स बद्दल लिहिलंय, ते काय आहे?
1: हा, तर आम्ही दुसऱ्या दिवशी सायन्स म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: तर तिकडे फार वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहेत. तर पहिला एक डिपार्टमेंट होता ज्याच्यात जेम्स वॅट जे इंग्लंडचे सर्वात मोठे दिग्गज सायंटिस्ट होते यांनी स्टीम इंजिनचा पहिला शोध लावला यांच्याबद्दल माहिती होती आणि स्टीम इंजिनचे तिकडे एक मॉडेल ठेवलेलं. तर तिकडच्या मॉडेल बद्दल आम्हाला गाईडनी माहिती सांगितली आणि त्या मॉडेल ते कसं काम करतं आणि करायचं याची पण तिकडे माहिती होती. मग आणखी आम्ही सायन्स डिपार्टमेंट बघितलं स्पेस शटल मध्ये किंवा रॉकेट जे आपण आता सोडतो लॉन्च करतो व्हर्च्युअल रॉकेट पण होता त्याच्यात आम्ही बसलो आणि आम्हाला प्रॉपर फील आला की ऍस्ट्रॉनॉट हे अंतराळात कसे जात असतील. तर आम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे मटेरियल्स बघितले जे स्पेसमध्ये जायला उपयुक्त असतात आणि त्यांची बद्दल माहिती बघितली. अजून आम्ही ग्रह ताऱ्यांची माहिती बघितली आणि आता तुम्ही बोलल्यासारखं मी तिकडे वॅक्सिनचं पण एक डिपार्टमेंट होतं. तर आता कोरोनाच्या काळात वॅक्सिनची फार मोठी गरज होती तर आपल्या भारतानेच जगाला खूप वॅक्सिनचा सप्लाय केला होता तर त्याच्याबद्दल माहिती होती. वॅक्सिन कसं बनवतात त्याची पण माहिती होती.
2: अरे वा, म्हणजे सगळी माहिती तुझ्या डायरीत तू लिहिलेली आहेस. सायन्स सिटी जसं अहमदाबादला बघितलंस तसंच लंडनलाही ते बघितलंस आणि सायन्सच्या वेगवेगळे प्रयोग मांडलेले हे सगळे बघितलेस लिहिलेस. किती मोठी डायरी आत्ता तुझी 8वीत असतानाच झालेली आहे. केवढी कात्रणं तू जमा केली आहेस. खूप चांगली सवय आहे ही आणि हे सगळं तू आता आणखी तुला असं वाटतं का आपण सुद्धा इतर मुलांना असं घेऊन पुढे दाखवावं.
1: हो, माझी अशी इच्छा आहे की आता जेव्हा मी मोठा होईन

0: या ट्रेकिंगची आवड मला आई बाबांमुळे लागली. मी जेव्हा पहिला ट्रेक केला तो म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा, तर मला आईनी सांगितलं की आता आपल्याला ट्रेकला जायचंय, तू ये. तर आधी मी हो बोललो, पण नंतर माझ्या मनात सारखा विचार चालायचा की काय असणार आहे तो ट्रेक, की एवढा भर उन्हात मला चढता येईल का, आणि एवढा वेळ तो ट्रेक असणार आहे, तिकडे कुठे खाऊ आम्ही, एवढे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण जेव्हा मी हा ट्रेक केला, घरी आलो, तेव्हा मला फार आनंद झाला, मला फार आवडलं, आणि ह्यापासून मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मी ट्रेक करतो विकेंड्सला.
1: कुठले कुठले गड चढलास?
0: मी रायगड चढलो, तो शिवनेरी चढलो, लोहगड चढलो, वासोटा पण चढला.
1: मी ऐकलं की तू एक नाईट ट्रेक पण केलास.
0: हो,
1: तू अजून लहानच आहेस, 8वीतच आहेस ना?
0: हो, मी आज 6वीत केलेला.
1: अरे वा, कोणाबरोबर गेलास?
0: ह्या ट्रेकला मी माझा मित्र, त्याचे बाबा आणि त्याच्या बाबांचेही काही मित्र यांच्यासोबत गेलेलो.
1: काय काय साहित्य लागलं त्यासाठी?
0: नाईट ट्रेक होता म्हणून नक्कीच उजेड काही नव्हता, तर आम्हाला हेड टच आणायला सांगितलेला.
1: कोणत्या गडावर गेला त्याची?
0: आधी आम्ही तोरणा गडाला गडावर गेलो.
1: म्हणजे नाईट ट्रेक तोरणा गड,
0: तोरणा जो गड महाराजांनी स्वराज्य
1: तोरण बांधलं,
0: स्वराज्याचं तोरण बांधलं तो गड. तर मग आम्ही हेड टच नेले, काही इक्विपमेंट्स नेले, म्हणजे काठी नेली, स्पेशल बूट्स नेले, आणि या साहित्याने आम्ही चढायला लागलो. तर आम्हाला आधी सांगितलं गेलं की त्या हेड टॉर्च मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते, म्हणजे व्हाईट लाईट, रेड लाईट इत्यादी. तर आम्हाला वॉर्न केलं गेलं की रेड लाईटचा तुम्ही वापर करू नका, कारण की समजा त्या गडावर कुठले अॅनिमल्स असतील तर त्याच्यामुळे ते त्या लाल लाईटमुळे प्रभावित होऊन आमच्यावर अटॅक पण करू शकतात.
1: घाबरलात का?
0: हो, थोडी भीती वाटली, पण नंतर आम्ही पांढरा रिटर्न करून गड सुखरूप वरती चढलो.
1: पूर्ण चढलात?
0: पूर्ण.
1: सूर्योदय गडावरनं
0: गडावरनं बघितलं,
1: लिहिलेलं आहे इथे की सूर्योदय आम्ही गडावरनं पाहिला. बरोबर आहे. तर ह्या तुझ्या सगळ्या आवडी खूप छान आहेत, असे छंद अशा आवडी तू कायम जपत राहा. आणि तुझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे डायरीत तू टिपून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टी फारच छान आहे. फार थोडी मुलं असं सगळं पाहिलेलं लिहून ठेवतात, त्यामुळे तुझ्या या सगळ्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आणि असंच तू पुढे मुलांना नक्की घेऊन जाशील, ट्रेकिंगला नेशील आणि
0: म्युझियम दाखवायला येईल.
1: बरोबर. आज आपण सोहम रानडेची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा, माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवनयात्रा, एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असाच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनं सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात
जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच, तिथे विसावला आहे अग्नी साक्षात, गौरव भारताचा, प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा, सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालंय, निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय, समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय, जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत, तुला कोणी बनवलं, तुला कोणी साकारलं, कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती। अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेतायत, बनवताना प्रत्येक भाग चहूबाजूनं तपासून घेतायत, माझी प्रत्येक चाल, तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात, दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात। जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा। पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनी केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी। कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी। मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली, आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी, लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद, आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची, निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह, घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम, शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर। स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र, तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य, आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं, राष्ट्र वाढतं, भरभराट होते। सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, माईच्या, प्रेमाच्या, निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या। समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे। डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली। तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात। मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं। त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली। अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या। त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया। कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होतायत यातना आणि वाटतंय रडावस का। अरे मदर तेरेसा दुःखात आहे,
जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची, जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी? आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल? भटक्या माणसांना घरी कोण नेईल? खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप। दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना, हे ईश्वरा नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे, तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे। मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत, मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही। हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत। तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा। अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम, जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील। हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे। ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाज सेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे। अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी। अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम। तर मंडळी, आज इथं थांबूया। मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी। नमस्कार।

भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 221, दशक 17, समास 6, देहात्म निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःख भोगतो, शेवटी अचानक शरीर सोडून जातो। शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते, नाना सुख प्राणी भोगतो, वृद्धपणे अशक्त झाल्यावर दुःख भोगतो। मरू नये अशी त्याची इच्छा असते, अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो। वृद्धपणी नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो। देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळतं, नंतर देहअंताच्या काळी तडफडून जीव जातो असा आत्मा दुःखदायक असतो। एकाचे एक प्राण घेतो, शेवटी सगळं निरर्थक ठरतं, काहीच उरत नाही, असा 2 दिवसाचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात। नाना दुःखांचा पसारा वाढवतात, दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचंही समाधान झालं नाही। काही दुःख भोगलं, थोडंसं सुख भोगलं, बाकीचं सगळं दुःख। जन्मापासून आठवावं म्हणजे लक्षात येईल की दुःख मिळालं, त्याची मोजदात कशासाठी करायची, अशी आत्म्याची संगती आहे। नाना दुःख प्राप्त होतात, प्राणी मात्र दीनवाणा होऊन जातो, काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो। नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, झोपेच्या वेळी ढेकोण पिसवा नाना प्रकारचे दास देतात, भोजनाच्या वेळी माशा येतात, नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात, पुढे त्याची फजिती मांजर करतात, डोक्यातील ओवा, त्वचेत घुसणाऱ्या ओवा, गोचीड, गांधील, माशा, सर्प असा त्रास होतो। त्याच्यावर उपाय केला तर त्या प्राण्यांचा त्याचा त्रास होतो। विष, विंचू, सर्प, वाघ, अस्व, सुसरी, लांडगा माणसाला माणसे त्रास देतात, परस्परांना सुख संतोष एकही देत नाही। 84 लक्ष योनी असतात, एकाला एक भक्षण करतात। नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगायची, अशी अंतरात्म्याची करणी। नाना जीव धरणीवर गर्दी करतात, एकमेकांचा संहार करतात, अखंड रडतात, सरफडतात, तडफडतात, प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रह्म म्हणतात। परब्रह्म जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, परब्रह्मामध्ये निंदा स्तुती दोन्हीही नाही। उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या, विचार केला असता प्रत्ययाला धगडीचा, बुटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा। इतकं असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही, तिथे कल्पना चालत नाही, तिथे असंबद्ध ज्ञान उपयोगाचं नाही। सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, सगळ्यांना वैभव कसं मिळेल, त्यासाठी देवानं योग्य अयोग्य निर्माण केलं। बाजारामध्ये उदंड लोक असतात, जे बाजारात आलं ते घेतात, भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात। त्याचप्रकारे अन्न वस्त्र, तसेच देवतार्चन, त्याचप्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात। सगळे लोक सुखी आहोत असं मानून घेतात, संसार गोड करून घेतात, महाराजे वैभव भोगतात, ते करंट्या माणसाला कसं मिळेल। मात्र नाना दुःख असतात तिथे सगळं सारखंच, पूर्वी नाना सुख भोगलेले असतात, शेवटी कठीण दुःख सोसवत नाही, प्राण शरीर सोडत नाही, मृत्यूचं दुःख सगळ्यांना कासावीस करतं। नाना अवयून झाले तसंच जगत राहिले, प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले, रूप लावण्य निघून जातं, शरीर सामर्थ्य नष्ट होतं, कोणी संकट येऊन मरतात, अंतकाळ दीन वाईट सर्वांना समान असतो असं चंचल अवलक्षण आहे, ते दुःखदायक आहे। काही लोक भोगून अभोगता असं म्हणतात, ती तर अवघीच फजिती, लोक पाहिल्याशिवाय उगाच बोलतात। अंतकाळ कठीण आहे, शरीर प्राण सोडत नाही, अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पाहायला मिळते असा इशारा समर्थ देत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6 समाप्त। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आओ मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावं असं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोतेहो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन आपण गेल्या काही भागापासून करतो आहोत। आज सुद्धा एक अशाच अवलियाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती गजानन महाराज गुप्ते। तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे। अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासाने ताऊन सुलाखून निघालेले एक नाव म्हणजे गजानन महाराज गुप्ते। महाराजांचा जन्म 1892 सालचा 15 ऑगस्ट 1892 कुलाब जिल्ह्यातील पेण येथील वतनदार कुलकर्णी मुरलीधर गुप्ते आणि लक्ष्मीबाई गुप्ते या दाम्पत्याच्या पोटी गजानन महाराज यांचा जन्म झाला। त्यांना 5 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय मोठा परिवार। गजानन महाराज सर्वात लहान। लहानपणापासूनच धार्मिकतेकडे ओढा असल्याने ते देवपूजेत रमून जात। महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आल्या। त्यांचा उजवा पाय या आजारात कायमचा निकामी झाला। महाराजांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आईही देवाघरी गेली आणि त्यांची जबाबदारी मावशी बाळूबाईवर येऊन पडली। लहानग्या गजाननाच्या घरात चिखली तालुक्यातील जांबोरा येथील नवनाथ मंदिराची पूजा होती। येथे आलेल्या यलोबा महाराजांच्या देवस्थानी राहत असलेल्या नारायण सरस्वती नावाच्या योगी पुरुषाला ते निशितीनी भजत असत। एकदा गुप्ते कुटुंबीय त्यांच्या दर्शनाला गेले असता नारायण बाबांनी आपला कृपाहस्त लहानग्या गजाननाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सज्ञान केले। पुढे गजानन महाराजांना योगी मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झाला। तो दिवस मोठा पावन होता। जांबोरी मुक्कामी लहानगा गजानन झोपलेला असताना स्वप्नात समाधी दुभंगून नाथपंती योगी आला आणि स्पष्ट अशा आदेश ओम हंस सोहम ब्रह्म मंत्राची दीक्षा देऊन अदृश्य झाला। जागे झाल्यावर गजाननाला तो मंत्र स्पष्ट आठवत होता। त्याने नारायण बाबांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आधीच या घटनेची कल्पना होती। त्यांनी मंत्राचा उच्चार करावयास लावला आणि सतत जप करायला सांगितलं। त्यानुसार गजानन महाराज पुढे आयुष्यभर या मंत्राचा जप करत होते। यशवंतराव देव मामलेदार पटांगणावर गजानन महाराज यांची समाधी आहे। 20व्या शतकातील अनेक सिद्ध अवलियांपैकी एक असलेले गजानन महाराज नाथपंती होते। त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे ते लहान बंधू। आयुष्याच्या उत्तरार्धात गजानन महाराज नाशिकला येऊन राहिले। आपले सत्यस्वरूप कमी वेळा भक्तांपुढे प्रकट केल्याने त्यांचा शिष्यवर्ग अत्यंत तोकडा आहे, परंतु त्यांच्या समाधीवर डोकं टेकवून आजही नाशिककर स्वतःला धन्य मानतात गजानन महाराजांना अनेक सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला होता। शेगावचे गजानन महाराज, माधानाचे गुलाबराव महाराज, वाशिमचे नंगे महाराज आणि श्री हरिहर स्वामी, द्वारकेचे तेली महाराज, यवतमाळचे खटिया महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पंढरपूरचे तपकिरी बोआ, कल्याणचे राम मारुती महाराज या सिद्ध पुरुषांच्या सहवासाने गजानन महाराज 52 कशी सोन्यासारखे ताऊन सुलाखून निघाले होते। कल्याणचे राम मारुती महाराज तर त्यांना चौरंगीनाथांचा अवतारच म्हणत। महाराज अकोल्याला बंधू कवी बी यांच्या घरी राहत असताना पडक्या वाड्यात जाऊन सोहम या जपाचे अनुष्ठान करीत असत। साधना काळ पूर्ण होत आल्यावर महाराजांची सोहम साधना प्रगत झाली आणि नाथांच्या कृपेने ती दुसऱ्यांना अनुग्रह देण्या इतपत विस्तारली। मनुष्य दररोज साधारण 2,16,000 वेळा श्वासोच्छवास करतो। शांतपणे लक्ष दिल्यास असे जाणवते की श्वास घेताना सो तर श्वास सोडताना हुं असा ध्वनी येतो। ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे। या ध्वनीची सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणारी प्रयत्नपूर्वक जाणीव म्हणजे सोहमची साधना होय। तीच साधना गजानन महाराज गुप्ते यांना सहज साध्य झाली होती। गजानन महाराजांची राहणी अगदी नीटनेटकी स्वच्छ पद्धतशीर होती। नाशिकच्या वास्तव्यात ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच जेवण करत असत। 5 ते 6 वेळेस चहा पीत आणि सतत सिगरेट ओढत असत, परंतु त्यांच्या खोलीत कधीही सिगरेटचा वास आला नाही। ते स्वतःची सही केरसुणी नावाने करत। साधना काळात अनेक साधकांना गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक चमत्कार अनुभवास आले।
एका विशिष्ट पातळीवर साधना पोहोचल्यावर योग्याला अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्यानुसार या अतिमानसाच्या स्तरावरील योग्याकडून अनेकदा असामान्य गोष्टी सहजच घडतात. जनसामान्यांना हा चमत्कार वाटतो, परंतु संतांचे मात्र अशा चमत्कारांकडे लक्ष नसते. गजानन महाराजांच्या सान्निध्यात बुक्याचा म्हणजेच अबीराचा वर्षाव होणे, गुलाबाची फुले उत्पन्न होणे, झोळीभर भस्म अचानक निर्माण होणे, अत्तराचा घमघमाट पसरणे, भक्तांना अनेक दुर्धर आजारातून सहज मुक्ती मिळणे असे अनेक अनुभव आले. हे अनुभव 1940 दरम्यानचे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे काही भक्त आजही नाशिकमध्ये आहेत. ते आजही गजानन महाराजांच्या चमत्कारांचे दाखले देत अनुभव सांगतात. गजानन महाराज नेहमी म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच असे करत बसलात तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि सुरुवात करा. बारीक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. मुमुक्षाने तर वाचन बंदच केलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने, चिकाटीने, श्रद्धेने सतत अभ्यास चालू ठेवला पाहिजे. कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यावहारिक गोष्टी करीत असावे आणि केवळ गुरुशी सोहम मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावाला अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच. आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्प रहित मन असणे, कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुखदुःखातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे, अशी निर्भय निरंकारी निरामय अवस्था आली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. नाशिकच्या गोदावरी नदीचे अनेकांना आकर्षण आहे. महाराज हे आधुनिक युगातील सिद्धयोगी आणि नाथपंथीय सत्पुरुषच होते. 24 सप्टेंबर 1946 रोजी महाराजांनी देह त्यागला. त्यांची समाधी यशवंतराव महाराज पटांगणावर आहे. अशा योग्याच्या समाधी, त्यांची वास्तव्यस्थाने, त्यांची अनुभूती केलेल्या अनेक वास्तू या दैवी सामर्थ्याने भरलेल्या असतात. दंभ त्यागला तर त्याच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला देखील येतो. डॉक्टर व्ही म भट यांच्यासारख्या साक्षात्काराच्या समीप पोहोचलेल्या आणि परामानस शास्त्राच्या साक्षेपी अभ्यासकाने महाराजांच्या चरित्राला त्यांच्याच सांगण्यावरून प्रस्तावना दिली आहे. देव मामलेदार पटांगणावर महाराजांना अग्नी देण्यात आल्यानंतर रामशेज येथून शिळा आणून त्यांची समाधी तयार करण्यात आली. भारतीय सैन्यातील एक सैनिक डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या लाडक्या शिष्यांच्या समाधी त्यांच्या समाधी शेजारीच उभारण्यात आल्या आहेत. चिटणीस महाराज कानडे मारुती लेन मध्ये राहत, तर कारखानीस महाराज पंढरपूर जवळच्या वेळापूर येथे राहत. परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा, जयंती उत्सव, दादा महाराज पुण्यतिथी उत्सव, भाईनाथ महाराज जयंती उत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात. अनेक नाथपंथी योगी आजही गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ऊर्जा प्राप्त करीत असतात. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह असूनही महाराज कधी कुणाशी मोठेपणाने वागले नाही. प्रत्येक जो जीव त्यांच्याकडे येईल त्याला आत्म्याची ओळख करून देणे, चार महत्वाच्या गोष्टी सांगणे, सोहम साधना कशी करता येईल, त्यातून कसा फायदा होईल, आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करता येईल याकडे महाराजांचा कटाक्ष असे. स्वतःची ओळख केरसुणी म्हणून करणारे महाराज स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत. जो आपल्याकडे येईल त्याला साधना सांगणे एवढ्यावरच महाराज थांबत नसत, तर त्यांची साधना कुठपर्यंत आली हे देखील ते वारंवार तपासून पाहत. इतर सर्व साधूंशी त्यांचे अंतस्थ संभाषण चालत असल्याने ज्याची जशी उन्नती त्याला तसे पाठवत असत. समकालीन साधूंशी अनेकदा त्यांची भेट होत असे. महाराजांना भेटण्यासाठी दूरवरून साधू येत, त्यांच्याशी वेदांताच्या गप्पा मारत आणि अत्यंत समाधानाने परत माघारी जात. गुप्ते महाराजांनी कुणालाही कधी विनमुख पाठवले नाही. त्यांच्या समाधीस्थळी आजही मोठ्या प्रमाणात उत्सव चालतात. अनेक साधू पुरुष येऊन आजही त्यांचे दर्शन घेतात. गुप्ते महाराज यांची समाधी आज देखील अनेक साक्षात्कार देत चिरकाल उभी आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा आत्तापुरती आपली रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: लवादाच्या अधिकार क्षेत्राबाबत आपण आज काही बोलणार होतात, ते नेमकं काय?
1: होय, मागच्या वेळी आपण बघितलं की काही बाबी या लवादाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असूनही त्याचा परामर्श त्या आर्बिट्रल अवॉर्डमध्ये लवादाने घेतल्याचं दिसल्यावरती तो पक्ष हा न्यायालयाचा आधार घेतो, ते आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्याबद्दल किंवा रद्द करण्याबद्दल. अशा वेळी जर का ज्या बाबी लवादासमोर सादर केल्या होत्या त्या आणि लवादासमोर सादर न केलेल्या बाबी असं जर का वर्गीकरण करता आलं तर मात्र लवादासमोर सादर न केलेल्या बाबींवरचा लवादाचा निर्णय मात्र न्यायालय ते बाजूला सारू शकतं.
0: लवाद न्यायाधिकरणाच्या रचनेवरून काही परिणाम होऊ शकतो का?
1: होय, जर का न्यायालयाच्या असं निदर्शनाला आलं की दोन्ही पक्षांमधील लवाद करारानुसार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंटमधील तरतुदीनुसार लवाद न्यायाधिकरणाची रचना झालेली नाही आहे किंवा लवादाची संपूर्ण सुनावणी ही त्याच्यानुसार झालेली नाही आहे असं जर का निदर्शनास आणलं तर मात्र न्यायालय ते आर्बिट्रल अवॉर्ड हे बाजूला सारू शकतं.
0: वादाचा मुद्दाच जर लवाद प्रक्रियेने सोडवता येत नसेल तर काय होतं?
1: काही वेळेला न्यायालयाच्या असं निदर्शनास येतं किंवा आणून दिलं जातं की ज्या मुद्द्यावरून वाद लवादाकडे नेला होता तो मुद्दाच किंवा वादाचं ते कारण हे लवाद प्रक्रियेच्या माध्यमातून निकाली काढता येणार नाही, त्यावेळेस मात्र असा आर्बिट्रल अवॉर्ड हे न्यायालय बाजूला सारतं.
0: जर ते अवॉर्ड देशाच्या सार्वजनिक धोरणाविरोधात आहे असं जर लक्षात आलं तर काय परिणाम होतो?
1: जर न्यायालयाच्या असं लक्षात आणून दिलं गेलं की जाहीर झालेलं आर्बिट्रल अवॉर्ड हे देशाच्या पब्लिक पॉलिसीच्या म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या विरोधामध्ये आहे तर अशावेळी न्यायालय निश्चितच ते अवॉर्ड बाजूला सारतं.
0: असे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा अर्ज करण्याबाबत काही कालमर्यादा असते का?
1: होय, न्यायालयाकडे असं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबाबत अर्ज करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते.
0: ही मुदत केव्हापासून सुरू होते?
1: ही मुदत त्या अर्जदाराला ते आर्बिट्रल अवॉर्ड अधिकृतरित्या मिळाल्यापासून सुरू होतं.
0: मग अवॉर्ड मधील दुरुस्त्या किंवा सुधारणा करताना जो वेळ लागणार असतो त्याचे परिणाम काय होतात?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला. अवॉर्ड जाहीर म्हणजे घोषित केल्यानंतर दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर लवादाकडून किंवा लवाद मंडळाकडून तो अर्ज निकाली काढल्यानंतर अशी 3 महिन्यांची मुदत सुरू होते, त्याच्या आधी नाही.
0: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्यासोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोत्यांनो नमस्कार. मंडळी सावित्री अभयकश्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रतीक्षा धारराव, ज्या पुण्याहून खास आपल्या इथे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे अभ्याकसचा आणि ब्रेन ट्रेन बरोबर त्यांचं कसे सूर जुळलेले आहेत हे सगळंच आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रतीक्षाताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: प्रतीक्षाजी, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खास पुण्याहून आलेल्या आहात, तर तुम्ही म्हणजे नाशिक मधल्या आहात की पुण्यालाच आहात?
1: नाही, नाशिक मधलीच आहे मी.
0: बर.
1: आणि आता फक्त तिकडे शिफ्ट झालेली आहे लग्नानंतर.
0: बर. आणि मग तुम्ही काय करता, अजून काय शिकल्या आहात तुम्ही?
1: मी माझं MA BEd संस्कृत झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि मी तिकडे संस्कृत टीचर म्हणून जॉबला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. संस्कृत मध्ये MA करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. पुण्यात तुम्ही कुठे शिकवत आहात?
1: पुण्यात SMBP इंटरनॅशनल स्कूल आहे, पिंपरी चिंचवड.
0: तिथेच
1: मी संस्कृत टीचर म्हणून शिकवते आहे.
0: बर बर. अच्छा, खूपच छान. आता संस्कृत टीचर म्हणून काम करताय आणि आता त्याचबरोबर अबॅकसशी सुद्धा संबंध आलेला आहे. अगदी दोन खूप वेगळी टोकं आहेत, तर हे कसं काय जुळून आलं?
1: खरं तर दोन्ही टोकं वेगळी आहेत, पण पहिल्यापासून गणिताची आवड होती आणि संस्कृतची आवड होती. संस्कृत निवडलं आणि त्याच्यामध्ये करिअर केलं. पण गणिताची आवड असल्यामुळे अबॅकसचा कोर्स मला मिळाला आणि अबॅकसचा कोर्स ज्यावेळेस मला ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूट मिळाली, तर त्यामध्ये कळालं की असं काही नाही की तुम्ही फक्त म्हणजे गणितातच तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुम्ही अबॅकस करू शकता, शिकवू शकता, असं नाहीये. तर खरं तर मोकळं म्हणजे इतकं मुभा दिलेली आहे आणि बंधन नाहीये की शिक्षणाचं बंधन तिथे ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूटने ठेवलेलं नाहीये आमच्यासाठी, आणि म्हणून मी तिथे जोडली गेली आणि ब्रेन ट्रेनचा सोबतचा हा प्रवास सुरू झाला.
0: बर. मग जसं तुम्ही सांगितलं की गणिताची आवड होती, पण मग अबॅकस शिकताना ही सुरुवात कशी झाली, म्हणजे नेमकी कशी ओळख झाली, कशा पद्धतीने ठरलं की मला आता हे शिकायचंय?
1: माझी मावशी हा कोर्स करत होती आणि मला तिच्याकडनं कळलं की आपण हा कोर्स करू शकतो म्हणून, आणि कोर्स ऑनलाईन होता त्याच्यामुळे अजून चांगलं होतं की आम्ही घर बसल्या शिकू शकत होतो. तर त्यामुळे ना कुठलंही असं नव्हतं की मला एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचंय. मी माझं बाकी करिअर सांभाळता मी यामध्ये प्रवेश करू शकत होते. म्हणूनच मग प्रवास सुरू होण्यासाठी मी या संस्थेशी जोडली गेली आणि नंतर ज्यावेळेस हा कोर्स केला त्यावेळेस ना हे लक्षात आलं की हे बंधन नसल्यामुळे कोणीही करू शकतं. खरं तर सगळ्यांसाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे नरेंद्र निकुम सरांनी, तर प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मीही काहीतरी करावं.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याचदा कशा ना कशा कारणामुळे शिक्षण थांबतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला करिअरचा वे चॉईस करावा लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात. अशा वेळेस तुम्ही हा एक योग्य प्लॅटफॉर्म निवडू शकतात. आणि ज्यांना असं वाटतं की मी घरात बसली, माझं शिक्षण कमी झालेलं आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उभा आहे. कारण तिथे बंधन नाही की तुम्ही या स्पेसिफिक एज्युकेशन केलं आणि मग तुम्ही हा कोर्स मध्ये एंटर होऊ शकता.
0: बरोबर, नक्कीच. म्हणजे हा दुहेरी फायदा तुम्हाला झालेला आहे की संस्कृत बरोबर
1: गणिताची ओपन झाली.
0: खरंच आहे. आणि खरंच हे कौतुक आहे की एकाच वेळी आपण इतकं जर शिकत असू तर आपण खरोखर अपग्रेड राहतो आणि अपडेट होत जातो. आता अबॅकसचं हे शिक्षण म्हणजे आता तुमचं पूर्ण झालंय ब्रेन ट्रेन बरोबर की अजूनही शिकताय?
1: आता आमचे अबॅकस आणि वैदिक मॅथ तर हे जवळपास पूर्ण झालेलं. अबॅकस तर पूर्णच आहे, पण त्याच्यासोबत ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामुळे आम्ही संस्थेशी जोडलेला असतो.
0: बरोबर. मग आता पुण्याला शाळेतली नोकरी आणि आता अबॅकसची ही शिकवणी, तर हे सगळं कसं टाइम मॅनेजमेंट आहे?
1: खरं तर माझा ऑनलाईन क्लास आहे, अबॅकस मी ऑनलाईन शिकवते, त्यामुळे जे काही पॅरेंट्स असे आहेत की जॉब करतात मग मुलांकडे फोन अवेलेबल नसतो, म्हणून मी संध्याकाळचा टाइम ठेवलेला आहे. 7 ते 8 किंवा 7:30 ते 8:30 अशा पद्धतीने संध्याकाळचा टाइम आहे, त्यामुळे माझा स्कूल आणि क्लास या दोन्ही गोष्टी मॅनेजमेंट जातात.
0: बर. मग आता सध्या किती विद्यार्थी शिकतात?
1: आता माझ्याकडे जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचे बॅच आता आहे.
0: बरं.
1: याआधी ऑनलाईन कोर्स बरेच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत.
0: बर, खूपच छान. म्हणजे याच्याही आधी आपण क्लासेस घेतले की आताच ही सुरुवात नाही केलेली?
1: हो. याआधी मी 2.5 वर्षापासून क्लास घेते आहे.
0: बर बर. मग आता पुण्याला तुम्ही शिकवत आहात आणि पुण्यातच राहताय, तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे फक्त पुण्यातलीच मुलं आहेत का इतरही कुठली मुलं आहेत?
1: खरं तर हा मला ऑनलाईन शिकवण्याचा जास्त फायदा आहे की माझ्याकडे सगळ्याच ठिकाणची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मुलं
0: जॉईन होतात. बरोबर.
1: आधी मी पुण्याला शिफ्ट होण्याआधी ज्यावेळेस नाशिकमध्ये राहत होती त्या विद्यार्थ्यांवरही तो परिणाम झाला नाही, ते पुढे कंटिन्यू राहिले माझ्याकडे. आणि तिथे जे नवीन स्टुडंट मिळाले ते

0: बरं, अशाच अनेक विद्यार्थी होते ज्यांनी जॉईन केला क्लास आणि नंतर त्यांनाच इतकी आवड निर्माण झाली की ते आता स्वतःहून क्लास समजा एखाद दोन दिवस सुट्टी भेटली काही नाही झाला तर स्वतःहून विचार दिला का नाही घेते क्लास, आम्हाला घरी बोर होतं का नाही घेते क्लास. म्हणजे अभ्यास ही खेळण्यातून शिकण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मुलं कंटाळत नाही, आनंदाने करतात.
1: आता पुण्यातल्या तुमच्या शाळेचं टायमिंग कसं आहे नेमकं?
0: माझा दुपारचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंतचा.
1: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर क्लासेस?
0: त्याच्यानंतर संध्याकाळी क्लास.
1: बर, पण मग आता इतकं सतत दिवसभर बिझी असताना घरची कामं आपल्याला असतातच किंवा एक वेळ देणं जे आपण म्हणतो ते एक असतं, तर मग हे सगळं कसं मॅनेज करता?
0: खरं तर सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडला होता की एवढं सगळं हँडल होईल की नाही, घरही सांभाळायचं आहे, जॉबही करायचा आहे आणि क्लासेसही घ्यायचे. पण मनात इच्छा होती की करायचं तर आहेच आणि आपण एकदा उडी मारली ना तर आपण करतोय, कसा ना कसा वेळ काढतोय आणि फार विशेष वेळ काढायचा नाहीये. 1-2 तास आपल्याला आरामात उपलब्ध होतात, आपल्याला थोड्या गोष्टींचं नियोजन जर केलं ना घरातले कामांचं आणि आपल्या पर्सनल कामांचं तर होऊन जातं. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ह्या गोष्टी ताणतणावात पडताय, ताणल्या जाताय, खेचावं लागतंय असं नाही होत.
1: बरोबर. आता कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे या सगळ्यात?
0: यात कुटुंबाचा सपोर्ट खरं तर खूप व्यवस्थित आहे. क्लासचा टायमिंग आहे तर तू क्लास घे किंवा असं काही नाही की मग आता तू कशाला क्लास ठेवला, हे करायचं होतं ते करायचं होतं, काही नाही. घरात सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत.
1: खूपच छान, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि मुळात तुमचं खरंच विशेष कौतुक आहे, संस्कृतमध्ये तुम्ही एमए केलेलं आहे आणि तर तिकडे छान ज्ञानदानाचं काम करत आहात आणि अभ्यासही शिकवत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल आपण काय बोलाल, काय सांगाल त्याचं वेगळेपण?
0: ब्रेन ट्रेन अकॅडमीबद्दल हेच वाटतं की ब्रेन ट्रेनने आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय खरं तर, की कारण वेगवेगळ्या शाखा ओपन आहेत ना समोर आणि सरांकडनंही आम्हाला इतकं काही शिकायला मिळतं की जॉबही सांभाळायचे, घरातलेही काम सांभाळायचे आहेत आणि आम्ही स्वतः ऑनलाईन शिकल्यामुळे मलाही त्या गोष्टी करण्यासाठी सवयीची झाली होती. आणि ब्रेन ट्रेनने आम्हाला असं कधीच जाणवू नाही दिलं की तुम्ही वेगळे आहात, कायम आम्ही त्या फॅमिलीला कनेक्ट आहोत. नाही समजलंय तुम्ही कधीही विचारा, काही नाही येते तुम्ही एकदा नाही दोनदा नाही किती वेळेस विचारा, फक्त बंधन एवढंच आहे की तुमची शिकण्याची आवड तर असली पाहिजे, एवढंच आहे. बाकी शिकण्याची आवड आहे, तुम्ही कधीही विचारा किंवा किती प्रश्न विचारा, कायम सपोर्ट आहे.
1: नक्की नक्की, खूपच छान, खूप छान सगळी तुमची टीम आहे. ही मागच्या वेळेसही बोलले होते की खरंच मुळात ज्यांनी ही सुरुवात केली ते स्वतः खूप उत्साही एनर्जेटिक आहेत आणि त्यांना मुळात सगळं धडपड करून शिकवण्याची आणि शिकण्याची एक काय म्हणतो ऊर्जा आहे आणि त्यांना मिळालेले तुमच्यासारखे साथीदार सुद्धा तितकेच धडाडीचे आहेत, खूप छान मनापासून काम करणारे आहेत आणि त्याच्यामुळेच मला वाटतं एखादी संस्था अशामुळेच विकसित होत असते आणि सतत प्रगतीपथावर असते. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, ऐकूया दिन जुने अर्थ नवे. लेखिका ऍडव्होकेट अंजली महाजनी, सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार सखींनो, या खूप छान वाटतंय तुम्ही आलात म्हणून. आज माझ्याकडे 10 वाजता भेटायचे ठरले होते ना, आता 11:30 वाजत आलेत.
2: अहो काय सांगू अंजुताई, आजचा दिवस कोणता वटपौर्णिमा. आज आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या बायका गायब बडाच्या पूजेसाठी, आणि पेशंटची गर्दी होती म्हणून झाला उशीर. ह
0: माझ्याकडे तर राणीबाणीस, माझ्याकडच्या कामवाल्या सकाळी उठून नटून थटून वडाची पूजा करायला निघून गेल्या. शिवाय वडाची पूजा करताना त्यांनी उपासही केलेला, त्यांना कुणाला भोवळ आली, कोणाचं बीपी लो झालं, इकडे इतका उकाडा घाम आहे आणि मस्त 12 वाजता त्या जरीबिरीच्या साड्या नेसून

0: गेलेल्या. मग एकीला तर सुप्रियाकडेच घेऊन आले तिचं बीपी लो झाल्यामुळे.
1: तेच म्हणलं तुम्ही एवढ्या वक्तशीर पण काहीतरी कारण घडली असतील. पण एक मात्र यावरून असं वाटतंय की कधी सुधारणार या बायका. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निर्जयी उपास करून आपली तब्येत बिघडून घ्यायची, याला काहीतरी अर्थ आहे का?
0: खरंय. आता तर नवरे सुद्धा वडाची पूजा करताना दिसतात काही काही. काही काही सिरियल मध्ये मी गंमत म्हणून बघते तर बायका पूजा करतायत तसं त्यांच्या मागे नवरेही फिरतायत. आणि आता काही ठिकाणी नवरे सुद्धा उपास करायला लागलेत. हा सगळ्यात कर्मकांडाचा भाग आहे. पुराण काळातील शास्त्रानुसार सावित्रीने नवऱ्याचे प्राण यमाकडून आणले. ही घटना घडली ते वडाच्या झाडाखाली. तेव्हापासून स्त्रिया जोडीदारांसाठी पतीची साथ मिळावी म्हणून मग पती मारत असेल काही करत असेल तरी पूजा करतात उपास ठेवतात.
1: खर तर या दिवशी ना या घटनेतलं वास्तव सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. भर उन्हात लाकूड कापता कापता सत्यवान भोवळ येऊन खाली पडला आणि जवळच असलेल्या वडाच्या डेरेधार सावलीखाली रिलॅक्स झाला असेल. त्याला बरं वाटलं तिथे थंड सावलीत. वडाचं झाड हे 24 तास म्हणजे दिवसा सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करत असते ना, आणि त्यामुळे त्याची शुद्ध खरं तर परत आली असणार.
0: बरोबर.
1: वडाचं झाड म्हणजे वृक्षवल्ली. शांतराम तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे निसर्गाची आपल्यावर कृपा आहे तेव्हा त्याचे उपकार जाणून वृक्षवल्लीची लागवड करा. वडबोलणी मिळा वडावर जाऊन पूजा करणे किंवा वडाची एखादी खांदी ओरबाडून आणून तिथे पूजा करून कर्मकांड किंवा त्याचा अवडंबर करण्यापेक्षा नवऱ्याच्या बद्दलची श्रद्धा प्रेम मनातल्या मनात ठेवून त्याला बरोबरीने साथ घेऊन आत्मनिर्भर व्हा. हवे तर त्या वटपौर्णिमेची आठवण म्हणून एकातरी वटवृक्षाची लागवड करा.
0: हे अगदी गंमत म्हणून सांगते. बाजारात आता छोटे छोटे खोटी वडाची झाडं मिळतात. ती घरी आणून पूजा करतात आणि उपास करतात. काय काय करतात
1: सुशिक्षित आणि अगदी शिकलेलं सुद्धा वडाचं बोनसाई ठेवतात आणि त्याची पूजा करतात.
0: हो आता हा सगळा जुना हेतू पण त्याचं नवीन रूप समजून घेतलं पाहिजे की आपण हा वटवृक्ष निसर्गात किती महत्वाचा आहे. एकीकडे मोठी वृक्षतोड चाललेली आहे, मोठ्याल्या इमारती उभ्या राहत आहेत, पण वडाची झाडं लावली पाहिजे. या वटवृक्षाच्या घनदाट सावलीखाली आपण थोडा वेळ जरी थांबलो ना तरी खूप बरं वाटतं. एक आख्यायिका होती, कोणीतरी एक छोटी गोष्ट सांगितली. एक लाकूड तोड्या वडाचं झाड तोडत होता, तोडता तोडता दमला आणि तेव्हा झाड बोलून त्याला म्हणलं, ये बैस माझ्या सावलीकाठी बैस आणि तू ताजाचा वाला झालास की मला तोड.
1: वटवृक्षाची खूप उपयोग आहे. एकदा त्याची पानं फुलं चीक सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
2: हो आणि स्त्रियांसाठी केशवर्धक तेलही मिळते म्हणतात. वडाच्या त्या छोट्या छोट्या नाजूक पारंब्यांपासून उकळवलं तेलात की ते तेल तयार करून केसांना लावलं तर वृक्षाच्या घनदाट सावलीसाठी घनदाट.
0: अरे वा म्हणजे जाहिरातच झाली की खरंच आहे.
1: आणि या चीक त्याच्या चिकापासून जखमा भरून येतात, दातातील वेदनाही कमी होतात असं मी देखील ऐकलेलं आहे. खरंच या दृष्टिकोनातून जर आपण वटवृक्षाप्रती नव्हे तर सर्वच निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला हवे आहे. म्हणजे दिन आणि सण जुने जरी असले तरी त्याचे नवीन अर्थ आपण जाणून घ्यायला हवे आहे.
0: खरंय का अंजली, आपण अगदी पूर्वीपासून पर्यावरणाचे विचार करतो, झाडांचे उपकार मानले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, वृक्ष तोड थांबवली पाहिजे आणि हे घडल्यामुळे काय होईल तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचं संवर्धन होईल. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे तुकाराम म्हणून गेले ते काही खोटं नाही. आपण नवीन तरुण मुलांना मुलींना घेऊन आपल्याच मुलांना घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
1: आणि त्यांना खत पाणी दिलं पाहिजे दोन्ही हातांनी. आपण त्याची जी संपत्ती आपल्याला मिळते ती सुद्धा त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे.
0: म्हणून सावित्री
1: हा एक प्रकारचा पर्यावरण दिन म्हणूनही समजला पाहिजे तर तो तसंच पर्यावरण दिनही होईल.
2: खरं हो ना. खरं आहे तुमचं दोघींच पण या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानुसार या दिनविशेषाची एक विशिष्ट थीम असते दरवर्षी. तर यावर्षीची थीम आहे भूमी आमची जमीन आमची भविष्य होती. पण आता आपण बघतो की कर्म उत्सर्जन वाढतच चाललेलं आहे. दरवर्षी पर्यावरण परिषदेत जी जून मध्येच आता पॅरिसला होईल प्रत्येक वर्षी चर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाला त्यांचं टार्गेट दिलं जातं की तुम्ही कर्म

0: सर्जन इतकं कमी करा, इतक्या टक्क्यांनी कमी करा, पण पण याच्यावर गांभीर्याने कुठलाही सरकार किंवा कुठलाही देश विचार करताना दिसत नाही.
1: आणि पेपरवरती फक्त वर्क केलं जातं की असं टार्गेट पूर्ण झालं, अमुक झालं.
2: उलट काय करतात, वृक्षवल्ली तोडून सिमेंटची जंगले उभारली जात आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यांनी संवर्धन केले पाहिजे, रक्षण केले.
1: ते तर बरोबर आहे, कारण राहायला जागा पाहिजे. आता इतकी लोकसंख्या वाढली की घरही बांधली जाणार, ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या घराच्या आसपास आता गव्हर्नमेंटने पण सांगितलं की तुम्ही जरी एक फ्लॅट सिस्टीम केली, 15-20 मजली उंच इमारत उभी केली, तरी तुम्हाला तिथल्या सगळ्या आसपास मोठी मोठी झाडं लावणं अपरिहार्य आहे, कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, पाणी वाचवणे, पाणी जिरवणे, अशा सगळी पर्यावरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे.
0: त्या सगळ्यासाठी ना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात किंचित बदल करणं खूप म्हणजे गरजेचं आहे, तरच ते पर्यायाने निसर्गाचे, पृथ्वीचे संरक्षण केल्यासारखे होईल. म्हणजे खरं पाहिलं तर आपली हाव इतकी आहे ना, आपण आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आणून घरामध्ये
1: ठेवतो.
0: ती वस्तू निर्माण करण्यासाठी पृथ्वीतनं जे काही रिसोर्स मटेरियल लागतं ते लिमिटेड आहे हो, ते कोणाच्या लक्षात येतच नाही.
1: ते पुढच्या पिढीसाठी ठेवलं पाहिजे,
0: ते वाढणार नाहीये.
2: बरोबर. त्याशिवाय या महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती ही पण साजरी केली जाते.
1: अगं कॅलेंडर पाहिला ना की कळतं कोणते कोणते दिवस असतात, काय साजरं केलं जातं आणि त्याचा नवीन अर्थ काय आहे, हे आपण खरंच विचार करतोय ना तिघीजणी आणि पोहोचवतोय लोकांपर्यंत. ते खूप छान आहे. कबीर म्हटलं की मला सुप्रिया आठवते आणि सुप्रियाला काही कबीराचे दोहे आहेत माहिती आहे, तर जरा दोहे सांग ना आम्हाला. तशी थोडी भाषा अवघड आहे पण तरी सुद्धा सांग.
0: आता कबीर म्हटलं की खरंच दोहे कबीराचे खूप सारे आहेत, पण तुम्ही दोघी मला गुरु समान आहेत, त्यामुळे पहिला दोहा त्यांचा गुरु गोविंदावर असलेला तो मी सांगते. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव, बलहारी बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए, कबीरा गोविंद दियो बताए. म्हणजे परमेश्वर गुरु आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार कोणाला करायचा, गुरुंना करावा असे संत कबीरजी निर्विवादपणे सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात.
1: अगदी खरंय. म्हणून कबीर हे वेंकरी कुटुंबात काशी इथं जन्मले खरे, पण त्यांच्या जयंतीला कबीर प्रगट दिन असं म्हटलं जातं. आणि हिंदू किंवा मुस्लिम असं कुठल्याही धर्मात त्यांना बांधलेलं नाहीये, तर भक्तीच्या मार्गाने समाजाला अंधविश्वासापासून, पाखंडीपणापासून, विचित्र पद्धतींपासून दूर राहायला सांगितलंय. हा पुढचा दोहा,
0: पुढचा एक बघा ना, रामावरती आहे. आपण राम राम नामाचा जप करूया असं सांगतो, तर राम राम सब कोई कहे, दशरथ कहे न कोये, एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. म्हणजे राम राम सगळेच म्हणतात, पण दशरथ, दशरथ म्हणजे काही, रथ म्हणजे इंद्रिय, दशरथ नव्हे दशरथ, रथ म्हणजे इंद्रिय, दाही इंद्रिय रथ करून एकदाच राम म्हणा म्हणजे कोटी यज्ञ फळ मिळेल असे कबीर सांगितलं.
1: खूप छान. त्यांच्या शिकवणीचा विचारांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यांची जयंती आपण केली पाहिजे.
2: त्यांची जयंतीच्या निमित्ताने कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात,
1: कीर्तन पण होतं म्हणे.
2: आणि त्यांचं पालन पोषण आता नेहरू आणि निमा या मुस्लिम सुफी कुटुंबात झाले. तसेच त्यांचे अनुयायी असंही सांगतात की कबीर हे प्रकाशाचे शरीर धारण करून संत लोकातून आले आणि तलावातील कमल पुष्पावर लहरताना त्यांना निमा आणि निर्या मुस्लिम दाम्पत्याने बघितले. आणि त्याच्यामुळे त्यांचे मध्ये पालन पोषण तिथे झाल्यामुळे त्यांचे बहुतेक लेखन
1: हे हिंदीमध्ये आणि दोह्यांमधनं आहे. आणि दोह्यांमधून त्यांनी जनतेला खूप चांगले संदेश दिले की जात पात के बंधन मे लोक वरते है, कबीर यह बंधन तोडो फिर मत मरणारे असं सगळं सांगत असतात. आणि या पाखंडी बंधनात लोक मरतात म्हणून माणसा माणसावर प्रेम करा, चुकीच्या मार्गाने विचार करू नका, म्हणून वाईट ज्या गोष्टी आहेत ती बंधन सोडा असे कबीर म्हणतात. सुप्रिया अजून एक आठवतंय का दोहा?
0: अजून एक बघा ना, ते म्हणतात जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, दोनों ही ना खा पाए चाहे राजा हो या फकीर.
1: अरे वा, जीवनाचं सारच आहे.
0: सारच आहे.
1: सर्वज्ञानच आहे. मग तेच आला आपल्या बहिणाबाई म्हणून गेलेला तेच आहे की आला श्वास म्हणे मी कोण गेला श्वास म्हणे तू कोण तू कोण जगण वर्ण एका श्वासाचं रे अंतर आहे. मग ह्याचं आपण कायम भान ठेवलं म्हणजे कबीराची आठवण ठेवली आणि त्याचे दोहे आपल्या स्मरणात असले म्हणजे आपण जगण्याला नवीन अर्थ देऊ शकतो चांगला अर्थ देऊ शकतो. खरंच
0: त्याच्या जीवनातलं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे कबीरांनी.
1: हो हो आणि आठवतोय का एखादा दोहा
2: ऐकूया.
1: बरेच दोहे पाठ आहेत तुझे खरंच कौतुक वाटत. कबीरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवण दिली अनेकांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांचे कितीतरी दोहे आहेत त्याचं मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर
2: नाही भगवान पे भरोसा रखो.
1: अरे वा
2: म्हणजे जेव्हा तुम्ही जगातील विविध प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना घाबरू नका फक्त भगवान परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा असे निश्चय केले आणि आपल्या दोहांमधून विविध प्रकारची मौलिक शिकवण समाजाला त्यांनी दिली.
1: खरंच आहे अगदी खरंच आहे करू नका
2: हे
1: सांगितलं.
2: चांगले संस्कार हे चांगले सुविचार त्यांचे आपण नवीन पिढीत संक्रमित करायला पाहिजे. नवीन पिढीनेही हे वाचले गेले पाहिजे त्यांच्याकडनं त्याप्रमाणे
1: या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद नष्ट करा असे परखड विचार सांगितले हे नवीन पिढी सुद्धा रुजवले
0: पाहिजे. हो आता इथं आपण शेवटी त्यांचा एक दोहा सांगते.
1: अरे वा
0: रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय. रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय तुटे से फिर ना जुडे जुडे गाठ परी जाय.
1: वा वा वा
0: अशा कबीरांना
1: काय सुंदर
0: आपण स्मरणात ठेवलं पाहिजे
1: आणि कायम ठेवलं पाहिजे आणि कबीरांचे दोहे वगैरे सगळ्या मुलांनी वाचले पाहिजे. कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक संत साहित्याचा पेपर असला पाहिजे. आर्ट्सला असा सायन्सला असा कॉमर्सला असा आपल्या संस्कृतीचा परिचय त्याच्यामधनं होईल. या सगळ्या संतांनी टाळकुटेपणा नाही सांगितला तर समाजामध्ये सगळे धर्म एकत्र सुंदरपणे तुम्ही नांदावेत यासाठी प्रयत्न केले आणि परमेश्वर हा माणसामध्ये आहे चांगलं वागण्यामध्ये आहे चांगल्या कृतीमध्ये आहे असं सांगितलं आणि सगळ्यांनी एकोप्याने राहा असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं कॉलेजला असावं का नसावं असं
2: पाहिजे असे इतके सुंदर विचार आणि इतक्या सुंदर शिकवणी पुढच्या पिढीमध्ये रुजवायला हव्यात.
0: पण तो एक गैरसमज आहे की संत किंवा संत वाङ्मय आणि हे सगळं जे करायचं ते कुठल्या आश्रमात वानप्रस्थाश्रमातच करायचं हा चुकीचा समज आहे. म्हणजे एखादा तरुण मुलगा वाचत जरी असेल तर त्याला दीक्षित म्हटलं जातं.
2: हो हे मुलं नवीन
1: पिढीने हे वाचलं
0: पाहिजे आणि लवकर वाचलं
2: पाहिजे आयुष्यात आपल्या.
1: म्हणजे त्यांचे जुने विचार हे जुने नाहीच आहेत ते किती नवे आहेत ते लक्षात येतं.
2: आणि आपण म्हणतोय की शब्द जुने पण त्याचे अर्थ नवे शब्द जुने पण

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज मुलाखत घेणार आहे सोहम रानडे या मुलाची. हा 8वीत शिकतो, अभिनव शाळेत आहे, पण मुलाखत अशासाठी घेणार आहे की याच्या आवडीनिवडी फार चांगल्या आहेत, वेगळ्या आहेत. म्हणजे काय तर त्याला ट्रेकिंग करण्याची आवड आहे आणि म्युझियम्स पाहण्याची आवड आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची म्युझियम पाहण्याची आवड जरा जाणून घेऊया. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: तुला म्युझियम पाहण्याची आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुठलं म्युझियम पाहिलं?
1: मी सर्वात पहिल्यांदा राजा केळकर म्युझियम जे पुण्यात आहे ते बघितलं. हे म्युझियम माझ्या आईने मला सर्वप्रथम दाखवलं.
0: बर.
1: आईने मला संग्रहालय याचा अर्थ मला सांगितला. मला संग्रहालय म्हणजे काही माहिती नव्हतं, पण तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं. राजा केळकर हे म्युझियम राजा या नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलंय. हा राजा नावाचा मुलगा फार लवकरच वारला गेला, म्हणून तिच्या बाबांनी ह्या म्युझियमला नाव राजा दिनकर राजा केळकर म्युझियम ठेवलं, आणि नंतर त्यांनी ते महाराष्ट्र सरकारला सोपवून दिलं.
0: बरोबर. काय काय पाहिलंस या म्युझियम मध्ये मगाशी, पण परत एकदा सांग.
1: या म्युझियम मध्ये मी जुने दागिने, जुने दरवाजे, संगीत वाद्ये, चित्रे आणि कोरीव कामाचे काही नमुने बघितले.
0: कलेचे नमुने बघितले. हे सगळं जपून ठेवणं आणि त्याचा संग्रह करणं याचा अर्थ तुला मग आईने समजून दिल्यामुळे समजला.
1: समजला.
0: अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा तू आणखी एक दोन म्युझियम्स पाहिली असं मी ऐकलं. कुठलं म्युझियम पाहिलंस आणखी?
1: मी पुण्यामध्ये आणखी विक्रम पेंडसे सायकल म्युझियम बघितलं. हे म्युझियम विक्रम पेंडसे यांचं आहे. हे म्युझियम 3 मजल्याचं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सायकलींचे नमुने ठेवले आहेत. ह्या म्युझियम मध्ये जवळजवळ 150 सायकली आहेत. आम्ही 1916 मधली सर्वात जुनी सायकल बघितली. आम्ही आणखी तिकडे वेगवेगळे टायर्सचे प्रकार, पंप्सचे प्रकार, हॉर्न्सचे प्रकार आणि तेल जे आपण भरतो चेन मध्ये याचे कंटेनर्सचे पण प्रकार आम्ही बघितले.
0: अरे बाप.
1: आणि मला आठवत आहे की माझ्या एका वाढदिवसाला मी आणि माझे मित्र आणि माझा परिवार ह्या म्युझियमला आम्ही भेट दिलेली.
0: फार छान. म्हणजे केवळ वाढदिवस म्हणजे खाणे पिणे, गप्पा मारणे, केक कापणे असं नाही, तर काहीतरी बौद्धिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही सगळ्यांची वर्गणी भरून तुमच्या वर्गातल्या मित्रांना नेलं होतं. बरोबर ना?
1: हो.
0: मग ते सगळं पाहिल्यानंतर तू लिहिलीस का माहिती त्याच्याबद्दल?
1: मला एक चांगली सवय आहे. मला कुठेही गेलो असेल, मी म्युझियमला गेलो असेल किंवा कुठलं पर्यटक स्थान बघितलं असेल, तर मी त्याची माहिती लिहितो आणि त्यांचे काही कातरणं कापतो. तर या म्युझियम बद्दल मी माहिती लिहिली, माझा आणि माझ्या मित्रांबद्दलचा अनुभव लिहिला आणि मी जे तिकडे काही फोटोज काढलेले हेही माझ्या मी एका डायरीत चिटकवून ठेवले.
0: वा वा, फारच छान. आणि पुण्यात आणखी कुठलं म्युझियम पाहिलंस?
1: आणखी मी पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम बघितलं.
0: वा, क्रिकेट आवडतं का खेळायला?
1: हो, क्रिकेट तर मला फार आवडतं. हे म्युझियम जेव्हा मला कळलं तेव्हा मला फारच आनंद झाला. माझ्या आई बाबांच्या मागे लागलो आणि मग एका रविवारी आम्ही ते म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: हे म्युझियम पुण्यातील सहकार नगर येथे आहे. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली, त्या म्युझियम बद्दलची माहिती सांगितली, त्या म्युझियम मध्ये कोण कोण मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत आणि या म्युझियम मध्ये काय काय ठेवलं आहे. मग नंतर आम्हाला एक गाईड आले आणि त्यांनी माहिती सांगितली. आम्ही सचिन तेंडुलकर यांनी जी बॅट वापरलेली ही आम्ही बघितली. मी त्या बॅट सोबत फोटो पण काढला. नंतर मी सर्वात मोठे बॉलर ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांनी जे शूज एकेकाळी वापरलेले यांचे नमुने तिकडे ठेवलेले, प्लेयर्सनी वापरलेल्या जर्सीज, त्यांच्या बॅट्स, त्यांचे ग्लव्स पण तिकडे साइन करून ठेवलेले.
0: वा.
1: आणि जेव्हा मला कळलं की त्या म्युझियमला विराट कोहली पण येऊन गेला आहे, तर माझा काय आनंद गगनात मावतच नव्हता.
0: वा, छान वाटायला लागलं तुला?
1: मला फार छान वाटायला लागलं. आणि क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे आणि त्याचं म्युझियम पुण्यात आहे हे म्हणल्यावर तर काय, मी जायलाच पाहिजे.
0: बरोबर. हे तुझ्या डायरी मध्ये खूप छान लिहिलंयस, तू माझ्या समोर आहे डायरी, कात्रणं पण लावलेली आहेस, आणि अगदी तारीखवार लिहिलंय, फार चांगली सवय आहे ही. अशी सवय इतर मुलांना पण असायला हरकत नाही की कुठे जाल तिथे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवली असली पाहिजे. मग मला असं वाटतं मागच्या वर्षी तू गुजरातमध्ये गेला होतास, तिथे सायन्स सिटीला पण भेट दिलीस, तिथे काय पाहिलंस?
1: मी मागच्या वर्षी दिवाळीत गुजरातला गेलेलो माझ्या परिवारासोबत, तर तिकडे आम्ही एका दिवशी सायन्स सिटी बघितली. तर ही सायन्स सिटी अहमदाबादमध्येच आहे आणि याची स्थापना 2001 झालेली. तर आम्ही सायन्स सिटीमध्ये रोबोटिक गॅलरी बघितली, स्पेस गॅलरी बघितली, अॅक्वेरियम बघितलं आणि आणखी काही गोष्टी बघितल्या.
0: अरे वा, आणि रोबोटिक गॅलरी बघताना कसं वाटलं?
1: रोबोटिक गॅलरी बघितल्यावर फारच आनंद झाला. रोबोट यांचं आताच्या आयुष्यात किती काम आहे, किती महत्व आहे हेही आम्हाला कळले. रोबोटचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो, ते आता काही रोबोट्स असे आले आहेत ते आता घरातला झाडू पोछा पण करतात, शेती करतात, म्हणजे जे आपण पेस्टिसाइड्स हे शेतकरी स्प्रे करतो तर ते रोबोटच आकाशातून स्प्रेड करतो. आणखी आता रोबोट्स डॉक्टरांना सर्जरीज मध्ये पण मदत करत आहे. तुम्ही आता ऐकत असाल पेपरात येतं की आता रोबोटिक सर्जरी पण व्हायला लागली आहे, गुडघ्याची पण रोबोटिक सर्जरी होते, रोबोट सर्जरी प्लास्टिक सर्जरी पण रोबोट सर्जरीने होते.
0: बर, म्हणजे ते रोबोट सगळ्याला मदत करतात. माणसानेच निर्माण केलेले हे रोबोट, त्याचे वेगवेगळे पार्ट्स या सगळ्याचं सुद्धा तिथे संग्रहालयासारखं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आहे. मग कॅन्टीन मधला अनुभव सांग ना तुझा तिथे गेल्यानंतर.
1: तर आम्हाला ते अख्खं म्युझियम बघितल्यावर प्रचंड भूक लागली. तर तिकडे कॅफे होता, आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. आमच्या समोर तर आम्हाला कुठला वेटर पण दिसत नव्हता. आम्ही विचार करतोय काय, पण अचानक आमच्या समोर रोबोटच आला. त्याच्या स्क्रीनवर ऑर्डरची लिस्ट होती. मग आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्या वेळानेच त्या रोबोटनी आम्हाला आमची ऑर्डर परत आणून दिली. हे बघून आम्हाला फारच आनंद झाला.
0: अरे वा, मस्त. म्हणजे प्रत्यक्ष रोबोट काम करताना तुम्हाला दिसला?
1: दिसला.
0: आणि तू पुढचं आता बघूया तुझी डायरी पुढे काय लिहिलीस. मागच्या वर्षी तू लंडनला गेला होतास,
1: हो,
0: तिथे कुठले म्युझियम पाहिलं?
1: लंडनला मी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं.
0: कोणाकडे राहिलास तिथे?
1: तिकडे मी अमृतामोशी आणि पुष्कर काका यांच्याकडे राहिलो, माझे रिलेटिव्ह आहेत.
0: हा, तिथे तू रेल्वेचे रूट्स पण पुष्कर काकाकडनं समजून घेतलेस,
1: हो,
0: असं लिहिलंयस वहीत. आणि मग म्युझियम पाहिलं?
1: हो, तर मी पहिला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ह्या म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांनी जी वाकनख अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ते या म्युझियम मध्ये ठेवलेले. हे बघून मला फारच आनंद झाला. मला शिवाजी महाराजांचा फार अभिमान वाटला आणि माझे हात त्या वाघनखांसमोर जोडले गेले.
0: मग वाघनख घेऊन यावी असं वाटलं नाही का?
1: हो, पहिलं वाटलं की आपण चला घेऊन जाऊ वाघनख भारतात, पण हे काही आता शक्य नाही आणि आम्हाला पण साध्या लोकांना जमणार नाही.
0: बरोबर, त्याला नियम असतात, अनेक गोष्टी असतात. बरोबर.
1: आणखी त्या म्युझियम मध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या, वेगवेगळे टॉवर्स होते आणि शिल्प होते, स्कल्पचर्स होते, युरोप आणि आशियातली काही पेंटिंग्स होती, मुघल आणि मराठा यांच्या तलवारी होत्या, जिरोटोपे होते आणि काही गोष्टी होत्या.
0: बरोबर, दिवसभर म्युझियम पाहताना दमून गेला असाल मग.
1: हो, लंडन आणि युके मधली म्युझियम प्रचंड आहेत. ती म्युझियम बघायला जवळजवळ 2-2 दिवस लागतात.
0: बरोबर. कोहिनूर हिरा पाहिला का?
1: हो, मग कोहिनूर हिरा आम्ही बघितला. हा कोहिनूर हिरा क्राऊन ज्वेल्स च्या टॉवर ऑफ लंडनच्या क्राऊन ज्वेल्स च्या म्युझियम मध्ये स्थित आहे. तर आम्ही तो कोहिनूर हिरा बघितला. त्या कोहिनूर हिरा सोबत पण काही वेगवेगळे हिरे होते, काही दागिने होते आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच किंग चार्ल्स यांचं कॉरोनेशन झालेलं. तर त्या कॉरोनेशनला त्यांनी कुठले दागिने वापरलेले, काय काय गोष्टी वापरलेल्या याची माहिती मिळाली आणि ते प्रत्यक्ष तिकडे त्यांनी ठेवलेले.
0: बरोबर. आणि तू पुढच्या डायरीचं पुढचं पान मी उलटलंय, त्याच्यावरती ते व्हॅक्सिन्स बद्दल लिहिलंय, ते काय आहे?
1: हा, तर आम्ही दुसऱ्या दिवशी सायन्स म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: तर तिकडे फार वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहेत. तर पहिला एक डिपार्टमेंट होता ज्याचा जेम्स वॅट जे इंग्लंडचे सर्वात मोठे दिग्गज सायंटिस्ट होते यांनी स्टीम इंजिनचा पहिला शोध लावला यांच्याबद्दल माहिती होती आणि स्टीम इंजिनचे तिकडे एक मॉडेल ठेवलेलं तर तिकडच्या मॉडेल बद्दल आम्ही आम्हाला गाईडनी माहिती सांगितली आणि त्या मॉडेल ते कसं काम करत आणि करायचं याची पण तिकडे माहिती होती. मग आणखी आम्ही सायन्स डिपार्टमेंट

0: बघितलंस आणि सायन्सच्या वेगवेगळे प्रयोग मांडलेले हे सगळे बघितलेस, लिहिलेस, किती मोठी डायरी आता तुझी आठवीत असतानाच झालेली आहे, केवढी कात्रणं तू जमा केलीस, खूप चांगली सवय आहे ही. आणि हे सगळं तू आता आणखी तुला असं वाटतं का आपण सुद्धा इतर मुलांना असं घेऊन पुढे दाखवावं?
1: हो, माझी अशी इच्छा आहे की आता जेव्हा मी मोठा होईन, कॉलेजातून पासआउट होईन, तर मला कधी माझ्या जॉब मधनं वेळ मिळाला आणि मला काही संधी मिळाली तर शाळेतील मुलांना मी वेगवेगळे संग्रहालय दाखवायला जाऊ शकतो. पुण्यातले दाखवायला आवडेल मला, महाराष्ट्रातले दाखवायला आवडतील आणि देश विदेशातील दाखवायला आवडतील.
0: अरे वा, आता ही तर खूपच छान आवड तुझी आहे याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि आता दुसऱ्या डायरी मध्ये तुझ्या तू ट्रेक बद्दल लिहिलेलं आहे, हे ट्रेकिंगची आवड तुला कुणामुळे लागली?
1: हे ट्रेकिंगची आवड मला आई बाबांमुळे लागली. मी जेव्हा पहिला ट्रेक केला तो म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा, तर मला आईने सांगितलं की आता आपल्याला ट्रेकला जायचंय, तू ये. तर आधी मी हो बोललो, पण नंतर माझ्या मनात सारखा विचार चालायचा की काय असणार आहे तो ट्रेक, की एवढा भर उन्हात मला चढता येईल का, आणि एवढा वेळ तो ट्रेक असणार आहे, तिकडे कुठे खाऊ आम्ही, एवढे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण जेव्हा मी हा ट्रेक केला, घरी आलो, तेव्हा मला फार आनंद झाला, मला फार आवडलं आणि ह्यापासून मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मी ट्रेक करतो विकेंड्सला.
0: कुठले कुठले गड चढलास?
1: मी रायगड चढलो, तो शिवनेरी चढलो, लोहगड चढलो, वासोटा पण चढला.
0: मी ऐकलं की तू एक नाईट ट्रेक पण केलास.
1: हो,
0: तू अजून लहानच आहेस, 8वीतच आहेस ना?
1: हो, मी आज 6वीत केलेला.
0: अरे वा, कोणाबरोबर गेलास?
1: ह्या ट्रेकला मी माझा मित्र, त्याचे बाबा आणि त्याच्या बाबांचेही काही मित्र यांच्यासोबत गेलेलो.
0: काय काय साहित्य लागलं त्यासाठी?
1: नाईट ट्रेक होता म्हणून नक्कीच उजेड काही नव्हता, तर आम्हाला हेड टच आणायला सांगितलेला.
0: कोणत्या गडावर गेला त्याची?
1: आधी आम्ही तोरणा गडावर गेलो.
0: म्हणजे नाईट ट्रेक तोरणा गड,
1: तोरणा जो गड महाराजांनी स्वराज्य
0: तोरण बांधलं,
1: स्वराज्याचं तोरण बांधलं तो गड. तर मग आम्ही हेड टॉर्च नेले, काही इक्विपमेंट्स नेले, म्हणजे काठी नेली, स्पेशल बूट्स नेले आणि या साहित्याने आम्ही चढायला लागलो. तर आम्हाला आधी सांगितलं गेलं की त्या हेड टॉर्च मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते, म्हणजे व्हाईट लाईट, रेड लाईट इत्यादी. तर आम्हाला वॉर्न केलं गेलं की रेड लाईटचा तुम्ही वापर करू नका, कारण की समजा त्या गडावर कुठले अॅनिमल्स असतील तर त्याच्यामुळे ते त्या लाल लाईटमुळे प्रभावित होऊन आमच्यावर अटॅक पण करू शकतात.
0: घाबरलात का?
1: हो, थोडी भीती वाटली, पण नंतर आम्ही पांढरा लाईट ऑन करून गड सुखरूप वरती चढलो.
0: पूर्ण चढलात?
1: पूर्ण.
0: सूर्योदय गडावरनं
1: बघितलं,
0: लिहिलेलं आहे इथे की सूर्योदय आम्ही गडावरनं पाहिला. बरोबर आहे. तर ह्या तुझ्या सगळ्या आवडी खूप छान आहेत, असे छंद अशी आवडी तू कायम जपत राहा. आणि तुझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे डायरीत तू टिपून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टी फारच छान आहे. फार थोडी मुलं असं सगळं पाहिलेलं लिहून ठेवतात, त्यामुळे तुझ्या या सगळ्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि असंच तू पुढे मुलांना नक्की घेऊन जाशील, ट्रेकिंगला येशील आणि
1: म्युझियम्स दाखवायला येईल.
0: बरोबर. आज आपण सोहम रानडेची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो.

जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चित्रे यांनी केलेला माझी जीवन यात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या दोन कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असंच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनं सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं, कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आपल्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच, तिथे विसावला आहे अग्नी साक्षात. गौरव भारताचा, प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा, सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालंय. निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय. समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय. जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत, तुला कोणी बनवलं, तुला कोणी साकारलं, कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती. अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेतायत बनवताना प्रत्येक भाग, चहूबाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल, तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात, दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात.
जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही, केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनी केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली. आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी. लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद. आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची. निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह. घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम. शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर. स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य. आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं. राष्ट्र वाढतं, भरभराट होते. सभोवताली पाहून अग्नी म्हणाला, जलचरांना असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या. निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या. समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे. त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत, कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप, माझ्या हृदयात होतायत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची, जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी. आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल, भटक्या माणसांना घरी कोण नेईल, खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना, हे ईश्वरा नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे, तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा,
कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा। अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम, जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील। हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे। ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाज सेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे। अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी। अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम। तर मंडळी आज इथं थांबूया। मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी। नमस्कार।